FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 5:57:30 होत आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोत्याहो नमस्कार, सुप्रभात. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 6 जून 2026.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

भक्ती संगीताच्या या भक्तिमय कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांच्या सुरेल स्वरातील भूपाळीनं.

श्रोते हो, हा होता किशोरी अमोणकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. श्रोते हो, सकाळचे 6:14:40 होत आहेत. अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि NewsOn AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली संत नामदेव महाराजांची भक्तिरचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, हा होता अजित कडकडे यांनी गायलेला संत भानुदास महाराजांचा अभंग. संगीत होतं केदार प्रभाकर यांचं. अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेलं संत रामदास स्वामींचं अभंग. संगीत विलासबुवा पाटील यांचं.

श्रोते हो, अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी.

रूपरेषेनंतर कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं तंत्र याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ विनीता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर अंतर्गत जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जमखंडीकर यांनी लिहिलेली माहिती. 7:00 आयसी अक्षरे रसिके या अंतर्गत सक्ती हा वैदेही जोशी यांचा ललितबंध. 7:25 दिलखुलास. 7:40 भावधारा. 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:15 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली.

8:40 चिंतन हाच चिंतामणी. सकाळी 9 गीतबहार, 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. या मालेत विल्यम शेक्सपियर यांच्या रोमिओ जुलियट आणि मॅकबेथ या नाटकांचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय आज आपण ऐकू शकाल. आज सकाळी 10 आपकी पसंत, 10:30 लोकसंगीत, 11 रामचरित मानस गान आणि 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वनिता मंडळ या अंतर्गत प्लास्टिक मुक्त देशासाठी सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. 12:45 आकाशवाणीची नव्वदी या संकल्पनेवर आधारित मालिका निरंतर स्वरलहरी. दुपारी 1:00 विविध भारतीचं प्रसारण आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 5:30 युववाणी अंतर्गत युवा मार्गदर्शन या सदरात 12वीनंतर कृषी क्षेत्रातील करिअरच्या संधी याबाबत प्राध्यापक निलेश सदार यांचं मार्गदर्शन आपण ऐकू शकाल. 7:30 किसानवाणी अंतर्गत शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमामध्ये राम राम पाहुणं हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. याचबरोबर नेहमीच्या वेळी बातमीपत्र सहक्षेपित करू. श्रोतेहो, आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण ऐकूया निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं तंत्र याविषयीची माहिती. आज या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग.
2: मंडळी, 100 किलो सुक्या चाऱ्यासाठी 1 किलो गुळ आणि 1 किलो मीठ प्रति 20 ते 25 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावं आणि हे द्रावण सम प्रमाणात फवारावं. हा चारा 12 ते 24 तास झाकून ठेवावा, त्यानंतर जनावरांना द्यावा. या प्रक्रियेमुळं चारा मऊ होतो, चव वाढल्यामुळं हा चारा जनावरं आवडीनं खातात. मंडळी, निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करत असताना कुट्टी केलेला चारा सावलीत पसरावा. 100 किलो चाऱ्यासाठी 4 किलो युरिया वापरावा. प्रक्रियेसाठी 4 किलो युरिया 40 लिटर पाण्यामध्ये विरघळून घ्यावा. हे द्रावण समप्रमाणात 100 किलो कुट्टीवर शिंपडावं. चारा हलवून एकजीव करून घ्यावा. अशा प्रकारे एकावर एक थर देऊन त्यात युरिया मिश्रण मिसळून घ्यावं. प्रत्येक थरात युरिया मिश्रण मिसळून घेतल्यावर चाऱ्यावर दाब देऊन चाऱ्यातली जास्तीची हवा काढून घ्यावी. संपूर्ण चारा जाड प्लॅस्टिक कागदानं झाकून घ्यावा, जेणेकरून बाहेरची हवा आणि पाणी आत जाणार नाही. 21 दिवस हा चारा हवाबंद ठेवावा, कारण यावर व्यवस्थित युरिया प्रक्रिया होते. 21 दिवसानंतर हा चारा उघडावा. आवश्यक तेवढा चारा बाहेर काढावा, 2 ते 3 तास पसरून उघडा ठेवावा, जेणेकरून त्यातला अमोनिया वायू निघून जाईल आणि मग त्यानंतर तो खायला द्यावा. शक्य असेल तर चाऱ्यावर गुळाचं पाणी शिंपडावं, त्यामुळं त्याची उपयुक्तता वाढते आणि तो रुचकर सुद्धा होतो. चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करताना पशुतज्ञांचं मार्गदर्शन अवश्य घ्यावं. प्रक्रिया केलेली कुट्टी 6 महिन्याखालील वासरांना करडांना आहारात द्यायला नको. प्रक्रिया केलेला चारा गाभण, आजारी जनावरं, पोटाचे विकार चालू आहेत अशा जनावरांना देऊ नये. प्रक्रियायुक्त चाऱ्याचा समावेश जनावरांच्या आहारात एकदम करू नये. या चाऱ्याचा समावेश हळूहळू वाढवत न्यावा, जेणेकरून जनावरांच्या पोटातले जीवाणू त्याचा व्यवस्थितरित्या वापर करू शकतील. प्रक्रियायुक्त चारा देत असताना जनावरांना मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय करायला हवी. या प्रक्रियेमुळं सुक्या चाऱ्याची पाचकता वाढते. सुक्या चाऱ्यातलं नत्राचं प्रमाण म्हणजे प्रथिनांचं प्रमाण वाढतं. चाऱ्यातले नको असलेले अपायकारक घटक जसं की ऑक्झालेट काढून टाकले जातात आणि मग जनावरांचं वजन वाढतं आणि दूध उत्पादनात सुद्धा वाढ दिसून येते.
1: कृषी वार्ता या

0: कार्यक्रमात आत्ताच आपण निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं तंत्र याविषयीची माहिती ऐकली. हा होता या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो, अवश्य ऐका दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 श्वास हेल्थकेअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:45 आणि चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 8:40 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
2: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
3: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी माहिती ऐकली. या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत. आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं. कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, न्यूमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे. व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे. खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्स-रे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं. न्यूमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस बी अशा विविध लसी जागरूकतेने घेतल्या पाहिजेत. वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे. लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा. उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. यासाठी कुठेही पाणी साठू न देणं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण अतिशय दमट असतं, त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार देखील याच दिवसात उद्भवतात. लघवीच्या ठिकाणी जांघेच्या बाजूला संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. तसा संसर्ग जर झाला तर त्या ठिकाणी खाज येणं, जखम होणं, स्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून ही जागा आंघोळीच्या वेळेला पाण्याने स्वच्छ धुवावी. तसंच त्रिफळाचूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने संध्याकाळी जागा परत स्वच्छ केल्यास जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो, कारण त्रिफळाचूर्ण हे उत्तम जंतुघ्न म्हणून कार्य करतं. बाळंत स्त्रियांनी देखील स्वच्छता राखावी. विशेषतः स्तनाग्रांच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणार नाही ही दक्षता जाणीवपूर्वक घ्यावी. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे लसीकरण तर महत्वाचं आहेच,

त्याच्या जोडीला उकळून गार केलेलं पाणी देखील रोज प्यावं. सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर मधासह नित्य नेमाने घ्यावी. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. जंतुसंसर्गामुळे हवेतील दमटपणामुळे केसांचं आरोग्य देखील बिघडून कोंडा होणं, केस गळणं या समस्या निर्माण होतात. त्यासाठी आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून मुळांशी लावून केस धुवावेत. त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रोज खोबरेल तेल केसांच्या मुळांशी रात्री लावून झोपावं. त्यामुळे मुळं बळकट होतात. संसर्ग टाळण्यासाठी हात, पाय, केस यांची स्वच्छता राखणं अत्यंत महत्वाचं असतं. अशा प्रकारे योग्य लसीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक काळजी या त्रिसूत्रीद्वारे संसर्गजन्य आजारांवर नक्कीच मात करता येते. धन्यवाद.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो, सकाळचे 6:50 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
3: भल्या पहाटे मधुर कोजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधीप्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. या उलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते, एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नाव असतं त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शिरीषाची पानं दिवसा

0: पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
1: श्रोते हो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा दुसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर. श्रोतेहो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: तात्या, अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही?
6: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
5: नवा कोरा CBCT स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्टात.
6: दातासाठी एक नंबर.
7: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
2: श्रोतेहो, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू, निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू, तुझ्या मनीच राहिली तुला कळेल गीत हे, असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. श्रुतेहो, चतुरस्त्र लेखिका कवयित्री शांता शेळके यांचं आहे आज स्मृतिदिन. लेखक गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर यांचा आहे आज वाढदिवस. ज्येष्ठ पत्रकार आणि ललित लेखक हेमंत देसाई यांचाही आहे आज वाढदिवस. रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले रायगडावर 6 जून 1674 रोजी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करवून घेतला होता. पुण्यातील संग्राहक विक्रम पेंडसे यांचा आहे आज वाढदिवस. बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर यांचा आहे आज वाढदिवस. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका आणि पटकथाकार श्रावणी देवधर यांचा आहे आज वाढदिवस. तालमणी पंडित मकरंद तुळाणकर उर्फ आनंद शंकर यांचा आहे आज वाढदिवस. संगीताचे व्यासंगी प्रसिद्ध जलतरंग वादक पंडित शंकर विष्णू कान्हेरे यांचा आहे आज जन्मदिन. निर्माते आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांचा आहे आज वाढदिवस. ज्येष्ठ गायिका प्रीती सागर यांचाही आहे आज वाढदिवस. ज्येष्ठ गीतकार पटकथाकार राजेंद्र कृष्ण यांचा आहे आज जन्मदिन आणि स्मृतिदिन. सुप्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांचा आहे आज जन्मदिन. लेखक शिरीष कणेकर यांचाही आहे आज जन्मदिन. श्रोतेहो, दिनविशेष आपण जाणून घेतलेत.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजले. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. श्रोतेहो, ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आता ऐकूया सक्ती हा वैदेही जोशी यांचा ललितबंध.

तुम्हाला एकदा सांगून कळत नसेल तर मला सक्ती करावी लागेल, त्याशिवाय काम होणार नाही. अधिकारी समोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला कडक शब्दात सुनावत होते. खरंच काही काही वेळा खूप गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं करून घ्याव्या लागतात, त्यातीलच एक प्रकार म्हणजे सक्ती. सक्ती या शब्दाचा अर्थ संदर्भानुसार बदलतो, पण सामान्यत त्याचा अर्थ जबरदस्ती, बंधन, दबाव किंवा एखादी गोष्ट इच्छेविरुद्ध करायला लावणे असा होतो. सक्तीचा अर्थ एखाद्या व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध काही करायला भाग पाडणं. म्हणजेच सक्ती म्हणजे नियम, कायदा, अधिकार किंवा दबावामुळे केली गेलेली गोष्ट. आजच्या आधुनिक जीवनात विविध प्रकारच्या सक्तीला सामोरं जावं लागतं. कधी घरातील दबाव, कधी कामाचं ओझं, तर कधी समाजाच्या अपेक्षा. यामुळे माणूस मानसिक आणि शारीरिक ताण अनुभवतो. सततच्या सक्तीमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. सक्तीमुळे सर्वप्रथम शरीरावर परिणाम होतो. सतत तणावाखाली राहिल्यामुळे व्यक्तीला थकवा जाणवतो, डोकेदुखी, अंगदुखी, रक्तदाब, झोप न लागणं अशा समस्या निर्माण होतात. काही लोकांची भूकही कमी होते, तर काही लोक जास्त खाण्याकडे वळतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन विविध आजार होण्याची शक्यता वाढते. दीर्घकाळ ताण राहिल्यास हृदयविकार किंवा पचनाचे विकार सुद्धा उद्भवू शकतात. मानसिक परिणाम अधिक गंभीर असतात. सक्तीमुळे व्यक्ती सतत चिंता, भीती आणि असुरक्षितता अनुभवते. आत्मविश्वास कमी होतो आणि नैराश्य येऊ शकतं. अनेक वेळा व्यक्ती चिडचिडी बनते आणि इतरांशी योग्य संवाद साधू शकत नाही. अभ्यास किंवा कामामध्ये लक्ष केंद्रित होत नाही. काही वेळा सततच्या मानसिक तणावामुळे व्यक्ती एकाकी पण अनुभवते आणि समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. अतिसक्ती व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर परिणाम करून नकारात्मक वातावरण निर्माण करू शकते. सक्तीचे परिणाम केवळ व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्याचा परिणाम कुटुंब आणि समाजावरही होतो. मानसिक तणावामुळे नातेसंबंध बिघडतात, कामाची कार्यक्षमता कमी होते आणि व्यक्तीचं सामाजिक जीवन विस्कळीत होतं. त्यामुळे सक्ती कमी करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याची गरज असते. अर्थातच कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतातच. सक्तीचे जसे दुष्परिणाम आहेत, पण त्याहीपेक्षा चांगले परिणाम झालेली अनेक उदाहरणं सुद्धा आपण पाहतो. काही वेळा सक्ती समाजहितासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे शिस्त निर्माण होते, नियम पाळण्याची सवय लागते. शिक्षणाची सक्ती केल्यानं साक्षरता वाढते, सामाजिक सुधारणा होते. हेल्मेट किंवा सीटबेल्टची सक्ती जीव वाचवते, सुरक्षितता वाढते. लोक जबाबदाऱ्या वेळेवर पार पाडतात, त्यामुळे कर्तव्यपूर्ती होते. आपण अशी कितीतरी उदाहरणं पाहिली आहेत आणि ऐकली सुद्धा आहेत. सक्ती, कडक शिस्त किंवा कठोर परीक्षणामुळे यश मिळवलेल्या अनेक व्यक्तींची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. इथे काही उदाहरणं सांगते. सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी

0: कठोर सरावाची शिस्त लावली. त्या सक्तीच्या सरावामुळे सचिन जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू बनले. मिल्खा सिंग सैनिकी शिस्त आणि कठोर प्रशिक्षणामुळे फ्लाइंग सिख म्हणून प्रसिद्ध झाले. अमिताभ बच्चन आयुष्यातील संघर्ष, कामातील शिस्त आणि सतत मेहनत यामुळे त्यांना मोठे यश मिळाले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम लहानपणापासून अभ्यासातील शिस्त, मेहनत आणि कुटुंबातील कडक संस्कार यामुळे ते महान शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपतीही झाले. PV सिंधू त्यांना प्रशिक्षकांनी अत्यंत कडक सराव आणि वेळेची शिस्त ठेवली, त्यामुळे त्या ऑलिम्पिक पद विजेत्या बनल्या. झाकीर हुसेन यांना त्यांच्या वडिलांनी उस्ताद अल्लारखा यांनी सक्ती केली म्हणून आपल्याला दिग्गज तबलावादक मिळाले. यातून दिसतं असं की योग्य दिशेने केलेली सक्ती, शिस्त आणि मेहनत व्यक्तीला यशाकडे नेऊ शकते, मात्र ती प्रेरणादायी आणि संतुलित असणं महत्वाचं. योग्य संस्कारांचे आणि उत्तम नागरिक घडवायचे असतील तर पुढील पिढीला काही गोष्टींची सक्ती आपण केलीच पाहिजे. म्हणजेच सक्ती योग्य कारणासाठी आणि मर्यादित असेल तर ती समाजाच्या फायद्याची ठरते, नाही का?
1: श्रोतेहो, सक्ती हा वैदेही जोशी यांचा ललितबंध आताच आपण ऐकलात ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोताओ, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला जाहिरात प्रसारण.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.
2: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
3: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
2: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
4: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
2: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
4: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे। राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा। आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। गुजरातमधील सूरत इथं विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते। वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली। सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। मात्र देशाच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% करण्यात आला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली। मात्र जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचंही मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं। अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली। त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत। याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे। अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून काल राज्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्याबरोबरच सायकल फेऱ्या, स्वच्छता मोहीम याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला। बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी

निवासस्थान संकुलाचं भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या विशेष प्रचार वाहनाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव वृक्षारोपण अल्पदरात रोपवाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहराचं वैभव असलेल्या दुर्गा देवी टेकडीसारख्या अन्य ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प केला. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि माय भारत कोल्हापूर संस्थेनं सायकल फेरी काढून पर्यावरण संवर्धन इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या द बोटॅनिकल गार्डन या मानवनिर्मित देवराई प्रकल्पातल्या झाडांचा पहिला वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काल स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियम

0: नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या एआय विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकूया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट उदय वारुंजकर यांनी दिलेली माहिती.
1: संपूर्ण जगामध्ये विविध पातळीवरती कृत्रिम बुद्धीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. न्याय संस्था ही देखील त्याला काही अपवाद नाही. न्याय संस्थेमध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायचा झाला तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा प्रकारे नियंत्रण करणं शक्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मसुदा हा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सादर केलेला आहे. तो मसुदा त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्या मसुद्यावरती लोकांच्या सूचना हरकती या सगळ्या मागितलेल्या आहेत. निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जर वापर करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो, त्याला नियंत्रण कसं घालणं शक्य आहे, या विषयाबद्दलचे वेगवेगळे पैलू या संपूर्ण ड्राफ्ट रेग्युलेशनच्या निमित्तानं चर्चेस आहेत. त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन की आपण तो जो काय मसुदा आहे तो आपण वाचावा, त्याच्यावरती आपले जे काही सूचना असतील ते सादर करावं.
0: नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं काल हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावविरहित वातावरण असावं, सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसंच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचं नियंत्रण करावं, सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महा डीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान जपानशी होणार आहे. मुलींच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत चीनकडून पराभव पत्करावा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर परिसरात काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
2: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
1: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
2: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131 2444 261.

भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं

श्रोते हो अवश्य ऐका श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:45 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 8:40 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून

0: ही यादी ड्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
2: रुचिराची एवन चटणी
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी
4: श्रोते हो इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर
5: श्रोते हो अवश्य ऐका युववाणी या कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 7 जूनला संध्याकाळी 5:30 ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांनी दिलेली माहिती त्यांच्याशी बातचीत केली आहे डॉक्टर दीपक ठमके यांनी
6: आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वतः सर्च करणं स्वतः माहिती मिळवणं अशा प्रकारचे स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे त्याचा देखील ते वापर करत आहे
5: तेव्हा अवश्य ऐका 7 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर युववाणी हा कार्यक्रम
7: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत

0: सत्वाजून 25 मिनिटं होत आहेत आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वाची बनली आहे. श्रोतेहो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिनाचं महत्व नेमकं काय आणि या वर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतोय. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्वाचा आहे. या दिवसाची प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ऍक्शन हा या वर्षीचा एक महत्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
0: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय. शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनली आहे. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
1: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाहीये, त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवतायत. अगदी मानवी शरीरावर देखील जाणवतायत आणि प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसतात. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो तर अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत आता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये. त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका गाडीतून तर 40 गाड्यांचा धूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे, धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम

0: व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळे प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी धुळीचे कण बाहेर कमी पडतील यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या तर हवेचं प्रदूषण कमी होऊ शकतं.
1: हो खरंय मॅडम, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते. नद्या आणि पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: नद्या किंवा पाण्याचे स्त्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं? तर बरेच वेळेला आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते. त्यामुळे या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाहीयेत, त्यामुळे त्या ठिकाणी या यंत्रणा उपलब्ध करून त्या योग्य रीतीनं सुरू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
1: हो निश्चितच मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसते आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
0: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो किंवा झोप न लागणं किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं. जे विद्यार्थी आहेत अभ्यास करतायत परीक्षा देतायत तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले तर यांना याचा खूपच त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठे हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात

0: कुठलाही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठी हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील, तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंटच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळं या दृष्टीनं देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
1: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
0: मी आता म्हटलं त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग तर आहेच आहे, पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडस एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः प्रत्येक सण समारंभ असू देत किंवा कुठले वाढदिवस असू देत किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय, तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो, तर तो थोडासा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न असतात, या हॉर्नचं देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय. तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
1: हो खरंय मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही, पण आता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही त्याचं, हा त्याचा मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाहीये. तर हा मुख्य प्रश्न आहे. आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स पासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय, तर हे सगळं आहे असंच आपल्याकडे साठून राहतं, ते कुजत नाही, त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही, आणि तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्सिन किंवा फ्युरॉन सारखे वायू आहेत, त्याच्यामुळे कॅन्सर साठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळे तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही याच्यासाठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील, तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळे हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या म्हणून भाजी असेल किंवा आणखीन काय असेल त्यासाठी ह्या कॅरी बॅग्स आपण वापरतो, पण नंतर आपण पटकन त्या वापरानंतर टाकून दिल्या तर त्या गटारीमध्ये जातात किंवा आजूबाजूला इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गायी असतील, गायी म्हैशी, तर त्या ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळं हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती

जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7:40 आणि 50 सेकंद होत आहेत.

0: श्रोतेहो, ही होती सुमन कल्याणपूर यांनी गायलेली अशोकजी परांजपे यांची रचना. संगीत होतं अशोक पत्की यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज. आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
0: श्रोतेहो, आमच्या गप्पा

0: या कार्यक्रमाविषयी. 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन आपण साजरा करतो तेव्हा या निमित्तानं बोलूया दृष्टीदानाच्या महत्वाविषयी. तेव्हा जरूर फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आणि यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-31-2-65-26-24. तेव्हा जरूर फोन करा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये. एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. 7:45 आणि 20 सेकंद झाली आहेत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोते हो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, श्वसनाच्या विकारांसंदर्भात तुम्ही सांगत असता मला प्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याच जणांकडे पाळीव प्राणी असतात किंवा पाळीव पक्षी सुद्धा असतात आजकाल, त्यांच्या काही गोष्टींमुळे म्हणजे त्यांची विष्ठा असेल, त्यांचे असतील, त्यांच्या मधून निघणारे काही जंतू असतील, असे बरेच प्रकार असू शकतात आपल्याला कितीही स्वच्छ वाटलं तरी, तर त्याच्यामुळे काही श्वसन विकार किंवा असे काही पेशंट तुमच्याकडे येतात का?
4: आमच्याकडे जेव्हा असा एखादा रुग्ण येतो तेव्हा त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्यामध्ये आजूबाजूला असणारं वातावरण, विशेषतः इतर प्राणी, पाळीव प्राणी, जसं की मांजर आहे, कुत्रा आहे, आता हल्ली तुम्ही नाही पाळलं तरी कबूतर आपल्या खिडकीत येऊन बसतात आणि ते अगदी पाळीव पक्षासारखेच आपल्याशी त्यांचं वर्तन असतं, त्याचा त्रास होऊ शकतो. तर असाच एक रुग्ण अगदी 50 ओलांडलेला आणि त्यांना आधीपासून थोडासा त्रास होता, ब्लड प्रेशर होतं, कंट्रोल होता पण मधुमेह होता, आणि अशा रुग्णाला अचानक ताप आला होता, डोकं दुखत होतं, अंग दुखत होतं, खोकला येत होता, सर्व लक्षणं निमोनियाची होती पण निमोनिया नियंत्रणात येत नव्हता, त्यामुळे बेजार होऊन तो आमच्याकडे आला होता. आणि श्वसन विकार आधीचा असल्यामुळे श्वसनाच्या तक्रारी होत्याच. काय झालं होतं, जेव्हा इतिहास विचारला तेव्हा ते घरामध्ये पोपट पाळत होते आणि पोपटाशी बऱ्याच जणांचा लगाव असतो आणि या पक्षाची पिस, त्याचे स्त्राव, श्वसनाचे स्त्राव, त्याची विष्ठा, यातून काही जंतू, विशेष करून क्लॅमिडिया सिटॅकी नावाचा एक जीवाणू असतो, तो या पोपटांकडून माणसांमध्ये येऊ शकतो आणि तीव्र प्रकारचा न्यूमोनिया करू शकतो आणि अंगदुखी, डोकेदुखी ही सगळी लक्षणं त्यामध्ये होती. याचं निदान केलं आणि त्याप्रमाणे त्यांना अँटीबायोटिक्स दिली आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जी काय असते ती सगळी दिल्यानंतर या व्यक्तीचा खोकला आणि न्यूमोनिया जो तीव्रतेच्या दिशेने चालत होता तो नियंत्रणात आला.
3: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय ज्यांच्याकडे पाळीव पक्षी किंवा प्राणी असतात अशा पेशंट्स बद्दल,
4: तर जेव्हा पोपट किंवा अन्य पक्षी प्राणी यांच्या साधित्यात आल्यामुळे विशिष्ट प्रकारचा निमोनिया होतो तेव्हा त्यांना तीच तीच अँटीबायोटिक्स चालत नाहीत, अँटीबायोटिक्स वेगळी द्यावी लागतात, वेगळ्या प्रकारचे द्यावे लागतात आणि अर्थातच त्या दृष्टीने उपचार द्यावे लागतात. रुग्णाचा असलेला इतर श्वसन विकार आहे जसे की दमा असेल, COPD असेल, तर त्यांना श्वासनलिका रुंद करणारी औषधं द्यावी लागतात. आणि मला सर्वात महत्वाची गोष्ट श्रोत्यांना सांगायची तीही की जर तुम्ही पक्षी पाळत असाल, एकतर आता हल्ली कायदा आहे त्यामुळे तुम्ही कायदेशीर त्याची परवानगी घ्या, त्या पक्ष्याची निगा राखा कारण तो एक जीव आहे, सजीव आहे, त्याचे पंख स्वच्छ ठेवा, त्याचं शरीर स्वच्छ ठेवा आणि एका पिंजऱ्यात 2-2, 3-3, 4-4 पक्षी जास्तीत जास्त 2 ठेवा, तो पिंजरा मोठा असावा, त्यांना चांगलं खाऊ पिऊ घाला आणि अर्थातच गळणारे पंख, त्याचे जी काही विष्ठा, ह्याची स्वच्छता वारंवार वेळच्या वेळी करा, त्यांच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण त्याचा फायदा होईल. आणि अर्थात नवीन गोष्ट म्हणजे त्यातला हँडल करताना मास्क वापरा, त्याची विष्ठा काढताना ग्लोव्ह घाला हातामध्ये, आणि नवीन पक्षी पाळणार असाल तर आधी क्वारंटाईन करा त्याला. म्हणजे आपण कोरोनामध्ये हा शब्द ऐकला, कुठून तो आला माहिती नाही, साधारण 15 दिवस तुम्ही त्याचा प्रत्यक्ष संपर्क टाळा, किंवा इतर पक्षी घरात असतील तर त्यांच्या

0: त्याशी संपर्क येण्याआधी त्याच्यामध्ये आधी काही इन्फेक्शन असतील तर ती बरी होण्यासाठी किंवा त्याला हेल्दी होण्यासाठी त्याला क्वारंटाईन म्हणजे वेगळं ठेवा आणि खुशाल पक्षी पाळा.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, आता ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं अच्युत पंडित यांचं गीत. संगीत दत्ता दिघे यांचं.

श्रोतेहो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी. श्रोतेहो, 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन, तेव्हा या निमित्तानं बोलूया दृष्टीदानाच्या महत्वाविषयी. तेव्हा जरूर फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. आणि यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2562-26. तेव्हा जरूर फोन करून सहभागी व्हा, आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये.

श्रोतेहो, ही होती अनुराधा पौडवाल यांनी गायलेली रचना. रचना होती शांता शेळके यांची आणि संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक आठ

0: नरेंद्र मोदी ने कहा, वैश्विक आर्थिक संकट के बावजूद भारतीय अर्थव्यवस्था विशेष रूप से मजबूत बनी हुई है। रिजर्व बैंक ने सरकारी प्रतिभूतियों में निवेश के लिए विदेशी निवेशकों को नियमों में छूट दी। कृषि मंत्रालय ने कहा, संतुलित उर्वरक उपयोग और सतत कृषि के लिए 9,42,000 से अधिक किसान खेत बचाओ अभियान में शामिल हुए। भारत ने जम्मू कश्मीर मामले में संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद की अस्थायी सदस्यता का दुरुपयोग करने के लिए पाकिस्तान की निंदा की। और भारतीय ग्रैंड मास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे शतरंज खिताब जीतने वाले पहले भारतीय बने। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी प्रेजेंट्स मॉर्निंग न्यूज FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण। श्रोते हो, सकाळचे 8:15 वाजले।
2: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं गीत। संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी। या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार। गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया।
3: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो। उन्हातान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते। नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची। नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे। पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडे। विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए। सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे, पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा। व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा। पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात। टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो, अबीर गुलाल कपाळी लागतो। भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो। विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो, असा हा सारा प्रवास। गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो। निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग। अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म। व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात। व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात। अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी, भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी। गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी।

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे.

आणि आमोद कुलकर्णी. कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो, अवश्य ऐका युववाणी या कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 7 जूनला संध्याकाळी 5:30 वाजता ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे डॉक्टर दीपक ठमके यांनी.
1: आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वतः सर्च करणं, स्वतः माहिती मिळवणं, अशा प्रकारची स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे, त्याचा देखील ते वापर करतात.
0: तेव्हा अवश्य ऐका 7 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर युववाणी हा कार्यक्रम.
2: श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: श्रोतेहो, आज 9:30 साहित्य पश्चिमा या कार्यक्रमात जरूर ऐका विल्यम शेक्सपियर यांच्या रोमिओ ज्युलियट आणि मॅकबेथ या नाटकांचा M.A. शेख यांनी करून दिलेला परिचय. वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, आज 9:30 साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

श्रोते हो आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. 8:40 चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9 गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. आज सकाळी 10 आपकी पसंद. 10:30 लोकसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 11 रामचरित मानस गान आणि 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकत रहा. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: पुणे बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1%

टक्के राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या

बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 मध्ये जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात 3र्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार
केरळ कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल.

0: येईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर पण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोताहो, सकाळचे 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना हा जीवनविद्येचा एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत अत्यंत चिंतनीय आहे. जीवनविद्या ही जी उपासना करायला सांगते या उपासनेत कर्मकांड शून्य आहे, पण उपासनेचं फळ मात्र त्वरित आहे. ही उपासना करणाऱ्यावर जीवनात कधीही उपास घडण्याचा प्रसंग येणार नाही आणि त्याचं आसन सदैव उंच राहील. आसन उंच राहील याचा अर्थ असा की एका बाजूनं तो देवाच्या मांडीवर जाऊन बसेल आणि दुसऱ्या बाजूनं तो लोकांच्या हृदयात आढळ स्थान मिळेल. विचारांचा स्वभावच असा आहे की ते सरकत सरकत साकार होतात. माइंड मूव्ज फ्रॉम थॉट टू थिंग असं डॉक्टर मर्फी यांनी म्हटलेलं आहे. हे त्यांचं विधान सार्थ आणि यथार्थ आहे. म्हणूनच सुंदर विचारांची जोपासना केल्यानं ते सुंदर विचार सरकत सरकत उच्चार आणि आचार या स्वरूपात जीवनामध्ये साकार होतात. जीवनविद्या सांगते की सुंदर विचारांची जोपासना करणाऱ्या माणसांचं सर्व जीवनच सर्वांगानं आणि सर्वार्थानं सुंदर होतं. आज आपण पाहिलं तर एखादी उपासना करायची झाली तर लोक त्यासाठी काय काय करतात. व्रतवैकल्य काय, उपास तापास काय, 16 सोमवार काय, 16 गुरुवार काय. उपासना करण्यासाठी लोक खूप काही करत असतात. जीवनविद्येनं मात्र या गोष्टींपासून लोकांना मुक्त केलेलं आहे. जीवनविद्या सांगते की उपासना करण्यासाठी या कोणत्याही गोष्टी करण्याची गरज नाही. जीवनविद्या सांगते की तुमच्या मनात येणारा प्रत्येक

विचार हा शुभच असला पाहिजे. मनात येणारा प्रत्येक विचार शुभच असेल असा आग्रह जर तुम्ही धरला तर तुमचे ग्रह सुधारलेच पाहिजेत. त्यासाठी कुठेही जायला नको. मनात येणारा प्रत्येक विचार शुभच असला पाहिजे हा आग्रह जर तुम्ही धरलात तर तुमचे सगळे ग्रह सुधारतील. त्यासाठी तुम्हाला कुठे जायला नको की यायला नको. या संदर्भामध्ये संत काय सांगतात पहा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुकाराम महाराज सांगतात, नको सोडू अन्न, नको सेऊ वन, चिंती नारायण सर्व भोगे. ते सांगतात, उपास तपास नको, जंगलात जाऊ नको, डोंगरावर जाऊ नको. तुम्ही म्हणाल, मग तुकाराम महाराज डोंगरावर जाऊन का बसत होते? त्यांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की अरे मी जाऊन बसलो होतो हे खरं आहे, पण घरात बसूनही मी हे करू शकत होतो. वास्तविक तिथं जाण्याची गरज नव्हती आणि मला हे नंतर कळून आलं. आता मला जे नंतर कळून आलं ते मी तुम्हाला सांगू नको का? म्हणून तुम्हाला सांगतो, नको सोडू अन्न, नको सेऊ वन, चिंती नारायण सर्व भोगी. तुकाराम महाराजांनी हे जे सांगितलं ते त्यांनी शेवटी सांगितलं. त्यांना साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी हे सांगितलं. त्यांना साक्षात्कार झाला, त्यांना आत्मानुभव झाला आणि नंतर त्यांनी हे सांगितलं. जीवनविद्या सांगते, तुम्ही संसारात राहा तेही आनंदात राहा. आनंद वाटत वाटत संसार करा आणि तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतात ते पहा. आनंद वाटता वाटता आनंदानं संसार कर हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. वास्तविक परमार्थ दुसरा काय आहे? परमार्थ ज्याला आपण म्हणतो तो कशासाठी करतात? परमार्थ देवासाठी करतात का? देवासाठी परमार्थ वास्तविक कुणीही करत नाही. प्रत्येकाला काहीतरी हवं असतं. त्यांची खरी भक्ती किंवा त्याचं खरं प्रेम हे स्वतःवर असतं. काय पाहिजे हे प्रत्येकाचं वेगळं आहे. कुणाला नोकरी पाहिजे, कुणाला उद्योगधंदा पाहिजे, कुणाला मूल हवं तर कुणाला बायको हवी असते. कोण काय मागेल याचा पत्ता नाही. मी नेहमी विनोदाला सांगतो, किती लोक त्या देवाकडे मागत असतात. किती लोक जे असतात ते देवाकडे जाऊन आपलं मागणं मागतात तेव्हा देवापुढे मोठं संकट असतं, त्याला पळून जाता येत नाही. आता मी इथं बसलेलो आहे आणि तो आला, हे द्या. दुसरे कोणीतरी ते द्या असं म्हणू लागला तर मी मात्र पळून जाईन. पण देवाला पळून जाण्याची सोय नाही. सांगायचा मुद्दा हा, विनोदाचा भाग जर आपण सोडला तर देवाजवळ जो कोणी जातो तो देवासाठी जातो असं नाही. आणि प्रत्येक जण हा स्वतःवर प्रेम करतो किंबहुना तो स्वतःवरच प्रेम करतो. जीवनविद्येनं या संदर्भात एक सिद्धांत मांडला तो असा की जगामध्ये एकच सत्य आहे आणि ते सत्य म्हणजे स्वार्थ. स्वार्थातूनच तो जगाकडे पाहतो. मित्र देखील त्याला अनुकूल असतो तोपर्यंत मित्र वाटतो, प्रतिकूल झाला की तोच मित्र त्याला शत्रू वाटतो. हे मी का सांगतो आहे की बायको नवऱ्यावर प्रेम करते, नवरा बायकोवर प्रेम करतो, आई मुलावर प्रेम करते, मुलं आईवर प्रेम करतात, तेव्हा हे सर्व जे चालतं ते आपण आपल्यासाठी करत असतो आणि यामध्ये काहीही गैर नाही. वास्तविक आपला प्रत्येकाचा स्वभावच स्वार्थी असतो. स्वार्थ म्हणजे स्वमध्ये अर्थ असतो. स्वरूप याचा अपभ्रंश शिव. शंभू आला कुठून? तर स्वयंभूमधून. शिव हा स्वयंभू आहे. शिव म्हणजे स्वरूप. स्व म्हणजे स्वरूप हे लक्षात घेतलं तर स्वमध्ये सर्व अर्थ आहेत.

0: मला सांगायचा मुद्दा काय, स्व आहे तर जग आहे, आणि स्व नाही म्हणजे जग नाही. स्व म्हणजे शिव, स्व म्हणजे स्वरूप, एवढं लक्षात घेतलं तर जगामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो हे आपल्या ध्यानात येईल. एखादा मनुष्य दुसऱ्याबद्दल सांगताना म्हणतो, हा ना हा मोठा स्वार्थी आहे. अरे मग तू काय कमी स्वार्थी आहेस का? वास्तविक या जगात प्रत्येकजण स्वार्थी असतो, पण हा स्वार्थ तुम्ही कसा साधायचा हा खरा तर महत्वाचा भाग आहे. जीवनविद्या सांगते की आपण ए टू झेड सर्व काही करतो ते स्वसाठी करत असतो, आणि म्हणून स्व हा आपल्या जीवनात महत्वाचा घटक आहे. हा स्व वास्तविक मी म्हणतो, आणि या मीला एक स्वार्थ आहे, तो म्हणजे मी सुखी झालो पाहिजे. जगातील कुठल्याही माणसाचा विचार काय असतो, तर मी सुखी झालो पाहिजे. बायको कशासाठी? सुखासाठी. मुलं कशासाठी? सुखासाठी. घरदार कशासाठी? सुखासाठी. नोकरीधंदा कशासाठी? सुखासाठी. आणि देव कशासाठी? तोही सुखासाठी. मी याआधी सांगितलं की देव कुणालाही नको असतो, कारण प्रत्येकाला पाहिजे ते एकच, आणि ते म्हणजे सुख. मी हे का सांगतोय की ज्याला आपण स्वार्थ म्हणतो तो साधताना जो अनर्थ निर्माण होतो तो न होता परार्थ साधला गेला पाहिजे, त्याचबरोबर परमार्थही साधता आला पाहिजे आणि अर्थही साधता आला पाहिजे. हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: स्वच्छतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: श्रोते हो, चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूजॉन AIR ऍप वरून.
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: रुचिराची एवन चटणी,
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे.

0: या डे बोर्डिंग बस सेवेसह
1: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
0: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डी सी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
1: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244426261.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
1: श्रोते हो, आमच्या गप्पागाणी या कार्यक्रमाविषयी 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन, तेव्हा यानिमित्त बोलूया दृष्टीदानाच्या महत्वाविषयी. तेव्हा जरूर फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आणि यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2-65-26-24. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पागाणी या कार्यक्रमामध्ये.

0: अमेझॉन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, 4 दशकांपर्यंत लोकांचं भरपूर मनोरंजन करणारे निर्मिती, अभिनय आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करणारे सुप्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांचा आहे आज जन्मदिन. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही गीतं. 1959 साली प्रदर्शित झालेला सुजाता हा चित्रपट. या सामाजिक चित्रपटामध्ये सुनील दत्त यांनी अधीर नावाच्या एका सुशिक्षित आणि पुरोगामी तरुणाची भूमिका साकारली. याच चित्रपटात सुनील दत्त आणि अभिनेत्री नरगिस यांच्यावर चित्रित असं हे प्रेमगीत. शांत आणि हळूवार आवाजाच्या जादूनं प्रेम व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आणि हे प्रेम देखील प्रत्यक्ष समोरासमोर व्यक्त न होता यासाठी माध्यम बनला तो म्हणजे टेलिफोन. तलत महमूद यांच्या मखमली आणि भावपूर्ण आवाजातील या गीताचा आता आनंद घेऊया.

0: श्रोते हो अवश्य ऐका उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो आपण आनंद घेत आहात गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो मेरा साया हा चित्रपट 1966 साली प्रदर्शित झाला आणि या हिंदी चित्रपटामध्ये सुनील दत्त यांनी ठाकूर राकेश सिंग अर्थात एका प्रतिष्ठित वकिलाची भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारली होती. ही भूमिका अत्यंत भावनिक आणि रहस्यमय अशी होती. कोर्टामध्ये आपल्या मृत पत्नीचा गौरव आणि पावित्र्य जपण्यासाठी त्यांनी संशयित स्त्रीचं सत्य बाहेर काढण्यासाठी कायदेशीर लढा जो दिला होता तो अशी अतिशय सार्थ दिला होता. आणि याच चित्रपटात सुनील दत्त आणि साधना यांच्यावर चित्रित तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा हे गाणं खूपच गाजलं आणि ते गीत आजही लोकांच्या ओठावरती आहे. ऐकूया मेरा साया या चित्रपटातलं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, सुनील दत्त यांचा आहे आज जन्मदिन, तेव्हा त्यांच्यावर चित्रित गीतांचा आनंद आज आपण आजच्या गीत बहार या कार्यक्रमामध्ये घेत आहोत. 1961 साली प्रदर्शित झालेला छाया या चित्रपटामध्ये सुनील दत्त यांनी अरुण उर्फ कवी राही यांची मुख्य भूमिका साकारली होती. सरिता या श्रीमंत मुलीच्या घरी शिक्षक म्हणून ते काम करत होते आणि ही कथा जी आहे ती सरिता

आणि अरुण यांच्यातील हळूवार प्रेमावर आधारित. सुनील दत्त हे स्वतः सुशिक्षित पण बेरोजगार तरुणाची भूमिका साकारतात आणि छुप्या पद्धतीनं राही या नावानं प्रसिद्ध कवी असतात. सरिताला शिकवायला सुरुवात करताना त्यामधूनच त्यांच्यात प्रेम जडतं आणि सरिताला जेव्हा लक्षात येतं की तिचे शिक्षक हाच तिचा आवडता कवी राही आहे तेव्हा ते प्रेम अजूनच दृढ होत जातं.

श्रोते हो, 1963 साली प्रदर्शित झालेला गुमराह या चित्रपटामध्ये सुनील दत्त यांनी राजेंद्र नावाच्या एका तरुण गायकाची भूमिका साकारली होती. हा मुंबईत राहणारा एक कलाकार ज्याच्यावर माला सिन्हा जीवापाड प्रेम करतात आणि ते दोघं लग्न करण्याचं स्वप्न बघतात. कौटुंबिक अडचणींमुळं मीनाचं लग्न तिच्या बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मेहुण्याशी अर्थात अशोक कुमार यांच्याशी होतं आणि त्यानंतर देखील राजेंद्र म्हणजेच सुनील दत्त मीनावरचं आपलं प्रेम विसरू शकत नाहीत.

श्रोते हो, 1968 साली प्रदर्शित झालेला पडोसन या चित्रपटाची जादू तर अजूनही तशीच कायम आहे. या चित्रपटातील भोला नावाच्या एका अत्यंत साध्या भोळ्या प्रेमळ तरुणाची भूमिका सुनील दत्त यांनी तितक्याच ताकदीनं साकारली. शेजारी राहणारे बिंदू अर्थात सायरा बानूवर प्रेमात पडल्यावर तिला प्रभावित करण्यासाठी भोला आपल्या संगीतप्रेमी मित्रांची मदत घेतो आणि अतिशय सुरेल असं गीत आपल्या नजरेसमोर तरळत जातं.

0: श्रोते हो, सुनील दत्त यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. यामध्ये पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार तसंच फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सुनील दत्त यांचा आज जन्मदिन, तेव्हा आजच्या गीतबहार या कार्यक्रमामध्ये त्यांच्यावर चित्रित गीतांचा आनंद आपण घेतलात. वेळेअभावी आता कार्यक्रमात निरोप घेऊया. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम

0: गीत बहार गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. 9:30 वाजलेत.
1: इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. श्रोते हो नमस्कार. इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. आजपासून या मालिकेमध्ये आपण प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या नाटकांचा M.A. शेख यांनी करून दिलेला परिचय ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया रोमिओ जुलियट या नाटकाचा परिचय.
2: जगप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक रचनांचा आपण या मालिकेत परिचय करून देत आहोत. या अंतर्गत शेक्सपियरच्या काही महत्त्वाच्या नाटकांचा परिचय करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. विल्यम शेक्सपियर या जगविख्यात नाटककाराचा जन्म 23 एप्रिल 1564 स्टॅटफर्ड ऑन एव्हन या गावी झाला. त्याचा मृत्यू 1616 अवघ्या 52 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी 36 नाटकं लिहून जागतिक अक्षर साहित्यावर आपली कायमची मुद्रा उमटवली. 400 वर्ष होऊन गेली तरी त्याच्या नाटकांनी रसिकांच्या मनावर राज्य करणं थांबवलं नाही. त्याच्या नाटकाचे प्रयोग आजही जगभर मोठ्या उत्साहाने केले जातात. त्याच्या नाटकाच्या नायक नायिकांचा रोल करायला मिळावा अशी प्रत्येक जातिवंत नटाची इच्छा असते. इथून पुढे आपण त्याच्या गाजलेल्या नाटकांचा परिचय करून घेणार आहोत. रोमिओ जुलियट. प्रेमीजनांच्या अजरामर जोड्यांपैकी रोमिओ जुलियट ही जोडी शेक्सपियरच्या नाटकानं उंचीवर नेऊन ठेवली. इटलीमधील व्हेरोना शहरात मॉन्टेक तसेच कॅप्युलेट ही दोन खानदानी सरदार घराणी वास्तव्य करीत असतात. पिढ्यानपिढ्या जपलेल्या वैरभावनेमुळे त्यांच्यामधून विस्तवही जात नसतो. मॉन्टेकपैकी रोमिओ हा तरुण रोझलिनच्या प्रेमात पडून तिच्यासाठी झुरत असतो. कॅप्युलेट कुटुंबाने आयोजित केलेल्या मेजवानीच्या नृत्याच्या कार्यक्रमात रोझलिन येणार आहे ही बातमी समजताच रोमिओ आपल्या मर्क्युशिओ बेनव्होलिओ या मित्रांसमवेत तेथे हजर होतो. चेहऱ्यावर मुखवटे म्हणजे मास्क लावण्याची प्रथा असल्यामुळे त्यांना कोणी ओळखत नाही. सुंदर तरुण तरुणींच्या घोळक्यात ते तिघे सहज मिसळून जातात. कॅप्युलेट्सपैकी जुलियट ही तरुण सुंदरी नजरेस पडताच रोमिओ रोझलिनला पूर्णपणे विसरतो. दिव्यांना प्रकाशनास शिकवणारं तेजस्वी सौंदर्य जुलियटपाशी आहे असं रोमिओला वाटू लागतं. कावळ्यांच्या मध्ये ती हंसासारखी चमकते. रात्रीच्या काळोखात एखाद्या कृष्णवर्णीयाच्या कानातील रत्नाप्रमाणे प्रकाश उधळते अशी काव्यमय कल्पना रोमिओचे मन करू लागते. हे विचार मित्रांना बोलून दाखवणाऱ्या रोमिओचा आवाज टायबल्ट हा तरुण ऐकून त्याला ओळखतो. टायबल्ट हा कॅप्युलेट कुटुंबाचा निकटवर्तीय नातेवाईक असल्यामुळं शत्रुपक्षातील रोमिओ त्याच्या मित्रांसमवेत त्यांच्या मेजवानीत घुसला आहे असं त्याला वाटतं. तो त्यांना हटकतो. अपशब्द वापरून रोमिओला तलवारीने इजा करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पण लॉर्ड कॅप्युलेट तो प्रयत्न हाणून पाडतो. रोमिओ शत्रुपक्षातील असूनही सभ्यपणानं वागत असल्यामुळं विनाकारण भांडण उकरून काढून पार्टीचा विचका करू नये अशी ताकीद तो टायबल्टला देतो. मनात पुन्हा कधीतरी याचा वचपा काढायचाच असा निश्चय टायबल्ट करतो. नृत्याच्या आवर्तनात रोमिओ जुलियटजवळ पोहोचतो. तिच्याशी मृदू संभाषण करीत प्रेमाची याचना करतो. तीही त्याच्यावर अनुरक्त होते. एवढ्यात तिची म्हातारी नर्स तिला आईनं बोलावलंय असा निरोप आणते. जुलियट ही कॅप्युलेटची म्हणजे आपल्या कुटुंबाच्या कट्टर शत्रूची मुलगी.

आहे हे रोमिओला तिच्या नर्सकडून समजतं. रोमिओ हा मॉन्टेकचा म्हणजे शत्रूचा मुलगा आहे हे ज्युलियटला देखील समजतं. दोघेही दुःखी होतात पण एकमेकाचा विचार मनातून काढून टाकू शकत नाहीत. मेजवानी संपल्यानंतर रोमिओ ज्युलियटच्या बागेच्या भिंतीवरून आत प्रवेश करतो, तिच्या बाल्कनीखाली उभा राहतो. ज्युलियट आपल्या रोमिओवरील प्रेमाविषयी स्वतःशीच बोलत असते. रोमिओ पुढे येऊन आपल्या प्रेमाची कबुली देतो. दोघेही सर्व अडथळे पार करून विवाह करण्याची शपथ घेतात. रोमिओ विवाहाचा बेत कसा तडीस न्यायचा याबद्दल सकाळी निरोप देण्याचं वचन देऊन तेथून स्वतःच्या घरी जातो. फ्रायर लॉरेन्सच्या मठात जाऊन त्यानं रोमिओ ज्युलियटचा गुप्तपणे विवाह लावावा अशी विनंती त्याला करतो. दोघांच्या एकत्र येण्यामुळं त्यांच्या कुटुंबातील वैरभाव संपेल

फ्रायर लॉरेन्सच्या मठात जाऊन त्यानं रोमिओ ज्युलियटचा गुप्तपणे विवाह लावावा अशी विनंती त्याला करतो. दोघांच्या एकत्र येण्यामुळं त्यांच्या कुटुंबातील वैरभाव संपेल या आशेनं फ्रायर संमती देतो. दुसऱ्या दिवशी नर्सच्या माध्यमातून विवाहाबद्दलचं नियोजन ज्युलियटपर्यंत पोहोचतं. ठरल्याप्रमाणे ज्युलियट मठात पोहोचते. गडबडीत रोमिओशी विवाहबद्ध होऊन ती घरी जाते. त्या रात्री रोमिओ तिला तिच्या शयनगृहात भेटण्याचं वचन देऊन परत जातो. टायबलची गाठ रोमिओच्या मित्रांची पडते. जुने वैर उफाळून वर येतं. तो रोमिओचा अपमान करतो. रोमिओ गप्प राहतो, पण त्याचा मित्र मर्क्युशिओ चिडून टायबल्टवर हल्ला करतो. दोघांच्या मारामारीत टायबल्टच्या तलवारीनं मर्क्युशिओ जखमी होऊन कोसळतो. रोमिओला आपल्या प्रिय मित्राच्या मृत्यूचं अतीव दुःख होतं. तो द्वंद्वयुद्धात टायबल्टला मारून टाकतो. मित्रांच्या सांगण्यावरून तो तेथून पळ काढतो. रस्त्यात दंगल केल्याबद्दल रोमिओला हद्दपारीची शिक्षा सुनावली जाते. फ्रायरच्या सूचनेनुसार रोमिओ ज्युलियटला भेटून अज्ञातवासात जाण्याचं ठरवतो. ज्युलियटच्या कक्षात रोमिओ रात्रभर थांबतो. तिच्यावरील प्रेमाची ग्वाही देतो. पहाटेच्या सुमारास दुःखी अंतःकरणानं तो तेथून निघून जातो दुसऱ्या एका शहराकडं. इकडे कॅप्युलेट आपल्या मुलीचा म्हणजे ज्युलियटचा विवाह पॅरिस नावाच्या उमरावाबरोबर लावून देण्याचं ठरवतो. ज्युलियट आपल्या गुप्त विवाहाबद्दल कोणाला काहीही सांगू शकत नाही. विवाह लांबणीवर टाकण्याची तिची मागणी मान्य होत नाही. त्या मनस्थितीत ती प्रार्थनेच्या निमित्तानं फ्रायरकडे चर्चमध्ये जाते. तो तिला धीर देऊन औषधाची एक कुपी देतो. पॅरिसशी विवाह होण्याआधी रात्री तिने ते औषध घ्यावं. त्याचा परिणाम म्हणून ती 42 तास निश्चित पडेल. तिला मृत घोषित केल्यावर परंपरेनुसार तिचा देह थडग्यात ठेवला जाईल. निरोप मिळताच रोमिओ स्वतः येऊन तिला आपल्याबरोबर घेऊन जाईल व ते सुखी जीवन जगू लागतील असा फ्रायर लॉरेन्सचा प्लॅन असतो. हा प्लॅन ज्युलियट नाईलाजानं स्वीकारते. पॅरिसशी लग्न करण्याचा वडिलांचा प्रस्ताव तोही ती स्वीकारते. थोडं थांबा असं सांगते. कॅप्युलेट कुटुंबीय आनंदानं संमती देते. विवाहाची तयारी उत्साहात सुरू होते. ठरल्यानुसार ज्युलियट रात्री लॉरेन्सनं दिलेल्या कुपीतील औषध प्राशन करून झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी पॅरिस विवाहासाठी तयार होऊन येतो. नर्स ज्युलियटला आणण्यासाठी जाते. तिला ती मृतावस्थेत दिसते. आनंदोत्सव पर्यावसान शोकात होतं. ज्युलियटचा मृतदेह शवपेटीत ठेवून कॅप्युलेट कुटुंबियांच्या पारंपरिक थडग्यात पुरला जातो. इकडे अज्ञातवासातील रोमिओला लॉरेन्स आपली योजना सविस्तर पत्राद्वारे कळवण्याचं ठरवतो, पण ते पत्र त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. उलट रोमिओचा मित्र ज्युलियट अचानक वारल्याची बातमी रोमिओपर्यंत पोहोचवतो. लॉरेन्सचं पत्र न मिळाल्यामुळं रोमिओला वस्तुस्थिती कळतच नाही. ज्युलियटच्या मृत्यूची बातमी ऐकून दुःखानं वेडापिसा झालेला तो विषाची कुपी खरेदी करतो. ज्युलियटच्या मृतदेहाजवळ प्राणत्याग करण्याचा त्याचा इरादा असतो. तिथं त्याची गाठ शोकाकुल पॅरिस बरोबर पडते. अंधारात ओळख न पटल्यामुळं दोघात द्वंद्वयुद्ध होतं. पॅरिस मारला जातो. पॅरिसची ओळख पटलेल्या रोमिओला फार वाईट वाटतं. पॅरिसचं शव तो ज्युलियटच्या शवानजीक ठेवतो. ज्युलियटचं अखेरचं चुंबन घेऊन तो विषप्राशन करून तिच्या शेजारी मरून पडतो. फ्रायर लॉरेन्स ज्युलियट लवकरच निद्रेतून जागी होईल या विचारानं थडग्याजवळ पोहोचतो. आपलं पत्र रोमिओला मिळालं नाही म्हणून आपणच सर्व खुलासा करून त्याला दुसरं पत्र पाठवण्याचा त्याचा इरादा असतो. रोमिओ मरून पडल्याचं दिसताच आपली योजना अखेर फसली हे त्याच्या लक्षात येतं. निद्रेतून जागी झाल्यावर ज्युलियट रोमिओची चौकशी करू लागते, पण विषाची कुपी हातात घेतलेला त्याचा मृतदेह तिच्या नजरेला पडतो. शोकाकुल होऊन काय करावे तिला कळत नाही. फ्रायर लॉरेन्सला पावलांची चाहूल लागल्यामुळं तो

0: त्यातून पळ काढतो. इकडं ज्युलियट रोमिओच्या ओठावरील विषाचं चुंबन घेते, पण तेवढ्यानं मृत्यू येणार नाही म्हणून रोमिओच्या कमरेचा खंजीर घेऊन ती स्वतःच्या छातीत खुपसून घेते. ती तेथेच मरून पडते. शेवटी मॉन्टेक, कॅप्युलेट कुटुंबीय, राजा व इतर सरदार थडग्याजवळ जमतात. फ्रायर लॉरेन्स सर्व घटनांचा खुलासा करतो. दोन दुर्दैवी प्रेमिकांची ही शोककथा सर्वांना धडा शिकवणारी आहे असं सर्वांच्या लक्षात येतं. कुटुंबामधील जुनं वैर जपण्याचा अट्टहास शेवटी दोन तरुण प्रेमिकांचे जीव घेऊन थांबला. यापुढं हे वैर कायमचं संपून एकदिलानं राहायचं असा निश्चय मॉन्टेक कॅप्युलेट कुटुंब व्यक्त करतात. या नाटकामधून शेक्सपियरची काव्य प्रतिभा समोर येते. कोळ्या वयातील प्रेमिकांची मनाची उलघाल, त्यांना स्फुरलेलं काव्य, या प्रेमाची तीव्रता, या सर्व गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात शेक्सपियर यशस्वी ठरला असं म्हणावं लागेल. नाटकातील घटना योगायोगावर आधारित आहेत हे खरं असलं तरी त्यामागील पात्रांची मनोभूमिका कृत्रिम वाटत नाही. सुरुवातीला प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण एवढाच अर्थ मानणारा रोमिओ ज्युलियटला पाहताच पूर्णपणे बदलतो. प्रथमदर्शनी प्रेम त्याचा पूर्ण ताबा घेतं. ज्युलियट शिवाय त्याला काही सुचेनासं होतं. तीच अवस्था ज्युलियटची होते. प्रेमभावनेचं हे झंझावाती स्वरूप शेक्सपियर प्रेक्षकांपर्यंत फार प्रभावीपणे पोहोचवतो. क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणांचा, ही काव्यपंक्ती त्या दोघांपुरती खरी ठरते. तरुणांच्या प्रेमभावनेचे हे वादळी रूप शेक्सपियरनं आपल्या काव्याद्वारे चिरंतन केलं आहे. टायबलच्या स्वभावातील उतावीळ दुष्टपणा, नर्सचा बडबडा ग्राम्य स्वभाव, ज्युलियटच्या आई वडिलांची आपल्या मुलीच्या भवितव्याबद्दलची चिंता, या सर्व गोष्टी प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. हे नाटक म्हणजे केवळ दोन प्रेमिकांचा करुण शेवट नाही तर समाजातील दोन पिढ्यांमधील अंतरावर टाकलेला कटाक्ष आहे. फ्रायर लॉरेन्स आशावादी मानसिकतेमुळे दोन प्रेमिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो, पण दोन कुटुंबांमधील आडमुठा दुरावा त्याच्या प्रयत्नांना निष्फळ ठरवितो. जुनी वैरभावना जपणाऱ्या म्हाताऱ्या पालकांना त्यांच्या अट्टहासाची किती भीषण परिणती होऊ शकते हे शेक्सपियर दाखवून देतो.
1: जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या रोमिओ ज्युलियट या नाटकाचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय आत्ताच आपण ऐकलात. साहित्य पश्चिमा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता ऐकूया विल्यम शेक्सपियर यांच्या मॅकबेथ या नाटकाचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय.
0: स्कॉटलंडचा राजा डंकन हे एक मृदू स्वभावी व्यक्तिमत्व होतं. त्याच्या पदरी मॅकबेथ हा शू सरदार इमाने इदबारे चाकरी करीत असतो. तो राजाचा नातेवाईक असल्यामुळं विश्वासू म्हणून दरबारात त्याला महत्वाचं स्थान असतं. डंकनच्या राजवटीविरुद्ध काही सरदार परकीयांच्या मदतीनं बंड करतात. या बंडखोरांचा लढाईत पूर्ण पराभव करून मॅकबेथ हा बँको नावाच्या दुसऱ्या सरदारासह परतत असतो. वाटेत एका उजाड माळरानावर त्यांना तीन चिटकिणी दिसतात. स्त्रिया असूनही दाढी बाळगणाऱ्या या तीन भयानक भगिनी आपल्या अतिंद्रिय शक्तींची बढाई मारत असतात. मॅकबेथला तू राजा होशील असं त्या सांगतात, तर बँकोची मुलं राज्यावर बसतील असंही भविष्य वर्तवतात. लवकरच मॅकबेथला महत्वाचं पद मिळेल असंही त्या सांगतात. या विचित्र भविष्यवाणीचा विचार करीत मॅकबेथ बँकोसह घराच्या वाटेवर असताना राजानं मॅकबेथला कॉर्डर या विभागाचा सरदार म्हणून बढती दिली अशी बातमी येते. चिटकिनींच्या भविष्यवाणीचा इतक्या लवकर प्रत्यय आला हे पाहून दोघांनाही आश्चर्य वाटतं. स्वभावातील महत्वाकांक्षा मॅकबेथला आशेच्या हिंदोळ्यावर उंच उंच झोके घ्यायला प्रवृत्त करते. एक दिवस स्कॉटलंडचा राजा बनण्याच्या त्याच्या स्वप्नाला पंख फुटतात. त्याच्या अस्वस्थ मनाला लगाम घालण्याचा प्रयत्न बँको

करतो. चेटकिनींचे शब्द खरे ठरतीलच याची काय खात्री असा प्रश्न तो उभा करतो. अशा भविष्यावर विश्वास ठेवणं धोक्याचं असा इशाराही देतो. घरी परतल्यानंतर लेडी मॅकबेथला चेटकिनींची हकीकत, त्यांची भविष्यवाणी, मॅकबेथला मिळालेली बढती या गोष्टी नवऱ्याकडून समजतात. तिच्या महत्वाकांक्षी स्वभावाला जणू खतपाणी मिळतं. आपला नवरा राजा बनला की आपोआपच आपल्याला राणीपद मिळेल हा विचार तिचा पिच्छा सोडत नाही. महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व मार्ग, बरं वाईट कट कारस्थान करण्याची तिची तयारी असते. तिच्या अंगभूत दुष्टपणाला जणू नवीन कामच मिळतं. मॅकबेथ सुस्वभावी उमद्या वृत्तीचा असतो. ती त्याला हर प्रकारे समजावते, त्याच्या सर्व शंकांना उत्तर देते. डंकन राजाला ठार करून राज्य ताब्यात घे असं सांगते. त्याच्या पापभिरू स्वभावातील द्विधा मनस्थितीवर दडपण आणून राजाची हत्या या एकाच उद्दिष्टाभोवती त्याचं मन फिरत राहील अशी चर्चा करीत राहते. तिच्या प्रयत्नांना यश येतं. मॅकबेथ डंकन राजाला आपल्या गडीत येण्याचं निमंत्रण देतो. राजाच्या मनात सरदारांबद्दल प्रेम असतं. तो अधूनमधून त्यांच्या वाड्याला भेट देत असतो. मॅकबेथचं शौर्य, धाडस यांची माहिती असल्यामुळं डंकन राजा त्याचा पाहुणचार स्वीकारण्याचं ठरवतो. मॅकबेथनं त्याच्याविरुद्ध आखलेल्या कटाची शंका देखील नसलेला डंकन मॅकबेथकडं मुक्कामाला येतो. आपली दोन मुलं, अनेक सरदार, नोकर चाकर यांचा लवाजामा बरोबर घेऊन राजा मॅकबेथच्या आतिथ्याचा अनुभव घेतो. मेजवानी, स्वागत समारंभ, लेडी मॅकबेथची स्वागतशील मुद्रा पाहून तो फार खुश होतो. मॅकबेथचं निवासस्थान सुंदर असल्यामुळं त्याला फार आनंद होतो. लेडी मॅकबेथचं बाह्यरूप मायावी फुलासारखं टवटवीत असलं तरी स्वभाव खुनशी, घातकी आहे याची त्याला किंचितही माहिती नसते. लेडी मॅकबेथच्या आतिथ्यशीलतेबद्दल बक्षीस म्हणून तो तिला एक मौल्यवान हिरा भेट देतो. प्रवासाच्या दगदगीमुळं राजा लवकर झोपी जातो. शेजारील खोलीत त्याचे दोन अंगरक्षक विश्रांती घेत असतात. मध्यरात्रीच्या काळोखात लेडी मॅकबेथनं राजाचा खून करण्याचा निश्चय केलेला असतो. आपला नवरा मृदुस्वभावी असल्यामुळं ऐनवेळी कच खाईल अशी तिला भीती वाटते. सत्सद वेग बुद्धीच्या टोचणीमुळे तो हे काम करू शकणार नाही असा तिचा कयास असतो. राजा गाढ झोपी गेल्यावर हातात धारदार सुरा घेऊन लेडी मॅकबेथ त्याच्या शयनकक्षात प्रवेश करते. राजाच्या अंगरक्षकांना भरपूर दारू पाजून आधीच निष्क्रिय बनवलेलं असतं. हाती सुरा परजत लेडी मॅकबेथ राजाच्या निदृष्ट मृदयाकडे पाहते. त्याच्या जागी तिला स्वतःच्या वडिलांचा चेहरा दिसतो. ती बाहेर येऊन नवऱ्याशी विचार विनिमय करते. पण एव्हाना मॅकबेथच्या मनानं कच खायला सुरुवात केलेली असते. लेडी मॅकबेथच्या द्विधा मनस्थितीचा अर्थ एक प्रकारे असं कृत्य करू नये असा संदेश देते हा विचार त्याच्या मनाचा ताबा घेतो. राजा हा त्याचा जवळचा नातेवाईक असतो, मॅकबेथचा पाहुणा असतो. त्याच्या घरात आश्रयाला असणाऱ्या या सुस्वभावी लोकप्रिय राजाला दगाफटका करून विश्वासघातानं मारणं अयोग्य होय अशा विचारानं मॅकबेथ फार बेचैन होतो. राजाच्या मेहरबानीमुळेच त्याला बढती मिळाली तेव्हा त्याला मारण्याचा कृतज्ञपणा करू नये असं त्याला वाटू लागतं. नवऱ्याचा निश्चय डळमळीत होत आहे याचा अंदाज आल्यामुळं लेडी मॅकबेथ त्याची नव्यानं समजूत काढू लागते. खुनाचं हे कृत्य अगदी सामान्य असून सर्दीशी ओळखता येईल, कोणालाही त्याची खबर देखील लागणार नाही. मॅकबेथनं आता भित्रेपणा न दाखवता चटकन राजाला यमसज्ञी पाठवावं हेच योग्य हे त्याला पटवते. शिवाय खुनाची जबाबदारी अंगरक्षकांवर टाकून मोकळं होता येईल असं सुचवते. अखेर सर्व शंका कुशंका बाजूला सारून मॅकबेथ हाती सुरा घेऊन राजाच्या शयनागाराची वाट धरतो. त्याला हवेत तरंगणारा दुसरा एक सुरा दिसतो. त्या सुऱ्याची मूठ मॅकबेथच्या दिशेला तर त्याचं टोक रक्ताळलेलं दिसतं. हा सुरा पकडण्याचा तो प्रयत्न करतो पण त्याला ते जमत नाही. भीतीवर मात करीत राजाच्या जवळ जाऊन मॅकबेथ त्याच्यावर सुऱ्याचा वार करीत त्याची हत्या करतो. अशक्त वृद्ध डंकन राजा एकाच वारात परलोकी पोहोचतो. त्याचवेळी एक अंगरक्षक झोपेत हसत असतो तर दुसरा खून खून असं ओरडतो.

दोघेही जागे होतात. देवाची प्रार्थना म्हणून दोघेही अंगरक्षक पुन्हा झोपी जातात. मॅकबेथला वाटतं की कुणीतरी त्याला म्हणतं आहे, आता झोपू नका. मॅकबेथनं झोपेचा, निरागस झोपेचा खून केला आहे. आता मॅकबेथ कधीही झोपू शकणार नाही. घाबरून थरथरणाऱ्या मॅकबेथनं खून केलाच नाही असा लेडी मॅकबेथचा अंदाज असतो. हात धुवून रक्त पुसून टाक असा सल्ला ती देते. सुरा स्वतःच्या हाती घेऊन त्यावरील रक्त अंगरक्षकांच्या चेहऱ्यावर मागता येईल असं तिला वाटतं. सकाळी राजाच्या खुनाची बातमी सर्वत्र पसरते. मॅकबेथ आपल्या शोकाचं मोठं प्रदर्शन करतो, पण अंगरक्षकांऐवजी संशयाची सुई मॅकबेथ पतीपत्नीकडेच फिरत असते. राजाचे दोन्ही पुत्र पळून जातात, त्यामुळे मॅकबेथला नवीन राजा म्हणून घोषित केलं जातं. चेटकिनींच्या भविष्यकथनानुसार बँकोची संतती राज्य करणार असते, त्यामुळे मॅकबेथ व लेडी मॅकबेथ अस्वस्थ बनतात. कट रचून ते बँकोला मेजवानीसाठी आमंत्रण देतात व त्याच्या वाटेत मारेकरी पाठवून त्याची हत्या घडवून आणतात. त्याचा मुलगा फ्लियान्स निसटतो, पुढे तोच स्कॉटलंडचा राजा बनतो. मेजवानीत सर्व सरदार बँकोची वाट पाहत असतात. मॅकबेथच्या खुर्चीत बँकोचं भूत बसलेलं फक्त मॅकबेथ पाहू शकतो. भीतीनं थरथरणाऱ्या मॅकबेथला लेडी मॅकबेथ फायलावर घेते. इतर उपस्थितांना मात्र भूत दिसत नाही, ते गोंधळतात. मॅकबेथ अचानक आजारी पडला आहे असं सांगून मेजवानी तात्काळ थांबवली जाते. खरं खोटं जाणून घेण्यासाठी मॅकबेथ त्या चेटकिनींचा शोध घेतो. माळराणावरील भयान गुहेत त्या साधना करीत असतात. विचित्र प्रकारचे पदार्थ एकवटून त्या जादूची साधनं बनवित असतात. अचानक तीन भूत मॅकबेथ पुढे अवतरतात. पहिलं भूत त्याला सांगतं, सरदार मॅकडप पासून सावध रहा. दुसरं भूत त्याला शूर बन असा सल्ला देतं. तिसरं भूत मुकट धारण करून केलेल्या मुलाच्या रूपात अवतरतं. ते ठामपणे सांगतं, जोपर्यंत बर्नॅमचं अरण्य डन्सीने टेकडीवर चालून येत नाही तोपर्यंत मॅकबेथ पराभूत होणार नाही. बँकोची संतती राज्य करील का या प्रश्नावर अचानक राजासारख्या दिसणाऱ्या 8 आकृती मॅकबेथ समोरून जातात. शेवटी रक्तानं माखलेल्या बँकोची आकृती दिसते. 7 आकृत्या बँकोच्या राजा होऊ घातलेल्या संततीच्या आहेत हे मॅकबेथच्या लक्षात येतं. मॅकडफ आणि मालकम हे सरदार सैन्य गोळा करून मॅकबेथवर चालून येत आहेत अशी बातमी समजताच मॅकबेथ मॅकडफची पत्नी व मुलांची निर्दय हत्या करतो. इतर सरदारांना हे क्रौर्य आवडत नाही. सर्वजण मॅकबेथ विरुद्ध एकवटतात. प्रचंड सैन्य गोळा करून मॅकबेथच्या पाडावासाठी पुढे येतात. लेडी मॅकबेथला निद्रानाशाचा विकार जडतो. हत्या केलेल्या शत्रूंची भूतं तिला भेडसावतात. त्यातच ती स्वतःचा अंत करून घेते. सतसद वेग बुद्धीच्या टोचणीमुळे तिला जीवन असह्य वाटू लागलेलं असतं. एकाकी मॅकबेथला आता फक्त चेटकिनींच्या भूताचे शब्द आठवत असतात. अरण्य टेकडीकडे चालून येणं अशक्य असं बजावून तो निवांत असतो. वाड्यात स्वतःला बंद करतो. मालकमच्या सैन्यातील प्रत्येकानं झाडाची फांदी तोडून हाती धरलेली असते, त्यामुळे प्रत्यक्ष अरण्यात चाल करून येत आहे असं वाटतं. शेवटी लढत लढत मॅकबेथ मॅकडफकडून मारला जातो. मालकमचा राज्याभिषेक होऊन मॅकबेथच्या रक्तरंजित राजवटीचा शेवट होतो. अविचारी महत्वाकांक्षा असणं कसं धोक्याचं असतं हे या नाटकातून स्पष्ट होतं. महत्वाकांक्षेनं पछाडलेली लेडी मॅकबेथ आपल्या नवऱ्याच्या लेच्यापेच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्याला अनेक क्रूर हत्या करण्यास भाग पाडते. सभ्य समाजाचे नीतीनियम धाब्यावर बसवून ती दोघे अमानवी वर्तन करतात. त्यांचा स्वार्थ त्यांच्या नाशाचं कारण बनतो. शेक्सपियरच्या या शोकात्म नाटकात त्यानं हे सत्य अधोरेखित करीत लेडी मॅकबेथचं अजरामर पात्र निर्माण केलं, आपल्या कलेचा उत्कर्ष बिंदू साधला. शेक्सपियरच्या हॅमलेट, अथेल्लो, किंग लियर या शोकात्म नाटकांबरोबर मॅकबेथचाही उल्लेख केला जातो. मानवी जीवनातील दुःखाचं कारण शोधताना या ट्रॅजेडीजमध्ये तो एक वेगळा विचार मांडतो. आपल्या दुःखामागं आपलं नशीब किंवा प्राक्तन अशी काही बाहेरून आघात करणारी बाब नसते. आपल्या दुःखाला

0: आपल्या स्वभावातील एखादा कच्चा दुवा किंवा दोष कारणीभूत ठरतो अशी उपपत्ती शेक्सपियर या नाटकातून पुढे मांडतो. मॅकबेथच्या स्वभावातील दुबळेपणा, लेडी मॅकबेथची राक्षसी महत्वाकांक्षा, या दोघांच्या स्वभावातील अनैतिक कृत्य करण्याची तत्परता अशा आंतरिक दोषांमुळे नाटकातील घटनांचा परिणाम शोकात्मक बनतो. पतीपत्नींचा त्यामुळे सर्वनाश घडून येतो. शेक्सपियरच्या काव्यकलेचा उत्तम आविष्कार म्हणूनही या नाटकाकडे पाहता येईल. नाटकातील उपमा, रूपके, प्रतीके, प्रतिमा मुख्य विषयाकडे निर्देश करतात असं दिसतं. लेडी मॅकबेथ दिसते हिरव्यागार गवताच्या कुरणासारखी, पण तिच्यात लपला आहे जहरी सर्प. आयुष्याचा उभग आल्यावर पश्चातापानं दग्ध होऊन त्या आयुष्याची तुलना एखाद्या वेड्यानं सांगितलेल्या गोंगाटपूर्ण पण अर्थहीन कथेशी करते. मॅकबेथनं केवळ डंकन राजाचा खून केला नाही, तर स्वतःच्या झोपेला मारून टाकलं, स्वतःची सुखशांती महत्वाकांक्षेपायी पणाला लावली असं प्रतिपादन लेखक करतो. मानसशास्त्राच्या दृष्टीनंही शेक्सपियरची पात्र खरेपणाच्या कसोटीवर उतरतात. अशी पात्र दररोज आसपास वावरताना दिसतात, हेच त्याच्या कलाकृतीच्या अस्सलपणाचं गमक होय.
1: साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये आज आपण जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या रोमिओ जुलियट आणि मॅकबेथ या नाटकांचा M.A. शेख यांनी करून दिलेला परिचय ऐकला. कार्यक्रमात आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी याच वेळी याच कार्यक्रमात. तोपर्यंत ऐश्वर्याचा नमस्कार. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा.
2: श्रोते हो, साहित्य पश्चिमा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM 102.7 MHz आणि NewsOn AIR ॲपवरून.
3: हॅलो
4: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
3: पुन्हा
4: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
5: 10 लाख द्या, वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
5: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
6: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
4: अरे
3: ठेवला
6: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
6: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क राहा.
9: अधिक महिन्यात अधिक काय आहे का? नाही
10: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
9: नवा कोरा CBCT स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्टात.
10: दातासाठी एक नंबर.
11: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
2: श्रोते हो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी. 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो, तेव्हा या निमित्तानं बोलूया दृष्टीदानाच्या महत्वाविषयी. तेव्हा जरूर फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी. आमचा फोन नंबर आहे 02-31-2-65-26-24. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये. FM 102.7 MHz आणि NewsOn AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 10 वाजलेत.

आपकी पसंद ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना पूर्वा जोशीचा नमस्कार. श्रोतेहो, कार्यक्रमात आपलं स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया अमित कुमार यांनी गायलेल्या लव्ह स्टोरी या चित्रपटातल्या आनंद बक्षी यांच्या गीतानं. संगीत राहुल देव बर्मन यांचं. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे. हे सर्व आहेत दत्तवाड इथून. देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील हे सर्व आहेत सोन्याची शिरोली इथून. संगीता बाजीराव ढेरे हे आहेत शाहूनगर परिते इथून. श्रेया, सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर हे आहेत बारडवाडी तालुका राधानगरी इथून. शिवानी कांबळे अलाहाबाद इथून. रमेश घोरपडे हुपरी इथून. दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे हे सर्व आहेत मौजे सांगाव इथून. राजाराम गायकवाड, श्रेय, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर हे सर्व तेरवाडहून. अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे हे आहेत कसबा बावडा इथून. सुशिला विलास दावणे कागल इथून. सुभाष मेंढचे शिरढोणचे श्रोते. सचिन किल्लेदार भडगाव इथून. श्रीनिवास कांबळे यड्राव इथून. आणि शशिकांत पाटील कुरुंदवाड इथून. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं लव्ह स्टोरी या चित्रपटातलं हे गीत.

श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात आपकी पसंद या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत एस डी बर्मन यांचं आणि चित्रपट जुगनो. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत नारायण मेहतर, सुनीता मेहतर, श्रुती मेहतर, हर्षल मेहतर, मालूताई मेहतर, हे सर्व आहेत मंगळवार पेठेतून. डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव इथून आहेत राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये. विद्यानगर कवठे महांकाळ इथून आहेत संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर. रुक्मिणी, लोखंडे, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, हरी, अंजली, सीमा, शीतल, स्नेहल, भूमिका, सर्वेश, आनंदा, अभिनव, राजवी, संकेत, शौर्य, संभाजी, तानाजी, गणेश, मलू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, हे सर्व आहेत लिंगनूर कापशी इथून. संजय मोरे, संगीता मोरे, नेरली तामगाव इथून. शंकर मोरे, रंजना, वरद, वैदेही आणि स्नेहल. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं जुगनू या चित्रपटातलं हे गीत.

0: उम्र है,
1: बाली उम्र है,
0: छोड़ो बहाना,
1: ना ना ना।
2: श्रोते हो, आपण आनंद घेत आहात आपकी पसंद या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूया परिंदा या चित्रपटातलं गीत, आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत। मुकंपोस्ट जळगाव सोमनाथ इथून आहे डॉ नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक आणि अश्विनी भुतेकर। हर्सुल सावंगे औरंगाबाद इथून आहेत वैष्णवी जगदाळे। भावसिंगपुरा इथून आहेत वैभव गौरव लोखंडे। रिधोरा देवी इथून आहेत मेघराज युवराज कोलते, आणि वाकुळणी बदनापूर इथून आहेत रुद्र कोळकर। सतीश वाघमारे, आतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा भ्रमण श्रमण वाघमारे हे सर्व आहेत चंदननगर सातारा इथून। विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता अनिकेत चव्हाण हे सर्व आहेत वारणा शहापूर इथले। सुधाकर, प्रशांत, जगुताई, राजे जाधव, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, सानवी देशमुख आणि सर्वत देशमुख, समस्त राजे जाधव वायाळ आणि देशमुख परिवार हे सर्व आहेत बोरी खुर्द जाफराबाद जिल्हा जालना इथून। तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं परिंदा या चित्रपटातलं गीत।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आपकी पसंद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश यांनी गायलेली गुलजार यांची रचना, संगीत सलील चौधरी यांचं आणि चित्रपट आनंद. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत रमण सत्तीकर, रोहिणी सत्तीकर, राहुल सत्तीकर आणि कस्तुरी सत्तीकर. हे श्रोते आहेत पनवेलवरून. चैत्राली गानू, हर्षद गानू, रिधान गानू, मधुरा गानू हे सर्व श्रोते आहेत मुंबई इथून. ज्योती व्यास, भास्कर व्यास, शार्दूल आणि स्वप्नील व्यास हे आहेत चिंचवड इथून. नितीन जोशी, नेहा जोशी, वैदेही, तेजस, प्रणाली, रामाशिष जोशी हे सर्व आहेत नाशिक इथून. मिलिंद, मीनल, मधुरा, निधेय जोशी हे सर्व आहेत मनमाड इथून. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं आनंद या चित्रपटातलं हे गीत.
1: मैंने

श्रोते हो, आपण आनंद घेत आहात आपकी पसंद या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत आनंद, सविता, अभंग, ओवी हे सर्व श्रोते आहेत मनमाड इथून. वीरभद्र, अप्पा जंगम हे आहेत बस्तवाड इथून. गांधी चौक पंजाब इथून आहेत हरदेव मिका, बलविंदर बिरग, जैतेक बिरग आणि मीता बिरग. गोवर्धन वाशिम इथून आहेत रवींद्र पवार, मीनादेव, श्रीकांत एकनाथ, राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, शीतल राजेश हे सर्व आहेत गुंडेवाडी इथून. निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे. बोराळा धरण तालुका मालेगाव इथून आहेत दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं गीत.

श्रोतेहून मुकत्तर का सिकंदर या चित्रपटातल्या आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा आपकी पसंद हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. पूर्वाला निरोप द्या. नमस्कार.

0: आपकी पसंद हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940-440-8000.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी, 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन, तेव्हा या निमित्तानं बोलूया दृष्टीदानाच्या महत्वाविषयी. तेव्हा जरूर फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आमचा फोन नंबर आहे 02-231-2562-26. श्रोते हो, फोन लाईन्स सुरू झालेल्या आहेत, तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा.

आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये. श्रोतेहो, सकाळचे 10:31 झाली आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत बाळकृष्ण मुळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत.

काय म्हणतात महाराज? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे, एरती माईके दुःखाची जणिती, नाही आदि अंती अवसानी, अविनाश करी आपुल्या ऐसे, लावी मना पिसी गोविंदाची, तुका म्हणे एका मरणीची सरी, उत्तमती उरी कीर्ती मागे, एरती माईके दुःखाची जणिती, नाही आदि अंती अवसानी। प्रस्तुत रूप कीर्तन रूपी भगवत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे। या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय ज्या वस्तू करता तुम्ही आम्ही सर्व जीव जन्माला आल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत धडपडत आहोत, अव्याहतपणे प्रयत्न करत आहोत ती वस्तू मिळावी म्हणून कितीतरी आपण खटाटोप करतो, कितीतरी प्रयत्न करतो, तरीसुद्धा आपल्याला ही वस्तू प्राप्त होत नाही आहे। याचं कारण काय हेही आपल्या लक्षात येत नाही। म्हणून हे सर्व आपल्याला योग्य तऱ्हेनं सांगण्याकरता तुकोबाराने हा अभंग लिहिलेला आहे। या अभंगामधून महाराज आपल्याला जी वस्तू पाहिजे आहे त्या वस्तूचं नाव आहे सुख। त्या सुखाच्या प्राप्तीकरता अखंड प्राण प्रत्येक जीवाची ही धडपड चाललेली आहे। मनुष्य मात्र म्हटल्यानंतर तो कोणीही असो, कोणत्याही प्रांतातला, कोणत्याही देशातला, कोणत्याही वर्णातला, गरीब श्रीमंत कोणत्याही प्रकारचा भेद या ठिकाणी नाही आहे। मनुष्य मात्र म्हटलं की प्रत्येकाची आकांक्षा एकच आहे की प्रत्येकाला सुख हे हवं असणारी एक असणारी वस्तू आहे, म्हणून ती प्राप्त होण्याकरता मनुष्य प्रयत्नशील आहे। तरीसुद्धा आपल्याला ते प्राप्त होत नाही, याचं कारण काय? हे कारण आमच्या संत महात्म्यांना माहीत आहे। तुम्ही म्हणाल की सुख मिळवण्याकरता विज्ञानाने इतकी खूप प्रगती केलेली आहे, सगळी सुखाची साधनं आमच्याजवळ आज विज्ञानानं आणून दिलेली आहेत, घर बसल्या सर्व कामं आमची होतात, ज्या कामाकरता पूर्वी शारीरिक श्रम मानसिक श्रम करावे लागायचे पण आज कोणत्याही श्रम न करता सर्व सोयी आमच्या उपलब्ध झालेल्या आहेत। असं असताना सुद्धा आम्हाला सुख मिळालेलं नाही आहे हा अनुभव प्रत्येक जीवाचा आहे। ह्याचं कारण का? ह्याचं कारण एक आहे, आम्हाला पाहिजे आहे ते सुख, पण त्या सुखाचा जी काही असणारी अवस्था आहे की नेमकं सुख कशाला म्हणावं हे आम्हाला समजत नाही आहे। सुख जीवाला पाहिजे ही गोष्ट खरी आहे का? तर सुख हे परमात्म्याचं स्वरूप आहे, परमात्मा सुखरूप आहे। सुखरूप अहिंसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो, परमात्मा सुखरूप आहे आणि त्या परमात्म्याचा अंश म्हणून आपण जीवही मूळचे सुखरूप आहोत। तरी सुद्धा मायाभ्रांतीच्या योगानं हा दुःखमय झालेला जीव आहे, त्याला सुख पाहिजे ही गोष्ट खरी, पण सुख कशाला म्हणतात हे तो विसरून गेला आणि नाही त्या गोष्टीला सुख म्हणून आपण कवटाळू लागलो, त्यामुळे आपल्याला सुखाऐवजी दुःखाची प्राप्ती होते। म्हणून सुख कशाला म्हणावं हे संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे। आम्ही ज्याला सुख म्हणतो खऱ्या अर्थानं ते सुख आहे का? विचार करा, आपल्याला सुख म्हणजे काय? प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी आहे सुखाची, कुणाला कशामध्ये सुख वाटेल? एखाद्याला एखादी वस्तू प्राप्त झाल्यानंतर जो तात्कालिक मिळणारा मानसिक आनंद आहे त्याला आपण सुख असं समजून बसलेलो आहे, ही आपली चूक आहे। बघा, एखाद्याच्या घरामध्ये टी व्ही आहे, दुसऱ्याकडे तो नाही आहे,

त्याला वाटतं मला जर तो मिळाला तर मी सुखी होईन। टीव्ही आणल्यानंतर त्याला एक 10 मिनिटं बरं वाटतं। पण आणखी एका मित्रानं कलर टीव्ही घेतलेला आहे, त्याचं सुखाचं रूपांतर दुःखामध्ये होतं। या क्रमानं जर आपण विचार करत गेलो तर अगदी शूद्र मनुष्यापासून ते ब्रह्मदेवापर्यंत ज्या ज्या म्हणून काही पायऱ्या आहेत, या प्रत्येक पायरीवरती आपण चढत गेल्यानंतर त्याच्यापेक्षा वरच्या पायरीवर सुख असेल असे आपली एक धारणा असते, असे एक आपली कल्पना असते। पण ही सुखाची साधनं नाही आहेत। आपण इंद्रियजन्य सुखाला सुख असं म्हणून बसलेलो आहे। उदाहरणार्थ एखादं पंचपक्वानाचं ताट आपल्याला जेवायला मिळालं, आपल्याला सुख वाटतं। खरं हे सुख आहे का? नाही आहे। जिभेला तात्काळिक होणारा एक तो आनंद आहे, क्षणिक आनंद आहे, क्षणिक सुख आहे, हे चिरस्वरूपाचं सुख नाही आहे। हीच अवस्था प्रत्येक इंद्रियाच्या बाबतीत आहे। एखादं छानपैकी आवाजातलं गाणं ऐकायला मिळालं, कानांना बरं वाटतं, हे सुख आहे, पण तात्कालिक सुख आहे। एखादं सुंदर असं गाणं ऐकत असावं आणि तेवढ्यामध्ये रेडिओ बंद पडावा, लाईट बंद व्हावी आणि ते सुखाचं रूपांतर लगेच आपलं दुःखामध्ये होतं का? तर त्याच्यामध्ये व्यत्यय आला। ही इंद्रियजन्य सुख आहे। महाराज म्हणतात की जी जी सुख इंद्रियजन्य आहेत ही दुःखाला कारणीभूत आहेत। का? तर इंद्रियाची जी हाव आहे ती हाव कधी न संपणारी आहे। एका ठिकाणी प्रश्न असा केलेला आहे की सांगा म्हटले, शास्त्रकार म्हणतात की अग्नी पेटलेला आहे आणि त्या पेटलेल्या अग्नीमध्ये किती तूप ओतल्यानंतर तो अग्नी शांत होईल? नाही होणार महाराज। का? तर तो पेटता अग्नी आहे, त्याच्यामध्ये जितकं ओत ओतोला आपण ओतू तितकं तो अग्नी भडकेत जाईल आणि तितकं ते आग मोठी होत जाईल। तसं या इंद्रियांचं आहे। म्हणून भौतिक साधनातून सुखाची प्राप्ती ही कल्पना आमच्या वारकरी सांप्रदायिक संतांना किंवा आपल्या एकूण तत्वज्ञानालाच ही कल्पना मान्य नाही आहे। साधनामध्ये सुख नाही आहे, तर सुख कशामध्ये आहे? तर सुख आपल्यामध्येच आहे। ह्याच्याकरता महाराजांनी सांगितलं, तुझे आहे तुझपासी परी तू जागा चुकलासी। एक दृष्टांत देता त्याच्याकरता की खेडेगाव होतं, संध्याकाळची वेळ होती आणि पूर्वी काळ प्रत्येक घरामध्ये लाईट नसायच्या, दिवे नसायचे। एक म्हातारी आणि रस्त्यावरच्या डांबाखालच्या उजेडामध्ये काहीतरी शोधत होती। 2-4 मुलांनी ते पाहिलं, त्यांना म्हातारी आजीबाई आहेत, त्यांची दया आली। म्हटले, आजी काय तुमचं पडलंय, हो काय शोधता तुम्ही? मगापासून आम्ही बघतोय, काही पैसे वगैरे पडलेत का? सोन्याची काही वस्तू पडली का? आजीने सांगितलं, नाही रे बाळांनो, माझी एक सुई हरवलेली आहे, ती सुई शोधतोय। मुलांना वाटलं आता हिच्या डोळ्याला सुई काय दिसणार आहे, आपण सर्वांनी शोधून द्यावी। मुलं खाली बसली, त्या मातीमध्ये 10-15 मिनिटं इकडं तिकडं चाचपणी केली, सुई काही सापडली नाही। एक मुलगा जरा चाणाक्ष होता, त्याने विचारलं, आहो आजी इतके जण आम्ही शोधतोय, सुई सापडत नाही, आपली सुई हरवली कुठे? तेव्हा आजीने उत्तर दिलं की बाळा, मगाशी मी वाकळ शिवत माडीवरती बसले होते आणि त्यावेळेला तिथं सुई पडली। मग असं म्हटल्यानंतर तुम्ही सुई तिथं न शोधता इथं का शोधा लागलाय? तेव्हा आजीने उत्तर दिलं, बाळानो तिथं दिवा नाही आहे, तिथं अंधार आहे, इथं उजेड पडलाय म्हणून इथं शोधा लागले म्हटले। बघा, ज्या ठिकाणी जी वस्तू आहे तिथं जर तिचा शोध घेतला तर वस्तू सापडेल। वस्तू एकीकडे आणि शोध एकीकडे जर घेतला तर किती आपण जन्म घालवले तरी त्या वस्तूची प्राप्ती होणार नाही। एवढ्याकरता महाराज म्हणतात की बाबानो, तुम्हाला सुख पाहिजे आहे, पण सुख तुम्ही ज्याच्यामध्ये शोधता त्याच्यामध्ये सुख तुम्हाला मिळणार नाही। आम्ही सुख प्रपंचामध्ये संसारामध्ये शोधतो। मुळात संसाराचं स्वरूप कसं आहे हे संतांनी आम्हाला सांगितलं, दुःख बा

संसार हा संसारच मुळात दुःखाचा असणारा साठा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार कुठून हे सर्व संतांनी आपल्याला एकमताने सांगितलेलं आहे. ज्ञानोबाराय याच बाबतीत म्हणतात की संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठी रात्रंदिवस तळमळ. या संसाराबद्दल वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात की कैशी सुखनिद्रा अंतरणी इंगळाच्या. सांग म्हणले अर्जुना, एखाद्याला दिवसभर शीण आलेला आहे, कामाने दमलेला आहे मनुष्य, आणि तो विचार करू लागला की म्हणजे आता निवांत आज झोपायला मिळालं रात्रीचं तर बरं होईल, काही जेवणाची पण इच्छा नाही आहे, निवांत विश्रांती घ्यावी. एका आपल्या मित्राकडे गेला आणि सांगितलं, बाबा आजच्या दिवस मला विश्रांतीला जागा तुझ्या घरी झोपण्याकरता दे. ठीक आहे म्हटला. त्या मित्रानं माडीवरती

एक जुने अशा प्रकारची गादी होती, ती गादी आणून त्या आपल्या मित्राला दिली. गादी अंतरली, तो झोपला आणि झोपला इतका दमला होता. आता झोप छानपैकी घ्यावी असा विचार केला, पण गादीमध्ये असणारी जी ढेकण आहेत त्या ढेकणाने, हां कारण आमची ज्यावेळेला रात्र होते तेव्हा त्यांचा दिवस होत असतो, हां आमचा दिवस असतो त्यावेळेला ते सगळे निशाचर नावाचे प्राणी आहेत ते झोपलेले असतात, हां मग त्यांचा दिवस उगवला मग त्यांच्या पोटापाण्याचा उद्योग सुरू झाला. म्हणजे काय, हां गादीवर झोपलेल्या माणसाला चावा घेणं, त्याचं रक्त खाणं. अशा प्रकारचा हा ढेकणांचा वैताग आल्यानंतर किती जरी दमलेला मनुष्य असेल तर तो जसा झोपू शकत नाही, हे ढेकणांच्या बाबतीत झालं. पण ज्ञानोबारा इंगळाचा दृष्टांत देतात. इंगळ म्हणजे खैर किंवा तत्सम असणारी जी काही टणक असणारी लाकडं आहेत, ती लाकडं पेटून त्याच्या कोळशापासून केले जाणारे जे निखारे आहेत ते इंगळ आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, इंगळाच्या अंथरुणावर झोपावं आणि सुखाची अपेक्षा करावी, झोपीची अपेक्षा करावी, हे जसं आणखीन शक्य नाही त्याच पद्धतीनं या संसारामध्ये आपण सुखाची अपेक्षा करतो हे शक्य नाही म्हणतात महाराज. हे सुख मिळावं म्हणून आपण अनेक प्रयत्न केले, अनेक नाती जमवली, अनेकांशी संबंध ठेवले, अनेक नात्यांच्या मधून सुखाचा आपण शोध घेत आलेलो आहेत, पण आजपर्यंत एकही आपल्याला असं सुखाचं स्थान भेटलेलं नाही, सुखाची जागा भेटलेली नाही की ज्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणाने विश्रांती जीवाला मिळाली असं भेटलेलं नाही. का? तर त्याचं कारण महाराज सांगतात की बाबा हे सर्व आहे कसं आहे, इरती माईके दुःखाची जणिती, हे सर्व जे आहे ते दुःखाला जन्म देणारे आहेत. कारण का? तर त्याचं कारण आहे की हे सर्व मायावी आहे, माईक आहे. माईक या शब्दाचा अर्थ आहे भ्रामक, खोटं नव्हे. खोटं वेगळं आणि भ्रामक वेगळं. भ्रामक कशाला म्हणावं, एखादी वस्तू जशी आहे तशी न दिसता, तशी न भासता, ती वेगळ्या पद्धतीनं भासमान होणं ह्याला भ्रामक म्हणतात. तसा हा संसार आहे. त्याच्याकरता दृष्टांत बरेचसे दिलेले आहेत. दोरी सापाचा दृष्टांत तर प्रसिद्ध आहे शास्त्रामध्ये. दोरीच्या ठिकाणी सर्पाचा आभास होतो आणि जीवाला दुःख प्राप्त होतं, अशा प्रकारची उदाहरणं भरपूर दिलेली आहेत. म्हणजे हे सर्व आहे हे माईक आहे. माईक म्हणजे कसं, काल्पनिक आहे. आपण सर्वजण चित्रपट पाहतो, त्या चित्रपटामध्ये काही इतकी भावना विवश होत असतात चित्रपट पाहत असताना की त्या प्रसंगाशी तादात्म्य पावल्यामुळं त्या प्रसंगामधले जे दुःख आहे ते आपण स्वतः भोगतो अशी कल्पना करून त्या दुःखामुळे तेही रडत असतात. ही जी अवस्था आहे ह्याला म्हणतात माईक. वास्तविक हे सर्व खरं नसतं हे आपल्यालाही कळत असतं. हे पैसे मिळवण्याकरता आपली कला सादर करण्याकरता कलाकारांनी केलेले एक नाटक आहे हेही आपल्याला माहिती आहे. ही माहिती असून सुद्धा त्या प्रसंगाच्या वेळेला आपण जे रडतो हे कशामुळे रडतो, तर त्या प्रसंगाशी आपण एकरूप झालेलो आहे, एकजीव झालेलो आहे. तसं या संसाराबद्दल संत महात्मे म्हणतात की बाबा ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ही माहिती आहे तरी सुद्धा आम्ही त्याच्याशी एकरूप झालेलो आहोत. आणि ते एकरूप झाल्यामुळं काय झालं, बाहेरचं जे दुःख आहे, शरीराला होणारं जे दुःख आहे, ते दुःख जीवाचं समजून हा जीव दुःखी झालेला आहे. संत महात्म्यांना दुःख झालं नाही का जीवनामध्ये? संतांचे उद्गार जर बघितले तर महाराज म्हणतात, आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची, ही गोष्ट अनुभवाची आहे. पण चरित्र बघितलं तर संतांना दुःख किती झालं हो, त्यांच्या दशपटीनं शतपटीनं सुद्धा कमी दुःख आपण भोगू शकत नाही, इतकं दुःख या महात्म्यांनी भोगलं. पण त्यांनी विचार असा केला की हे जे दुःख होतं हे शरीराला दुःख होत आहे, मला काही दुःख होत नाही, म्हणजे मी शरीरापासून वेगळा ही संकल्पना मनामध्ये दृढ केल्यामुळं संत महात्मे अखंडपणानं सुखी राहिले. हेच तत्वज्ञान वेगळ्या पद्धतीनं सांगत असताना तुकोबाराय म्हणतात की बाबा रे याकरता काय करावं लागेल आपल्याला, आपुला तो एक देवकरुणी घ्यावा तेणे विण जीवा सुखनो.

म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुखनो हे। महत्वाचा एक तुकोबारा या ठिकाणी आपल्याला सल्ला देतात की बाबा रे सुख तुला पाहिजे आहे ना, तू काय कर, देवाला आपलंस करून घे। हेच आपण नेमकं चुकतो। बघा लहानपणापासून आपण देवाकडे जाणारी माणसं आहोत, देव मानणारी माणसं आहोत, देवदेव करणारी माणसं आहोत, धर्म देवधर्म करणारी माणसं आहोत, पण संत जे सांगतात ते आपल्याला जमलं नाही। आपण देवाकडे जातो आणि देवाला काय मागतो, सुख मागत असतो। देवा मला सुख दे, देवा मला सुख दे, देवा मला सुख दे। एवढंच नाही तर लहान मुलाला देवळामध्ये घेऊन गेलेली एक आई त्या लहान मुलाला शिकवते, बाळ्या हा देवबाप्पाला पाया पडताना काय म्हणायचं। तो बाळ्या म्हणतो काय म्हणू आई, हा देवबाप्पाला म्हणायचं देवा मला सुखी ठेव। असं त्या मुलाला आई शिकवत असते, देवा मला सुखी ठेव। ही जी आपण देवाकडे मागतो जन्मभर मागत असलेली मागणी आहे, पण आपण विचार असा करत नाही की देव आणि सुख हे वेगळं नाहीच आहे। देव म्हणजे सुख आहे, देव वेगळं आणि सुख वेगळं नाही आहे। आणि देवा वेगळं जे सुख आहे हे सुख कसं आहे, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे भ्रामक सुख आहे। याच्याकरता एक दृष्टांत देतो की सुख हे भ्रामक कसं असतं। बघा एकादशीचा दिवस होता, आमच्यासारखा कीर्तनकार एका ग्रस्ताच्या घरी गेला, फराळाला त्यांनी बोलवलं होतं, फराळ सुरू झाला, तो ग्रस्तही जेवायला बसला, कीर्तनकारही जेवायला बसले, आणि ताटामध्ये शाबुदाण्याची खिचडी होती, फराळ चाललेला होता। खाली बघून फराळ करत होता तोपर्यंत ठीक होतं, त्या कीर्तनकाराने वरती मान करून बघितलं, त्या ग्रस्ताकडे शोकेस होतं, त्या शोकेसमध्ये विविध प्रकारची फळं ठेवलेली होती, केळी होत्या, चिकू होते, मोसंबी, सगळ्या प्रकारची फळं होती। त्या कीर्तनकाराच्या बुवाच्या तोंडाला पाणी सुटलं, तो विचार करू लागला काय माणूस आहे हा, इतकी फळं कपाटामध्ये असताना मला फक्त साबुदाण्याची खिचडी दिलेली आहे, एखादं फळ तरी द्यावं त्यातलं, आता देईल मागणं देईल असा विचार करू लागला। फराळ संपत आला तरीसुद्धा काही फळ द्यायला तो मालक तयार नाही। न राहून त्या बुवानी सांगितलं, म्हणले मालक काय हो, म्हणले तुम्ही इतके कपाटामध्ये इतके चिकू असताना तुम्ही इतके चिकू कसे, एखादा चिकू तरी त्यातला खायला काढून द्या, एखादी केळी तरी द्या। तेव्हा ते ग्रस्त हसले, म्हणले यांना हे नक्की काय आहे नेमकं कळालेलं नाही। त्याने सांगितलं महाराज तुम्हाला द्यायला काय हरकत नाही, सगळंच दिलं असतं, पण हे बघायचं आहे, म्हणले खायचं नाही आहे। म्हणले असं काय म्हणता, हो म्हणले ही फळं फक्त डोळ्यानं बघायची आहेत, खायची नाहीत। म्हणले का खायची नाहीत, त्याचं कारण सांगितलं। म्हणले ही दिसायला फळं आहेत पण आतमध्ये शेण आहे। ज्ञानोबा दृष्टांत देतात, कळस ढिमाची पोकळ जळो वरील ते झळाळ, काय करावे चित्री व फळ पर्यात शेण। हा शेणानं फळं तयार केलेली आहेत, चिकलानं केलेली आहेत, वर्ण रंग लावलेला आहे, फळासारखं दिसतं पण ते फळ नसतं। तसं संसारातलं सुख आहे। एकमेव सुख जर काय असेल तर परमात्मा आहे। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, किंवा सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर। परमात्मा म्हणजे सुख आहे। आपण देवाला म्हणावं की देवा तूच माझा हो, दुसरं मला काही देऊ नको, तो जर आपला झाला आपण त्याचे जर झालो तर मग सुखाला काही उणीव नाही म्हणतात महाराज। नामदेवरांनी वर्णन केले त्याप्रमाणे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। नित्य दिवाळी आपण वर्षात नाही एकदा दिवाळी करतो, पण या संत महात्म्यांना नित्य दिवाळी का, तर परमात्मा त्यांचा झाला म्हणून महाराज म्हणतात की असा परमात्मा ज्याने आपला असा करून घेतला त्याची अवस्था कशी होते। तुका म्हणे का मरणीची सरी उत्तमती उरी कीर्ती मागे तुका।

श्रोते हो, आत्ताचं पण बाळकृष्ण मुळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कीर्तन ऐकलं लोकसंगीताच्या कार्यक्रमात. लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूजॉन AIR ॲपवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत रामचरित मानस गान भाग 370. गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर. ऐकूया संत तुलसीदास रचित रामचरित मानस गान भाग 370.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण संत तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम ऐकलात. गायक कलाकार होते सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर, आणि संगीत होतं सतीश भाटिया यांचं. आजचा हा भाग होता 370वा. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: श्रोते हो, रविवारी 7

जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: जीने दो।
1: श्रोते हो, अवश्य ऐका युववाणी या कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 7 जूनला संध्याकाळी 5:30 ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांनी दिलेली माहिती, त्यांच्याशी बातचीत केली आहे डॉक्टर दीपक ठमके यांनी।
2: आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वतः सर्च करणं, स्वतः माहिती मिळवणं, अशा प्रकारचे स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे, त्याचा देखील ते वापर करत आहे।
1: तेव्हा अवश्य ऐका 7 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर युववाणी हा कार्यक्रम।
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण। सकाळचे 11:12 आणि 30 सेकंद झाली आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया लता मंगेशकर यांनी गायलेल्या आनंद बक्षी यांच्या गीतानं. संगीत जतीन ललित यांचं आणि चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे.

श्रोते हो, हे होतं बाबुल सुप्रियो आणि श्रीनिवास यांनी गायलेलं महबूब यांचं गीत. संगीत होतं AR रेहमान यांचं आणि चित्रपट डोली सजा के रखना. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची रचना. लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत आहे दिल तो पागल है या चित्रपटातलं.

श्रोते हो, गाते रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद बक्षी यांची रचना, संगीत राहुल शर्मा यांचं, लता मंगेशकर आणि सोनू निगम यांनी गायलेलं गीत आहे मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटातलं.

श्रोते हो, हे होतं मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सोनू निगम यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत राहुल शर्मा यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंदराज आनंद यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची रचना. उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत आहे हद कर दी आपने या चित्रपटातलं.

श्रोते हो, हे होतं हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं महबूब यांचं गीत. संगीत होतं इस्माईल दरबार यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7.

मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून कार्यक्रमात यानंतर ऐकूया अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेली आनंद बक्षी यांची रचना, संगीत AR रेहमान यांचं आणि चित्रपट ताल.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया समीर यांची रचना, संगीत अन्नू मलिक यांचं. अनुराधा श्रीराम यांनी गायलेलं गीत आहे मुझे कुछ कहना है या चित्रपटातलं.

श्रोते हो, मुझे कुछ कहना आहे या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं.

0: सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व जपा. सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखींनो, सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वार खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत ज्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना आपल्या ध्येयाआड येऊ दिलेलं नाही. अपघातामध्ये आपला हात आणि 70% पाय गमावूनही स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या मंत्राचा वसा घेत त्यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केलाय. जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारे आणि संवाद सारथी या माध्यमातून शेकडो दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे संकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष विशाल अशोक सोनकुळ आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधूया. चला तर मग मैत्रिणींनो स्वागत करूया विशाल सोनकुळ सरांचं. सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.
0: सर, एक तरुण म्हणून अपघातात शारीरिक क्षमता गमावल्यानंतरही तुम्ही खचून न जाता समाज कार्याची निवड कशी केली आणि या प्रवासामागील तुमची आंतरिक प्रेरणा काय होती याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: जेव्हा माझा अपघात झाला 9 मार्च 2008 ला, त्यापूर्वी एक 5 ते 6 वर्ष मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचा कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं आणि त्या 6 वर्षात स्वामीजींचे विचार, मग ते पुस्तकातून असेल, विवेकानंद केंद्राच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमधून असेल, ते मी जाणून घेतलं. आणि अपघाताच्या वेळेस जेव्हा 3 वर्ष मी अगदी बेड रिटर्न होतो, त्या संपूर्ण कालावधीत मला जगायचं प्रेरणा या सगळ्यातून मिळाली आणि 3 वर्ष बेडवरून उठलो 3 वर्षानंतर आणि मग ठरवलं की आपल्याला आता नवीन जीवन मिळालंय, काय करायचं. जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला, मी एकतर शेती, समाजकार्य यासोबत माझं आविष्कार कम्प्युटर इन्स्टिट्यूट या नावाने कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं. अपघाताच्या नंतर देखील माझं ट्रेनिंग सेंटर मी सुरू ठेवलं, त्यात खंड पडू दिलं नाही. हे सगळं करत असतानाच कम्प्युटरच्या ट्रेनिंगसाठी एक कम्प्युटर टीचरला ट्रेनिंग असतं, तर ते घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. तो महिना होता जुलै 2014 आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली आणि त्यापूर्वी मी थोडंसं शोधलं होतं की पुण्यामध्ये सागर मित्र अभियान असं अभियान सुरू आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत विनोद बुधनकर सर आणि डॉक्टर सुजन राज मॅडम, तर यांच्याशी भेट घ्यावी अशी मनातून इच्छा होती. आणि खरोखर पहिली भेट आमची त्यांच्याशी खूप दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि सरांची भेटीची वेळ मिळाली. मी जेव्हा पुण्याला सरांना पहिल्यांदा भेटलो, त्यांनी सागर मित्र अभियान कसं काम करतं याचं PPT आम्ही एका की मला जायला त्रास होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये बसलो होतो. चहा घेत घेत आम्ही ते सगळं मी ते PPT बघितलं, चर्चा केली आणि सर म्हटले की नुसतं अभियान सुरू करणं, लेक्चर घेणं हे खूप सोपं काम आहे, अगदी 10% काम आहे, पण सर्वात मोठं काम आहे की एखाद्या शहरात जर सागर मित्र अभियान सुरू करायचं असेल तर त्यासाठी तिथं लोकल रिसायकलर शोधणं गरजेचं असतं. त्यानंतर जे लेक्चर घेतल्यानंतर जी आम्ही मुलांना ऍक्टिव्हिटी देतो सागर मित्र अभियानात, की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही राजकुमारी आहात, आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक एका रिकाम्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा करून महिन्यातून एकदा ते शाळेत आणून द्या. शाळेत आणल्यानंतर ते आमची सागर मित्राची टीम रिसायकलिंगसाठी पाठवते. तर हे रिसायकलिंग करणं, रिसायकलिंग करण्यात पाठवणं हा खूप मोठा टास्क.

0: असतो सागरमित्र अभियानात, कारण डम्पिंग तर संपूर्ण जगभरात होतं. मी ब्लेम नाही करत, आमच्या माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर, तर संपूर्ण विश्वच माझं आहे. पण जेव्हा सागरमित्र अभियानात सरांनी सांगितलं की आधी मी येतो ना की आधी हे सगळं शोधा, रिसायकलर आहेत का शाळेत संपर्क करा, तर मी पुण्यावरून आल्यानंतर 2.5 महिने जळगाव MIDC जवळजवळ 20 ते 25 रिसायकलरला भेटलो आणि त्यात 3 जणांची अपॉइंटमेंट मिळाली की ठीक आहे बोधनकर सर जेव्हा जळगावला येतील आम्ही त्यांना भेटूया. जवळजवळ 10-12 शाळेत गेलो आणि सांगितलं की आमचा असा असा सागरमित्र अभियान कार्यक्रम तुमच्या शाळेत सुरू करायचा आहे. मग ते उद्देश सांगितल्यानंतर 3 शाळा नक्कीच तयार झाल्या. या 3 शाळांपासून हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता 30 सप्टेंबर 2014 रोजी. 3 शाळेत आमचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रिसायकलर सोबत मीटिंग झाली आणि हे सगळं करत असताना सरांनी सांगितलं की ठीक आहे मी येत जाईल दर महिन्यात 2 महिन्यात तुम्ही अशा शाळांमध्ये जोडून द्यावा. सर सतत 2 वर्ष आले, 20 शाळा पूर्ण झाल्या आणि जवळजवळ 10,000 विद्यार्थी झाले. आणि सरांनी सांगितलं की आता तुम्ही ट्रेन झालात आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि सुरुवात केली की मला वाटायला लागलं की ठीक आहे मला एक ही संधी मिळाली आहे की या संधीतून मला लोकांमध्ये जे असलेलं मानसिक अपंगत्व आहे पर्यावरणाबद्दलचं, आपल्या पृथ्वीबद्दलचं, ते कमी करण्यासाठी सेवा करायला मिळणार आहे. म्हणून मी सागरमित्र अभियानात जोडलं गेलो आणि निश्चितच गेल्या 12 वर्षात, आता 12 वर्ष पूर्ण होतील 30 सप्टेंबर 2026 जळगाव जिल्ह्यात आम्ही 80 शाळा आणि 56,000 जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्यांनी 9,000 किलो म्हणजे 9 टन प्लास्टिक आपल्याच घरातून जमा केलं आणि रिसायकलिंगसाठी पाठवलं.
1: हो सर, खूप छान. तुम्ही या प्रकारे पर्यावरणाबद्दल जागरूकता ठेवून की जसं पृथ्वीवर जमिनीचं जसं महत्व आहे तसंच पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्व आणि तेवढीच तिची जागा आपल्या पृथ्वीवर सुद्धा आहे. आता स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर आणि संस्थेच्या कार्यावर काय प्रभाव पडलेला आहे, बरं कसा पडलेला आहे?
0: मी जसं आता सांगितलं की मी 2004-05 विवेकानंद केंद्रासोबत जोडलं गेलो आणि तोवर जसं जगभरातले हे माझं ऑब्झर्वेशन आहे 80% कुटुंब हे आपल्या पाल्याला काय शिकवतात, एक सर्कल आखून देतात की तो सर्कल असतो मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जात नाही. आणि मग त्या पलीकडे जाणं हे मला विवेकानंद केंद्रात आल्यानंतर कळलं की याही पलीकडे एक चौथी पायरी आहे की जी आहे मी अँड सोसायटी. मी त्याच्याकडे बघायला लागलो की समाजासाठी मला काय करता येईल. मग विवेकानंद केंद्राचं बालसंस्कार वर्ग आमच्या सामनेर गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुरू केले. त्यासोबतच विवेकानंद केंद्राची भारतीय संस्कृती परिषद त्याचं आयोजन करणं, ते आयोजन केल्यानंतर त्यांचे जे विद्यार्थी पास आउट होते उत्तीर्ण त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेणं, यासोबतच वेगवेगळ्या कृतीतून विवेकानंद केंद्र आणि विवेकानंदांचे विचार आजूबाजूला पोहोचवणं हे कार्य सुरू होतं. आणि मी जसं सांगितलं की मी 2014 सागरमित्र अभियानात आलो आहे, तर आता मी जसे 3 सर्कल सांगितले की एक लिमिट आहे की मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जसं मला पहिली स्टेप मिळाली मी अँड सोसायटी विवेकानंद केंद्रामधून, मी सागरमित्र अभियानात जुळल्यानंतर मी अँड नेचर हे मला कळलं जे खूप महत्वाचं आहे. मी पर्यावरण बघत होतो लहानपणापासून पण ते लिमिटेड बघत होतो, पण सागरमित्र अभियानात आलो त्यासोबत जलबिरादरी मी काम करतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी वॉटरमॅन ऑफ इंडिया त्यांच्या टीममध्ये पण काम करतो, तर मला कळलं की नाही याच्या पुढेही आहे, तर त्यावर पण मी अँड नेचर. आणि आता मी गेले 2.5-3 वर्ष झाले म्हणजे कोरोनानंतर विश्व संस्कृतीबद्दल अभ्यास होत असतो, तर गेले 3-4 वर्ष झाले मी त्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतोय. तर तिथं मी शिकलो की याच्या पुढचं एक पाऊल आहे मी अँड गॉड. आता गॉड पर्यावरण याचा काय संबंध आहे, तर हे इथं आल्यावर कळलं की जसं पर्यावरण बाहेर आपल्याला दिसतं तसं आपल्या आतमध्ये पण पर्यावरण असतं आणि ते अंतर्बाह्य पर्यावरण बदललं तरच सगळं जग बदलू शकतं. आणि त्याचं एक छोटस उदाहरण सांगतो की जेव्हा सगळीकडे म्हणतात की पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, मग पोल्युशन काय असतं, मी एक छोटीशी व्याख्या बनवली आहे की जो दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण करतो आणि तिथं केल्यानंतर म्हणजे त्याची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत जाऊन राहतो त्याला मी प्रदूषण म्हणतो. आणि हे का म्हणतो, एक छोटस उदाहरण देऊन सांगतो. आपला कार्यक्रम महिलांसाठी आणि महिला सक्षम असेल आई म्हणून तर ते किती महत्वाचं असतं. मी उदाहरण देऊ शकतो की पहिल्या स्वराज्याचं त्या माऊली माता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मुलाला घडवलं. कसं घडवलं की छोटं स्वप्नच बघायचं नाही, बघायचं स्वप्न तर पहिल्या स्वराज्याचं. मग पहिल्या स्वराज्यात टास्क

0: सल्ला दिला मातांनी की नाही छोटं मोठं नाही करायचंय, मोठं स्वप्न तर डायरेक्ट स्वराज्याची निर्मिती. म्हणून पहिल्या स्वराज्यात महाराजांना कुठलं प्रदूषण काढायचं होतं तर ते आतून जिजाऊंचे संस्कार होते त्यामुळे महाराजांचं आतलं पर्यावरण बदललं संस्कारामुळे, त्यामुळे पहिल्या स्वराज्याची निर्मिती झाली. आता त्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो दुसरं स्वराज्य जेव्हा आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं 1857 ते 1947 प्रत्येकाच्या मनात आतून बाहेरून एकच होतं की एक ब्रिटिश रूपी प्रदूषण काढायचं आहे. मग सोप्या शब्दात काय तर भारत छोडो चले जाओ या छोट्या छोट्या कृतीतून ते रोज आतून बाहेरून प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्याचे परिणाम होते, संस्कार होता. त्यातून दुसऱ्या स्वराज्याचं निर्मिती झाली की त्यात ब्रिटिश रूपी प्रदूषण घालवलं. मग याच्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांचं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे इथपासून तर महात्मा गांधीजींचं करके देखो जेव्हा ते अहिंसा रूपी माध्यमातून अगदी मीठ उचलण्यापासून मीठ उचलायला पुढे होते करके देखो त्यांनी स्वतः मीठ उचललं सत्याग्रहात आणि लोकांना कृतीतून दाखवलं की आपल्याला या पद्धतीने स्वराज्य मग त्याच्यात आणि आता आपण त्याच्या पलीकडे आहोत. आपण आता तिसऱ्या स्वराज्यात आहोत मग तिसऱ्या स्वराज्याचं क्षेत्र काय तर म्हणजे पूर्ण पृथ्वीच आहे. मग यातनं काय काढायचं आहे तर पहिल्या स्वराज्यात जिजाऊंनी महाराजांना जे शिकवलं की सगळ्या जनतेवर महिलांवर बालकांवर जनतेवर जो अन्याय होतोय त्या अन्यायासाठी तू लढ, तू हातात तलवार घे का तर रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतोय. तसं आता तिसऱ्या स्वराज्यात आपलं उद्दिष्ट काय आहे तर जे बोलू शकत नाही जो बेचारे बेजुबान आणि मासूम आहे जो बात नाही कर सकते तो उनके लिए कार्य करना है तो सबसे ज्यादा इम्पॉर्टन्स आहे माँ का कार्य. तर आई कशी आपल्या मुलांना घडवत असते तर त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून मिळतं. तसा आमचा प्रयत्न आहे की हे सगळं बालक ते बालक प्रोग्राम जसे आमचे बालक घरी जाऊन सांगतात आई बाबांना की का सागर मित्र अभियानात काम करायचं आहे आणि त्याचं नक्कीच आई बाबांमुळे परिणाम होतो.
1: नक्कीच सर, ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि मुलांमध्ये एका आईने सुद्धा रुजवायला हवी. जसं तुम्ही शाळेत जातात मुलांना याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात मुलांच्या मनामध्ये. आता सागर मित्र अभियानाबद्दल सांगताना तुम्ही मानसिक अपंगत्व असा एक वेगळा शब्द प्रयोग केलेला आहे, त्यामागचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे सर?
0: लोक जेव्हा आपल्या पृथ्वीकडे पर्यावरणाकडे बघतात 70% सागराकडे लक्षच देत नाही आणि ते का लक्ष देणं गरजेचं आहे तर हा सागर आहे समुद्र आहे तो आपल्याला भरभरून देत असतो. जशी आई आपल्या मुलांना खूप भरभरून सगळं देते प्रेम असेल किंवा इतर सगळं तसं सागर आपल्याला काय काय देतो. जसं आई म्हणजे जेव्हा एखाद्या घरातली आई आहे ती सगळ्यांची काळजी घेते म्हणजे अगदी जेवणापासून तर तिच्या बाळांची सगळ्याच पद्धतीने संगोपन करते तसं हा सागर पण आईच्या मायेने सगळ्यांना भरभरून देत असतो. तो काय काय देतो तर 100% शुद्ध पाणी देतो. जर सागराने पाऊसच नाही पाठवला तर आपल्याला पाणीच नाही मिळणार. आपल्यालाच नाही नॉट ओनली ह्युमन बिंग पण जगातल्या सगळ्या बिंग्स आपल्या पृथ्वीवरच्या त्या सगळ्यांना पाणीच मिळणार नाही. दुसरं 100% तो आपल्याला शुद्ध हवा पाठवतो. ते कशी तर 70% पाण्यात जे जंगल आहे ज्याला ओशिनिक ग्रीनरी म्हणतात की ज्या जंगलाकडे लक्षच देत नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला की मानसिक अपंगत्व काय तर आपण फक्त मी तर आधी एक सांगू इच्छितो की जगभरातल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकांना आमचं सॅल्यूट आहे की त्यांनी एक छोटस गोष्ट की झाडे वाचवा, झाडावर कुऱ्हाड चालवू नका हे जगभरात गेले अनेक दशक ते प्रसारित करताय. तसं आता वेळ आली आहे की जी 70% ओशिनिक ग्रीनरी माझ्या सागरात आहे तर त्याचं रक्षण करण्यासाठी जो सागर आईच्या मायेने आपल्याला सगळं देतो भरभर तर त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं सागर आपल्याला 100% अन्न देतो. ते कसं देतो जसं आमचे शिक्षक आदरणीय वॉटर सायकल शिकवतात की जलचक्रात पाऊस कसा पडतो तसं आमच्या शिक्षकांनी एक छोटीशी गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या खेड्यातली शाळा असू द्या प्रत्येक विद्यार्थ्या शिकवली आहे तर फूड सायकल तर या अन्न सकाळीच सगळ्यात बेसिक इलिमेंट आहे की जो आहे गवत ते गवतावरच सगळी अन्न सकाळीची सुरुवात होते. मग ते गवत पाण्यावरचं असू द्या किंवा जमिनीवरचं असू द्या तिथनं सगळं ते पुढची फूड सायकल सुरू होते. म्हणून ज्या तीन बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त माणसालाच नाही तर जगभरातल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राणी पक्षी अगदी कीटाणू विषाणू यांना पण लागतात त्या म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न हे सागर देत असतो. म्हणून तो आईच्या मायेने सगळं देतो म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे. एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की या सागराचं जेव्हा क्षेत्रफळ बघितलं तर ते जवळजवळ 360 मिलियन एवढं आहे पूर्ण जगभरातलं स्क्वेअर किलोमीटर. आणि जर आपण बघितलं जगभरातल्या नद्या तर त्या 66,000 नद्या आहेत. त्या 66,000 नद्यांवर जर आणि जे प्लास्टिक

0: आपण ह्युमन बिईंग्सने सागरावर पाठवलंय त्याचा प्रवास कसा असतो की माझ्या हातातून प्लास्टिक ग्राउंडवरून गटारीत गटातून नलीत नलीतून नदीत नदीतून सागरात ते पोहोचतं. त्याला दोन कारण मुख्यत्वे कारणीभूत आहे. एक तर ग्रॅव्हिटी ऑफ अवर अर्थ प्लॅनेट आणि दुसरं स्लोप ऑफ अवर अर्थ प्लॅनेट. या दोन्ही गोष्टीमुळे आज ना उद्या सागरापर्यंत प्लास्टिक पोहोचणार आणि आपण गेले शेकडो वर्ष जे फेकलेलं आहे ते ऑलरेडी पोहोचलेलं आहे. तर ते पोहोचल्याची संख्या जर आज बघितली तर 1/3 ऑफ अवर ओशियन हे प्लास्टिकने ढाकले गेले आणि ते जर प्लास्टिक उचलून आपण या नद्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर एक एक नदीवर 120 वेळा ती प्रदूषित होईल एवढं प्लास्टिक पसरेल म्हणजे ती जिवंतच नाही राहणार इतकं आपण त्याला खराब केलेलं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे सागराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे कारण तो आपल्याला भरभरून देतो. म्हणून मी परत परत म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं. आणि मी हे पण इथं मेन्शन करू इच्छितो की जगातला कुठलाच देश जेव्हा त्यांचं बजेट बनवतो आर्थिक बजेट जे दरवर्षाचं बनवलं जातं तर कुठल्याही देशाच्या बजेटमध्ये आजपर्यंत सागरासाठी बजेट लिहिला जात नाही आणि तो अंमलात आणला जात नाही इतकं खूप महत्वाचं आहे. जसं आपल्या घरात जेव्हा आई आपल्या घराची काळजी घेते तर ती घरात काही कमी याचा शोध बाहेरून पण घेत असते. म्हणजे एक छोटस उदाहरण सांगता येईल की माझ्या घराची वॉटर टँक आहे ती भरण्यासाठी किंवा आता समजा माझं एखाद्या सोसायटीत फ्लॅट आहे तर माझ्या फ्लॅट मधली असलेली वॉटर टँक भरण्यासाठी माझ्या सोसायटीची वॉटर टँक आधी भरणं गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी वॉटर टँक कशी भरेल. तर त्या दृष्टीने एक आईची भूमिका जशी घरात पूर्ण लक्ष असतं त्या भूमिकेतून जगाने सागराकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि सर आता तुम्ही जसं जळगाव जिल्ह्यामध्ये 56,000 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 9,000 किलो प्लास्टिक गोळा केलंय आणि मग मुलांमध्ये हे संस्कार रुजवताना महिला किंवा पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? जसं तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलं की एक आईची भूमिका कशी असते मुलांसाठी हे संस्कार रुजवणं आपल्या सागराचं रक्षण करणं.
0: जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 शाळा होत्या. मी एक एक शाळेत जोडत गेलो सरळ शिकत गेलो तर असं जाणवलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तर महिलांची पालकांची भूमिका काय असेल. आम्ही ज्या शाळेत सुरुवात केली केंद्रीय विद्यालय म्हणजे ज्या 3 पहिल्या शाळेत असली एक शाळा तिथलंच एक छोटस उदाहरण देऊ इच्छितो की तिथं जे मीनाक्षी पाटील मॅडम आहेत ज्या संघमित्र टीचर कोऑर्डिनेटर आहे तर त्या आधी आम्ही जायचो ते करायच्या उत्साहाने भाग घ्यायचा पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही का करायला लागले त्यांनी आधी उदाहरण दिलं की जेव्हा माझ्या मुली त्यांच्या दोन्ही मुली त्या शाळेत शिकत होते की त्या घरी येऊन हे सगळं ऍक्टिव्हिटी करायला लागल्या हळूहळू त्यांना इतकी सवय झाली की मुलींमुळे मी शिकली म्हणजे बालक ते पालक आणि जेव्हा मी हे सगळं शिकली तर आज माझ्या घरात मी तर करतेच पण माझ्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबात बदल घडला. म्हणजे जेव्हा एक महिला यात सहभागी होते तर किती परिणाम होऊ शकतो. आणि एक दुसरं आम्ही ज्या ज्या शाळेत आम्ही कुठल्याही शाळेचं कम्पॅरिझन नाही करतो पण जेव्हा ज्या ज्या शाळेत महिला टीचर आमच्या कोऑर्डिनेटर आहेत तर त्या उत्तम पद्धतीने काम करतात त्यांच्या शाळेत आणि अगदी रेग्युलर महिलांचं सहभागाचं जास्त असेल तेव्हा निश्चितच हे खूप पुढे जाऊ शकतो.
1: हो नक्कीच सर. आता ग्रामीण भागातील महिला या मोहिमेत कशा प्रकारे त्यांचं योगदान देऊ शकतात?
0: आमचंच एक उदाहरण आहे पुण्याला सांगरुण नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात. तिथं जेव्हा एका कॉलेजच्या माध्यमातून सागर मित्र अभियानाचं लेक्चर घेतलं तर तिथं सरपंच होत्या त्या महिला होत्या तर त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला आणि त्यांनी ठरवलं मला म्हणजे पूर्ण गावात करायचंय. तर जसं हळदी कुंभाला जातात त्या स्वतः हळदी कुंकू घेऊन सागर मित्राचे जे पोस्टर आम्ही शाळेत देतो ते पोस्टर त्यांनी ग्रामपंचायतीच्या ऍड करून त्यांनी पोस्टर प्रिंट केलंय आणि स्वतः घरोघर जाऊन त्यांच्या पूर्ण गावात 250 कुटुंब होते आणि प्रत्येक घरोघर जाऊन जिथं न्यूजपेपरची रद्दी ठेवतात त्याच्या बाजूला हे पोस्टर लावलं आणि त्यांना प्रत्येक महिलांना समजावून सांगितलं की हे प्लास्टिक कसं जमा करायचं आणि त्यांनी स्वतः तर केलंच पण पूर्ण 250 कुटुंबात हे केलं आणि प्रत्येक घरात एक पहिलं मॉडेल व्हिलेज सागर मित्राचं जसं सागर मित्र आमचं स्कूलसाठी आहे तसं सागर ग्राम म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि 250 कुटुंब त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवले की आणि दर महिन्याला ते प्रत्येक कुटुंबात जे काही प्लास्टिक आलं त्याचं वजन करायचे आणि ज्या वजनानुसार त्यांनी स्कीम पण सुरू केली की काही करात सूट देता येईल का लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि 2 वर्षात त्यांचं गावाने बदल केला आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला या कार्यासाठी. तर जेव्हा एखादी महिला या पद्धतीने काम करते सागर मित्र अभियानात तर निश्चितच हे बदल होत.
1: आता संवाद सारथी या उपक्रमाचा जन्म कसा झाला आणि स्वतःचा स्वतः सारथी बनणे ही संकल्पना
0: संवाद सारथी हे सुरू कसं झालं जेव्हा कोरोना काळात आमच्या एनजीओच्या संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होते फिजिकली म्हणजे जसं बाकीच्या बंद होते तर मग मी एक उपक्रम सुरू केला की ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली मग त्याच्यात वेगवेगळे विषय घेतले मग ग्रामीण विकास असेल

0: पर्यावरण शिक्षण आरोग्य वेगवेगळ्या चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग हे सगळं करत असताना असं जाणवलं की असं एखादा संवादात्मक कार्यक्रम आपण सुरू करू शकतो का की ज्यात आतला आणि बाहेरचा आवाज ऐकता येईल. मग खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही 15 ऑगस्ट 2022 संवादसाठी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो मग ते जीवन जगत असताना त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्या कमी स्वतःतल्या ओळखून त्यावर कशी मात करतात आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात आणि जेव्हा ते समाजात वावरत असतात मग त्यांचं शिक्षण असेल बालपण असेल कुटुंब असेल तर त्यात ते स्वतःला कसं ऍडजस्ट करतात म्हणून हा उपक्रम सुरू केला. आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही एका महिलेपासूनच केली की त्या महिलेने अपंगत्व होतं पोलिओमुळे तरीही कळसुबाई सारखं कठीण शिखर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड की त्यांना एक रेकॉर्ड करायचा होता म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा तो सर केला. तर हे निश्चितच आणि अशा बऱ्याचशा महिला आणि पुरुष आम्हाला त्यात मिळाले आणि असे असे मिळाले की एक साहित्यिक की ज्या महिला काही अपघातामुळे त्यांचं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि व्हीलचेअर बाउंड झाल्या एवढं असल्यावर त्या आज उत्तम लेखिका आहेत. त्यांचं नाव सोनाली नवांगुळे त्यांना भारत सरकारचं साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळाला. तर या सर्वांना आमचं बोलवण्याचा उद्देश एकच आहे की जी आतली शक्ती आहे ते सारथ्य ते आपल्या जीवनात आत आणि बाहेर कसं मॅनेज करतात त्यांना इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि निश्चितच आज यात 179 एपिसोड झाले कालपर्यंत आणि महाराष्ट्रातले 33 पैकी 30 जिल्ह्यातले व्यक्ती येऊन गेलेत महानुभाव. यासोबत गुजरात गोवा दिल्ली जम्मू काश्मीर इथले 8 ते 9 राज्यातली लोक आणि भारताव्यतिरिक्त नेपाळमधले पण व्यक्तिमत्व येऊन गेले.
1: बरं, आता आपर्यंत झालेल्या 170+ सत्रांमध्ये अनेक महिला वक्त्यांनीही भाग घेतलेला असेल सर.
0: येस येस.
1: मग त्यांच्या संघर्षातून आजच्या गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनी काय प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं?
0: जेव्हा एखादी अपंग व्यक्ती आणि ती महिला असेल तर तिला 2 संघर्ष असतो. एक तर एखाद्याच्या घरात अपंग मूल जन्मायला आलं त्यातल्या त्यात मुलगी असेल तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाचा. आणि तरीही ज्या आई वडिलांनी समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं आणि जेव्हा तिला ही जाणीव होते की नाही माझ्या आई वडिलांनी मला वाढवलंय शिकवलंय आणि जेव्हा ते सगळ्या यत्न मात करत एका पोझिशनला पोहोचतात म्हणजे कुठली असो आमच्या या संवादसाठी ज्या महिला आहेत तर त्या सगळ्या त्यांचं चरितार्थासाठी वेगवेगळे उपक्रम कोणी खेळाडू आहेत कोणी साहित्यिक आहेत कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत कोणी उद्योजक आहेत आणि तेही अपंगत्वावर मात करत कारण 2 लढाया लढत महिला आणि अपंगत्व यातून स्वतःमधली शक्ती जागवत जी आदिशक्ती प्रत्येकामध्ये आहे त्या आदिशक्तीला जागृत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं आणि ते सहजतेने त्यांनी पेलं आहे. एक छोटस जसं माउंट एव्हरेस्ट लोकांना कठीण वाटतो चढायचं तसं स्विमिंगमध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती आहे ब्रिटिश चॅनल पोहणं किती कठीण असतं तर ते पोहणाऱ्या महिलाही आमच्या याच्यात येऊन गेल्या आहेत. असे खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे ते सगळ्यांच्याच नावं घेतलं म्हणजे खूप वेळ जाईल पण निश्चितच जे क्षेत्र निवडलंय त्याच्यात मास्टर ब्लास्टर बनणं इथपर्यंत स्वतःला सिद्ध केलं आहे.
1: अगदी बरोबर सर. आता दिव्यांग महिलांना समाजात सन्मानानं जगण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य शोधण्यासाठी तुमचा उपक्रम कशा प्रकारे त्यांना मदत करतो?
0: आमचा एकच मुख्य उद्देश आहे संवाद सारथीचा की जे इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये लोक वेगवेगळे काम करत आहेत पण एकमेकांना जसं मी उदाहरणं दिलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अपंग असूनही ते आज चांगल्या पोझिशनला आहे तर हा संघर्ष इतरांपर्यंत पोहोचवणं आता आम्हीच पोहोचवतो असं नाही आम्ही तर एक निमित्त आहोत खूप लोक पोहोचवत आहे पण आमचं हे सातत्य की जेव्हा आम्ही हे सगळं शोधलं की असं सातत्याने संवाद कुठे घडत नाही आणि असं म्हणतात ना की जेव्हा आपल्याला काहीतरी पुढे पोहोचायचं आतलं बाहेरचं बदलते तर सत्संग असणं गरजेचं आहे आणि हा सत्संग आहे असंच आम्ही समजतो आणि या सत्संगात जे व्यक्ती येत आहेत ते त्यांचा जीवन प्रवास म्हणतात आणि तो एक त्यांचा जीवनाचा सार आहे जसं आपल्या भगवान कृष्णांनी सारथ्य करून अर्जुनाला गीतेचा सार दिला तसं हे एक प्रकारचं त्यांचं जीवनाचं सार या संवाद सारथीच्या माध्यमातून नक्कीच इतरांना प्रेरणादायी हो यासाठी आमचा उपक्रम.
1: वा खूपच छान सर. खरंच तुमच्या या कार्यातून महिलांना आजच्या या समाजामधल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेताच येईल आणि त्यासारखंच तुमचं कार्य आहे. लर्न द लॉ या उपक्रमांतर्गत तुम्ही कायद्यांची माहिती देतात महिलांना त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची उदाहरणार्थ RPWD Act याची माहिती असणं किती आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
0: आता आपल्याकडे कायदे खूप छान आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आमचा लर्न द लॉ सुरू करण्याचा उद्देश आमच्या

0: पानांसाठी ज्या ज्या लॉयर्स होत्या आलेल्या की ज्या त्यांचं अपंगत्व असल्यावर पानांचं लॉयर म्हणून समाजाला सेवा देतात, तर त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम सुरू करूया की यातनं लोकांना कमीत कमी कायदे कळतील, तरी त्यांचा अभ्यास होईल जे माहीत नाहीये, तर यातनं जेव्हा हे सगळं समाजापर्यंत पोहोचतं की हा कायदा RPWD ऍक्ट जो फक्त अपंगांसाठी, पण अपंगांमध्ये महिला पण असतात, सगळेच असतं, बालक पण असतात, त्यामुळे त्या कायद्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य उद्देश होता. निश्चितच त्यातनं जे काही लोक शिकतात आणि एकमेकांना जेव्हा एक्सपर्ट स्पीकर बोलत आहेत आणि ऐकणार आहेत, जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम परस्पर या कोऑर्डिनेट करून सॉल्व्ह होत असतील, तर तो आमच्यासाठी आनंदच आहे.
1: हो ना, आजच्या काळामध्ये तरी त्याची अत्यंत गरज आहे सर. आता सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. वनिता मंडळाच्या श्रोत्यांना, ज्या आपल्या भगिनी महिला आहेत, जे श्रोते आहेत, आपला आजचा कार्यक्रम ऐकत आहे, विशेषतः ज्या महिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतायत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मी संदेश एकच देईल की जसं मी म्हटलं की सागर मित्र अभियान असेल, संवाद साधी असेल, सागर मित्र बालक ते पालक कार्यक्रम आहे आणि बालकांनाच का निवडला हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की जेव्हा जगभरातलं आपलं जर पॉप्युलेशन बघितली, लोकसंख्या, तर त्याच्या जवळजवळ 1/5 पॉप्युलेशन आज शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकते. आपण जर बघितलं 8 वर्षाचा पिरियड 5वी ते 12वी आणि ग्रॅज्युएशन पर्यंत, तर प्रत्येक 8 वर्षानंतर तो नागरिक बनणार आहे, तो किंवा ती. आता ती जर महिला एक नागरिक या सगळ्या याच्यातून गेली, संस्कारातून, स्वच्छता योजनेचा संस्कार, सागर मित्राचा, तर आई म्हणून ती निश्चितच आपलं घर
1: पर्यावरण जपण्याचा तिने जर विडा उचलला, तिने जर हे संस्कार लहानपणापासून एक आई म्हणून घरातून तिने हे संस्कार मुलांना द्यायला सुरू केले, तर ही उद्याची पिढी देश घडवणार आहे आणि हे संस्कार पिढी ज्यात यानंतर त्या पिढीला, त्यानंतर त्या पिढीला जाणारच आहेत आपोआपच.
0: येस, हे नक्कीच आहे की जोपर्यंत हे बालक पालक म्हणून जेव्हा वावरतील, आदत सगळं होईल असं नाहीये की हे सगळं हळूहळू होणार आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई आणि मूल, आईला खात्री असते की आता माझ्या आतमध्ये गर्भात जेवढी सुरक्षा होती माझ्या मुलाची, ती बाहेर प्रकृती घेणार आहे, म्हणूनच तो जन्म होतो असं म्हणतात. तर जेव्हा आईला खात्री होते तेव्हाच ती बालकाचा जन्म देते प्रसूतीच्या वेदना घेऊन. तर हे सगळं खूप गरजेचं असतं की ज्या वेदना आहेत तिने आपल्या बालकासाठी घेतल्या आहेत, ती जेव्हा खात्री होते की नाही बाहेर पण सुरक्षित राहणार आहे, जरी मी त्याला वाढवणार आहे किंवा तिला वाढवणार आहे, आईला जेव्हा खात्री होते, तसं जेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी घेणाऱ्या सगळ्या आई जगभरातल्या तयार होतील, तर नक्कीच माझी पृथ्वी, माझा सागर, आणि मी जसं म्हटलं हे तिसऱ्या स्वराज्याचे जिजामाता या सगळीकडे जेव्हा येतील, तेव्हा निश्चितच तिसरं स्वराज्य हे लवकरच, आणि ते खूप मोठे व्याप्ती आहे. म्हणजे पहिली जी तालीम होती जिजामातांनी मराठा साम्राज्याची, दुसरी तालीम होती भारत व्यापक ब्रिटिशांविरुद्ध, तसं आता सगळ्या जिजामातांनी आपल्या बालकांना सगळी पृथ्वीचीच काळजी घ्यायची. आणि हे का, तर हे झालं नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील. कारण आपण बाउंड्री आखून दिलेली आहे की माझा देश माझं घर, तर ह्या सगळ्या बाउंड्री तोडणं हे गरजेचं आहे. म्हणून एक माऊली म्हणून सगळ्यांनी आपल्या पृथ्वीची काळजी घेऊया एवढा संदेश देईल. आणि आपण हे संपवण्याची एक छोटीशी प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे, एक छोटीशी प्रार्थना घेऊया. ओम शांती शांती शांती, ओम मैत्री मैत्री मैत्री, ओम विश्व मानव पर्व उत्क्रांती, ओम.
1: सर, आता तुम्ही जसं तुमच्या संवादातून सांगितलं, सागर वाचवायचा आहे आणि तुम्हाला हे अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की मी या पृथ्वीचं संरक्षण करेल, या पृथ्वीवर जे आपलं जमिनीचं जसं अस्तित्व आहे तसं सागराचं देखील आहे, आणि तुमच्या या सगळ्या संवादातून हे सागराचं अस्तित्व आपण जपायला हवं याची जी तळमळ आहे या संवादातून आम्हाला श्रोत्यांना नक्कीच दिसून आलेली आहे. मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच उमजली असेल की आयुष्यात संकट किती मोठी आहेत यापेक्षा आपला आत्मविश्वास किती मोठा आहे याला जास्त महत्व आहे. विशालजींनी सांगितलेला वैश्विक विचार आणि वैयक्तिक कृती हा मंत्र आपण आपल्या घरापासून, आपल्या मुलांपासून नक्कीच सुरू करू शकतो, मग तो पर्यावरणाचा प्रश्न असो किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष. आपल्यातील सारथी जागा झाला की कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं, हेच त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यांची ही जी तळमळ आहे सागराला वाचवण्यासाठी,

0: तर आपण सुद्धा या त्यांच्या कृतीतून काहीतरी शिकूया आणि त्यांच्या प्रयत्नाला आपण सुद्धा साथ देऊया या सागराला वाचवण्यासाठी. विशालजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेरणादायी प्रवासानं आम्हा सर्व महिला भगिनींना, एक श्रोत्यांना नवी ऊर्जा दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
2: प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तेव्हा सखींनो, छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया. प्लास्टिक मुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम हीच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया. तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची. ऐकूया छानसं गीत.

विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तेव्हा सखींनो, छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया. प्लास्टिक मुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम हेच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया. तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची. ऐकूया छानसं गीत.

रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या आवाजात. आणि सखींनो याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची इथं सांगता करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशेचा दीप तेवत राहो, चेहऱ्यावर हास्य खुलत राहो आणि मनात नव्या स्वप्नांची पालवी फुटत राहो या सुंदरशा नोटवर मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या उमेदीनं आणि नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, दुपारचे 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात. कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती. निवेदन स्नेहल ठाकरे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर. सादर करते आशिष गावंडे. श्रोते हो नमस्कार. भारताची सांस्कृतिक विविधता ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. या विविधतेत अनेक आदिवासी समाजांनी आपल्या परंपरा, रूढी, लोककला आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते आजही जपून ठेवले आहेत. अशाच एका समृद्ध आदिवासी संस्कृतीची ओळख आज आपण करून घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वास्तव्यास असलेल्या कोरकू समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, परंपरा, सण उत्सव, कौटुंबिक रीतीरिवाज यांचा वेध घेणारा हा कार्यक्रम. मी स्नेहल ठाकरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मेळघाटातील डोंगर दऱ्या, घनदाट जंगल आणि निसर्गाच्या सानिध्यात कोरकू समाजाने आपली स्वतंत्र जीवनशैली विकसित केली आहे. कोणत्याही समाजाची भाषा ही त्याच्या संस्कृतीचा आत्मा असते. कोरकू समाजाची भाषा, तिची वैशिष्ट्ये आणि आजच्या काळात तिचे जतन कसे केले जात आहे याबाबत माहिती आपण घेऊयात.
2: कोरकूचा एक भाषेचं काही लिपी नाही आहे.
1: मोजीलाल मावसकर.
2: ते आमचं जे पूर्वज लोक बोलत होते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही आई वडिलांपासूनच शिकत होतो. ते कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे इकडे कोरकू भाषा आणि हिंदी थोड्या प्रमाणात, तर मराठी फार कमी, हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू. घरी आम्ही आमचं कोरकू भाषातच बोलतो. खाना खाओ, आटा जो मे, पाणी पिओ, डानो आहे.
1: नवीन जीवाचे आगमन हा प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो. कोरकू समाजात बाळाच्या जन्मानंतर कोणते विधी केले जातात, नवजात बालकाचे आणि आईचे स्वागत कसे केले जाते जाणून घेऊयात.
2: बाळ झाल्यानंतर
1: मोजीलाल मावस.

0: आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात, त्याच्यात सगळे एकत्र आपल्या कुटुंबाला जमा करतात आणि तिथे सामूहिक म्हणजे काही पारंपरिक गाणे म्हणतात बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात सगळे एकत्र येऊन. पारंपरिक गाण्यात ते महिला मंडळच असते. पोसो मेन ना पागून बरी मेन टाक जा, पोसो मेन ना पागून बरी मेन टाक जा. झोळीमध्ये लेकर लहान बाळांना टाकतात आणि लोरी सुद्धा आमचे जे महिला लेकर सगळे म्हणतात सर. बोको के गोन का डोडू सागे जा, बोको बोको के गोन का डोडू सागे जा. बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते, शेतात जातो काम करायला जातो आणि तू झोळीमध्ये शांत राहा.
1: विवाह हा केवळ दोन व्यक्तींचाच नव्हे तर दोन कुटुंबाचा आणि समाजाचा बंध मानला जातो. कोरकू समाजातील विवाह पद्धती, त्यातील विशेष विधी आणि पारंपरिक रूढी याविषयी
0: मुलगा मुलगी पाहिला जातो. समजा एखाद्या हापशीवर कुणा कुठेतरी पाणी भरत असताना पहिले जातो मुलगा मुलीला पाहून येतो. हा पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात मुझे पसंद आहे, मला पसंद आहे म्हणून. मग आई वडील जातात, मग तिथं पाहणी केल्यानंतर मग मुलीकडचं जे मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात. मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करावं लागते. जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात. मुलगा मुलगी पाहणी झाल्यानंतर सगळे एकमेकाला तर बाप पसंद आहे म्हणून मग तिथून ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशेष एक गोनम पद्धत आहे. तिकडे गोनम ठरवतात, मुलाला द्यावं लागतं गोनम. म्हणजे विशेष आता सध्याचे जे 25,000 रुपये ते एक गोनम म्हणून आहे, त्यांना रक्कम द्यावं लागते, मुलीला द्यावं लागते. जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्न धान्याच्या स्वरूपात त्यांना द्यावं लागते. आता त्याच्यानंतर मग सगळी साखरपुडा होत असते सगळी, त्याच्यात सगळीमध्ये बी त्यांना द्यावं लागते आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी 5 प्रकारचे दागिने तयार करून द्यायचं. छोटे मोठे सहसा दागिने जे हिशोबाने त्यांच्या ऐपतनुसार त्यांनी 5 दागिने बनवून द्यायचे मुलीला द्यायचे. मुलाकडचं ना लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पुन्हा इकडून. मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्य महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपले बारात मुलीच्या घरी जातात, मुलीचं गावाला जातात. आणि तिथे मुलीचं गावाला गेल्यानंतर आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्यात ते उसळ आपलं आम्ही टुकू म्हणतो, टुकू पद्धत आहे. टुकू पद्धतीने ते लग्न लावतात. टुकू म्हणजे आपल्या इकडे मराठी त्याला उसळ म्हणतात. उसळ मिरची वगैरे खातो की नाही, लाकडच असते आमच्याकडे मोठी. तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या ठिकाणचा जे गाजली सुसून नृत्य आणि मुलाकडचा गाजली सुसून नृत्य ते बायांचं असतात महिलांचा हो गोल गोल ते मग नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात नवरदेवला, तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं 60 फेऱ्या करतात आणि ते मजेशीर आहे. तिथं मग ते त्यांचं लग्न होतात आणि त्या दोघाला एकत्र बसवतात. मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पूर्ण पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात आणि संध्याकाळच्या वेळी मग 3-4 वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात.

0: उत्सव हे कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब असतात. निसर्गाशी जवळचे नाते जपणाऱ्या या कोरकू समाजात कोणते सण साजरे केले जातात आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
1: जे प्रमुख सण आहे, एक सुरुवातीचे सण आहे ते भवाई म्हणून आहे, भवाई पूजा आहे. त्याच्यानंतर होळी आहे, पोळा आहे. भवाई म्हणजे हे जे हा कोरकू समाजाचा म्हणजे वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्वाचा शेतीविषयक सण आहे. हा म्हणजे वैशाख अमावस्याला एक ना साजरा केला जातो. म्हणजे त्यामध्ये आमचे जे मोठवा देव म्हणजे ग्रामदैवताचा, त्या वेळेस शेतीची जी अवजारे आहे त्याची याची पूजा केली जातात. हा सण साजरा केल्याशिवाय शेतकरी म्हणजे आपल्या पेरणीला सुरुवात म्हणून जसं तसं केल्याने सर चांगला पाऊस पडतो म्हणते, जोमाने म्हणजे पीक सुपीकता येते, जमिनीला सुपीकता येते अशी श्रद्धा आहे आमचे. त्यानंतर होळी आहे. होळी म्हणजे सर मार्च मध्ये येते, फागुन महिन्यात. तसं तिकडे पोळा आहे, तिथे जिरोती आहे. म्हणजे या भवाई पूजेनंतर मग जिरोती पहिला म्हणजे असा आमचा सण असतो. जिरोती म्हणजे जे पीक फसल आहे ते विशेष डवरणीला येतो आणि त्यावेळेस मग लोक खूप आनंदित होतो. पावसासाठी ते हे करतात, देव पूजा करतात, निसर्ग पूजा करतात. त्यानंतर

तिथं पोळा होळी एक महत्वाचा सण आहे. होळी म्हणजे असा आहे ते आमच्या लहान लेकरापासून ते म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत त्यांना नवीन कपडे असतात परिधान केलेले असतात नवीन कपडे. तर त्यांचे जे सुरुवातीले सर एक भीमला म्हणून आहे पहिला दिवस त्याच्या पूर्वत संध्याला भीमला गोमज असतात त्याची पूजा करतात. मग ते पहिला दिवस ते भीमला जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग होळी तयार करतात. होळी जंगलातून जे भासे बांबू पासून ते आणते लाकूड त्याची आणतात ते आणि जे काही वेस्टेज जे जडव आहे ते त्यापासून ते होळी तयार करतात. त्याच्यात मग पूजा करतात सगळे सामूहिक पूजा करतात होळीच्या दिवशी पहिले पूजा करतात आणि त्या पूजा करून होळी उभारतात आणि होळी उभारल्यानंतर मग सगळे नाच गाणं ढोल फगणा सगळे पूर्ण एकत्रित गावात येत मग ते घरून जेव्हा ते म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून मग ते ढोल वगैरे टिमकी वाद्य बासरी सगळे तिथून ते मग मिरवणूक सारखे निघतात गावातून. पूर्वज जर त्यांनी आम्ही आठवण करतात कारण की सण आहे आणि त्यावेळेस ते रडतात होळी जवळ येतात सगळे एकत्र होतात गोल फिरतात पूर्ण अख्ख्या गाव आणि बाहेर माणसे वेगळे बाहेर वेगळे दहन करून मग तिथे ते खूप नाच गाणं करतात खूप तिथं आनंद उत्सव साजरा करतात रात्रभर दंडा नृत्य त्याच्यात फागणा नृत्य असतात त्याच्यात झमाटा असतात चिवलोरी असतात त्याच्यात वेगवेगळे प्रकार सगळ्यांचं रात्रभर नाच गाणं आणि 5 दिवस पर्यंत एक सारखं सात्यात कार्यक्रम असते आमचे.

0: होळीमध्ये पूर्ण म्हणजे 12 महिन्यातील जेवढे काही सण असतात त्या सणातील प्रत्येक गाणे त्या होळीमध्ये साजरा होतात. सबजे एप साजरा
1: होळी का ये रंग बिरा रे सजना, होळी का रे रंग बिरा.
2: श्रोते हो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्याप्रमाणेच मृत्यूनंतरच्या परंपरांनाही प्रत्येक समाजात विशेष महत्व असतं. कोरकू समाजात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कोणते विधी आणि परंपरा पाळल्या जातात?
0: दोन पद्धत असते, एक तर दफन विधी, नाहीतर लाकूड आहे ना, एकत्र जमा करतात गावातील. जर जडाच असेल समजा दहन करण्याचं असेल तर लाकूड एकत्र ते सगळे लोक जमा करतात आणि ते लाकूड घेऊन विशिष्ट ते बलबंडेने तिथे त्यापर्यंत पोहोचवतात. मृत्यूनंतर 10 दिवसानंतर ते दुःख म्हणजे दुखवटाव केल्यानंतर 10 दिवसात 11 दिवसानंतर ते 13 आणि त्यामध्ये मग सगळे आपल्या कुटुंबाला जमा करतात. तिथे भजन वगैरे त्यांची ते भजन असतात, ते भजन वगैरे करून आणि त्यांचा मग खूप वयोवृद्ध असल्यास मग त्याचे शिडोली सारखे प्रोग्राम करतात ते शिडोली सारखे आणि त्या शिडोली मध्ये मग त्यांना पुन्हा मग त्यामध्ये ते त्यांचे सगळे एकत्र पूर्ण कुटुंबाला सगळे संपूर्ण जे कुटुंब आहे नातेवाईक आहे त्यांना जमा करतात आणि अशा पद्धतीने त्यांची मग शिडोली सुद्धा ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्चा वगैरे केल्या जातात.
2: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. कोरकू समाजातील महिलांचे श्रावणातील विशेष सण आणि त्यांचे महत्व.
0: श्रावण महिन्यामध्ये ते महिला एक झुला म्हणजे बनवतात, झुला सारख्या त्याला झुला म्हणतात तिकडे आम्ही. तर त्या झुलामध्ये कमीत कमी 10-12 म्हणजे महिला मुली वगैरे बसतात, ते गाणे म्हणतात तिथे ते आणि खूप छान साजरा करतात श्रावण मध्ये.

0: बदलत गेला तशी संवादाची माध्यमेही विकसित होत गेलीत. माहिती, शिक्षण आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणीने ग्रामीण आणि आदिवासी भागात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरकू समाजाच्या जीवनात आकाशवाणीने कोणते सकारात्मक बदल घडवून आणलेत?
1: प्रत्येकाचा
0: मोजीलाल मावसकर.
1: घर घरोघरी आणि रेडिओ म्हणजे स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी रेडिओ असा माध्यम आहे. तिकडे एकमेवा तिकडे टीव्हीचा नाही आहे, कारण रेडिओ असा एक माध्यम आहे तिकडे. त्यापासून लोकांना शिक्षणाची माहिती मिळते, मनोरंजन वगैरे असते, शेती विषयक असतात, तिथे आरोग्य विषयक माहिती मिळते आणि बातम्या, विशेष म्हणजे बातम्या सुद्धा जे आकाशवाणी म्हणजे रेडिओचा खूप मोठा तिथे एक मोलाचे तिथे कार्य म्हणून एक आम्हाला त्याची योगदान मिळत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे तिकडे बघू रेडिओमुळे छान आम्हाला म्हणजे वाटत आहे.
0: श्रोते हो, मेळघाटातील कोरकू समाजाच्या जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा हा प्रवास आपण अनुभवला. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते जपणाऱ्या या समाजाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. मी आता आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी अमरावती केंद्र निर्मित निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती या विषयी माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाचे निवेदन होते स्नेहर ठाकरे यांचे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: बातमी केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मौसमी पाऊस राज्यात दाखल. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली.

नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजीत दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे. निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते. कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ऍक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्रराष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून

भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहोर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, एलिरेजा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या, तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. भारताच्या टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून बीसीसीआयनं श्रेयस

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती। 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। श्रेयस अय्यर भारतीय टी ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार। वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड। सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला। आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल। देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत। यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे, त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता, मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले। त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे। याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे। या समितीकडून हरकती मागवल्या जातील। 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं।
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ। 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे।
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला। नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले।
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे, आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ।
0: किल्ले रायगडावर 353वा शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला। 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले। स्वाभिमान

योग्य प्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादा विषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या

जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारतीय संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये ककामिगहरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय टी20 संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो, मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा स्वागत करतो तुमचं
0: आजच्या आपल्या युवावाणीच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात. मित्रांनो, कवी अरुण बोरसे यांची एक कविता आहे, त्यांनी अन्नाचा प्रवास थोडक्यात पण मार्मिकतेने वाचकांपर्यंत पोहोचवलाय. ते असं लिहितात,
1: महत्वाचा एक एक अन्नाचा घास, जेवणाच्या ताटाचा जाणून घ्या प्रवास.
0: शेतकरी शेतीची मशागत करतो, बियाणं खत मग घरामध्ये भरतो.
1: जेव्हा वरुण राजाची कृपादृष्टी होते, जमिनीत बीजारोपण तेव्हा केल्या जाते.
0: पीक उभे करायला कष्ट पडती किती, तेव्हा कुठे विविध धान्य बाजारात येते.
1: आता तुम्ही थोडेसे किचन मध्ये चला, तेथे किती मेहनत लागते हो त्याला.
0: यात माता भगिनींचे कष्ट आहेत खूप, त्यांच्यामुळेच पदार्थाला रुची आणि रूप.
1: जेवणाचा आहे आपल्या असा इतिहास, वाया नका घालव एक सुद्धा घास.
0: मित्रांनो, शेती, माती आणि पाऊस याच्याशी निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याचं घट्ट नातं आहे.
1: आणि या तिन्ही गोष्टी जर सजीवांच्या आयुष्यातून काढून टाकल्या तर सजीव सृष्टी शून्य आहे बघ.
0: केवळ शेतकरी नाही तर आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असतेच. पण मात्र आपली गरज संपली की सगळं संपलं असं आपण करतो.
1: कवींनी कवितेत मांडल्याप्रमाणे अन्न वाया जाणं ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं बघ दर्शन.
0: आली लोक लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये जेवण अति प्रमाणात वाया घालवतात. काय असतं की सुरुवातीला भूक खूप असते आणि आधीच अशा बड्या कार्यक्रमात खायला पदार्थ असतात 50, असं वाटतं काय खाऊ आणि काय नाही.
1: हो, आणि या भावनेत लोक सर्व पदार्थ ताट भरून घेऊन घेतात. आणि जसं आपण जेवायला सुरुवात करतो तशी भूक शमते आणि जेवणाची इच्छा मंदावत जाते.
0: पण होतं काय, आपण फक्त लागलेल्या भुकेचा अंदाज घेतो आणि जेवणासाठी असलेल्या गर्दीच्या भीतीने ताटात सगळंच घ्यावं आणि मी सगळंच खावं असं ठरवतो आणि फसतो. त्यामुळे ताटात भरलेलं सगळं अन्न शेवटी वाया जातं.
1: प्रत्येकाला आपली भूक आणि खायची पातळी माहित असते बघ, पण वळत नाही ना. पण आता खरंच समजून घेण्याची गरज आहे, कारण त्या एका ताटाच्या अन्नात बऱ्याच लोकांची मेहनत असते, अन्नासोबत तीही वाया जाते बघ.
0: म्हणून कवी अरुण बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे,
1: वाया नका घालवू एक सुद्धा खास.
0: करेक्ट.
1: मग दर्शन, आज काय विशेष आहे रे आपल्या कार्यक्रमात, म्हणजे कोण आहे आजचे मार्गदर्शक?
0: सांगतो. आज आपल्याला शेती क्षेत्रातील करिअर विषयी माहिती मिळणार आहे, ती आपण जाणून घेऊच. पण मलाच वाटतं की आता आपण एक छानसा ब्रेक घेतला पाहिजे.
1: ओ हो, अगदी चालेल की.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या आपल्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात आपण डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषी वनस्पती शास्त्र विभागाचे प्राध्यापक तसंच ऍग्रीकल्चर करिअर काउन्सिलर प्राध्यापक निलेश भागवत सदार सर यांना आमंत्रित केलंय.
1: सर, आपल्याला आज कृषी क्षेत्रात करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. चला तर जाऊया आजच्या आपल्या मार्गदर्शनाकडे.
2: सर्व 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभिनंदन. तुमचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि आता 12वी सायन्स नंतर काय करायचं, म्हणजे कोणकोणत्या संधी आहेत, तर याबद्दल बऱ्याच द्विधा आपल्या मनामध्ये असते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे विचार करतात ते म्हणजे मेडिकल फील्ड असते, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड, पण सोबतच असं एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी आहेत आणि ते म्हणजे BSc ऍग्रीकल्चर. विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स झाल्यानंतर BSc ऍग्रीकल्चरकडे मागील काही वर्षापासून ओढा आहे. त्याचं कारण आहे की हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्या संधी अमर्याद आहेत आणि त्याच क्षेत्राबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, BSc ऍग्रीकल्चर म्हणजे नेमकं काय? तर बघा, BSc ऍग्रीकल्चर जर आपण एक विचार केला तर BSc ऍग्रीकल्चर हा 4 वर्षाचा एक पदवी अभ्यासक्रम आहे आणि या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये शेती संबंधित वैज्ञानिक, तांत्रिक, व्यावसायिक आणि कौशल्याधारित ज्ञान या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिला जातो. मग BSc ऍग्रीकल्चर जर आपण बघितलं तर BSc ऍग्रीकल्चर किंवा BSc, तर BSc ऍग्रीकल्चर ही एक ब्रँच आहे, त्याच्यासोबतच अजून ब्रँचेस आहेत. जर आपण बघितलं BSc हॉर्टिकल्चर आहे, BSc फॉरेस्ट्री आहे, ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग सुद्धा आहे, BSc ऍग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ही सुद्धा एक ब्रँच आहे, फूड टेक्नॉलॉजी ही सुद्धा एक ब्रँच आहे आणि होम सायन्स. जवळपास 8 ते 9 ब्रँचेस ह्या BSc च्या आहेत. पण या 8 ते 9 ब्रँचेसमध्ये BSc ऍग्रीकल्चर ही मदर ब्रँच म्हणून याला गणले जाते. आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न की सर, आता आम्हाला जर BSc ऍग्रीकल्चरला जर ऍडमिशन्स घ्यायचं असेल तर पात्रता काय असली पाहिजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी 12वी सायन्स घेतलेलं होतं आणि ज्यांना 12वी सायन्समध्ये जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 12वी सायन्समध्ये मिनिमम 45% मार्क असणं गरजेचं आहे आणि ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत यांना मिनिमम 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. पण जसा आपण विचार करतो की मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्ड त्याला जसा एक प्रोफेशनलचा दर्जा दिलेला आहे तसाच दर्जा BSc ऍग्रीकल्चरला ॲज ए प्रोफेशनल डिग्री म्हणून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला एंट्रान्स एक्झाम द्यावं लागतात. तर याच्यासाठी कोणत्या एंट्रान्स एक्झाम असतात? तर MHCET, ज्याच्यामध्ये तुम्ही PCB, PCM आणि PCMB हा ग्रुपमध्ये तुम्ही जी काही CET दिलेली आहे, महाराष्ट्र शासनाची MHCET झालेली आहे, ही दिलेली पाहिजेत. सोबत तुम्ही JEE किंवा NEET ही दिली असेल त्यावर सुद्धा तुम्ही या BSc ऍग्रीकल्चरसाठी किंवा अदर ज्या ह्या मी ब्रँच सांगितल्या याच्यासाठी तुम्ही पात्रता असता. आता जर BSc ऍग्रीकल्चर नंतर ज्या करिअरच्या वाट्या आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत. तुम्हाला माहित आहे की स्वर्गीय MS स्वामीनाथन, ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाते, त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ते म्हणजे इफ ऍग्रीकल्चर गोज रॉंग नथिंग एल्स विल हॅव ए चान्स टू गो राईट. याचा अर्थ असा होतो की कृषी क्षेत्र चुकीत्या दिशेने जर गेलं तर देशातील इतर कोणतेही क्षेत्र योग्यरित्या प्रगती करू शकणार नाही. म्हणजे आपण जर एक विचार केला, जर आज आपण बघत आहे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, सर्व्हिस सेक्टर, इंडस्ट्रीयल सेक्टर्स, पण तुम्ही जर एक विचार केला, आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सिच्युएशन्स बघितली, एकमेव ऍग्रीकल्चर सेक्टर्स होतं की जे चालू होतं आणि हे एकमेव सेक्टर आहे जे कधीही बंद होणार नाही.

आणि या जर सेक्टरवर विपरीत परिणाम झाला तर ऑटोमॅटिकली बाकीच्या सेक्टरवर सुद्धा याचे परिणाम होतील. त्याच्यामुळे ऍग्रीकल्चर हे अमर्यादित क्षेत्र आहे आणि याला अमर्यादित अशा संधी आहेत. जर आता तुम्ही 4 वर्षाच्या नंतर BSc ऍग्रीकल्चर केल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत, तर बघा याच्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे की या 4 वर्षामध्ये आपण जे काही नॉलेज घेतलेलं आहे, जे वैज्ञानिक नॉलेज म्हणतो आपण, तांत्रिक नॉलेज जे काही घेतलेलं आहे, तर या नॉलेजच्या बेसिसवर आपल्याला शेतीकडं एक चांगला उद्योग म्हणून बघता येणार आहे. आतापर्यंत आपण बघितलंय की शेतीकडे उदरनिर्वाहासाठी आपण बघितलं, पण मागच्या 15 वर्षामध्ये तुम्ही बघा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हा एक उद्योग आहे आणि त्याच पद्धतीने शेती करत आहे. तुम्हाला सांगायचं तर आमच्या डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी येतात जे स्वतः BSc ऍग्रीकल्चर केल्याच्या नंतर शेती करत आहेत. त्याच्यातला आमचा एक विद्यार्थी आहे मयूर सिरसाट नावाचा, तो सध्या सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती करत

तुम्हाला सांगायचं तर आमच्या डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी आहेत जे स्वतः बीएससी अग्रिकल्चर केल्याच्या नंतर शेती करत आहेत. त्याच्यातला आमचा एक विद्यार्थी आहे मयूर सिरसाट नावाचा, तो सध्या सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती करत आहे. त्याच्यानंतर आमचा एक रोशन महाजन आहे, त्याची एक नर्सरी आहे, तो चांगल्या पद्धतीने नर्सरी डेव्हलप केलेली आहे, चांगल्या पद्धतीनं तो नर्सरी मॅनेजमेंट करत आहे. सोबतच असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे की आज एकर भरामध्ये, दोन एकर मध्ये, तीन एकर मध्ये चांगले 10-10, 15-15 लाखाचे टर्नओव्हर करत आहेत, ते सुद्धा एका एका सीझन्स मध्ये. म्हणजे हे जे काही नॉलेज आहे, हे नॉलेज, तांत्रिक नॉलेज घेऊन जर आपण शेती केली तर नक्कीच आपल्याला याच्यातून जो काही आपला नफा असेल हा भरपूर प्रमाणात भेटेल. पण काही विद्यार्थी असतात की ज्यांना गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करायचा असेल, तर गव्हर्नमेंट जॉबसाठी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी तीन कॅटेगरी करील. एक म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जॉब, दुसरा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आणि तिसरा म्हणजे बँकिंग सेक्टर. आता मी तुम्हाला जे काही जॉब सांगणार आहे हे फक्त आणि फक्त कृषीवाल्यांसाठीच आहेत, म्हणजे ज्यांनी बीएससी अग्रिकल्चर किंवा अलाइड सायन्स मध्ये पदवी घेतली आहे हे फक्त त्यांच्यासाठी आहेत. आणि बाकी जॉब तर आहेतच, एनी पदवीधर याच्यावर जे काही जॉब आहे त्याच्यासाठी तर संधी आहेतच, पण ह्या ज्या काही संधी आहेत ह्या फक्त अग्रिकल्चर आणि रिलेटेड ब्रँचेसवाल्यांनाच आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं जर स्टेट गव्हर्नमेंट मध्ये बघितलं तर अॅग्री एमपीएससी, ज्याच्यात तुम्हाला तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपजिल्हा कृषी अधिकारी ह्या महत्वाचे पद असतात, तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला अॅग्री एमपीएससी करता येते. त्याच्यानंतर फॉरेस्ट एमपीएससी सुद्धा एक पर्याय आहे, याच्यामध्ये फॉरेस्ट एमपीएससी तुम्ही एसीएफ असू शकता, क्लास वन ऑफिसर, त्याच्यानंतर तुम्हाला रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा होता येते. फूड सेफ्टी ऑफिसर याला सुद्धा अॅग्रिकल्चर वाले इलिजिएबल आहेत. त्याच्यानंतर ग्राम विकास अधिकारी असल, सहाय्यक कृषी अधिकारी असल, कृषी विद्यापीठामध्ये ज्या भरत्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कनिष्ठ संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक हे पद त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये आपण अजून जर बघितलं याच्यामध्ये तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ असते, महाबीज, याच्या सुद्धा कृषी पदवीधरांना संधी असतात. वखार महामंडळ आहे, रेशीम संचालनालय आहे, पुन्हा झडपीचा जो काही ग्राम विकास विभाग आहे त्याच्यात विस्तार कृषी अधिकारी हे सुद्धा पद त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल ज्या काही इथं एमपीएससी वगैरे ह्या सुद्धा देता येतात. सोबतच तुम्हाला नगर परिषद, महानगरपालिका याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती नसते, याच्यामध्ये सुद्धा सहाय्यक, उद्यान सहाय्यक झालं, उद्यान पर्यवेक्षक झालं, उद्यान निरीक्षक झालं, उद्यान अधीक्षक झालं, हे पद असतात. या पदासाठी सुद्धा कृषी पदवीधर हा पात्र असतो. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या शहरामध्ये जे गार्डन असतात हे सगळं गार्डन्स वगैरे असतात हे त्यांच्या अंडरमध्ये असतात. तर ह्या सगळ्या आपल्या कृषीमधल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या संधी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅन क्वारंटाईन ऑफिसर्स असतो, त्याच्यानंतर आपेडा झालं, नाबार्ड झालं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अॅग्रिकल्चरला एक टेक्निकल ऑफिसर्स म्हणून याच्यात संधी असते. तुम्ही युपीएससीचं जर तुम्ही तयारी करणार असाल, प्रशासनात जायचं असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा आपलं जनरल यूपीएससी मध्ये सुद्धा आपल्याला अॅग्रिकल्चर ऑप्शनल असतात, बॉटनी ऑप्शनल असतात, जे सब्जेक्ट आपण ऑलरेडी 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये केलेले असतात. त्याच्यानंतर सेंट्रल वेअर हाऊसिंग असेल, फूड सेफ्टी ऑफिसर्स असतील, त्याच्यानंतर एफसीआय असेल, तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले जॉब्स आहेत. त्याच्यानंतर जर बँकिंग सेक्टरचा जर विचार केला आपण तर बँकिंग सेक्टरमध्ये एक पद राहते, ते म्हणजे एएफओ, ज्याला अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतात. तर या पदासाठी जे इलिजिएबल असतात तर ते फक्त अॅग्रिकल्चर आणि अलाइड ज्या ब्रँचेस सांगितल्या आहेत तेच फक्त इथे इलिजिएबल असतात. त्याच्यामुळे इथं स्पर्धा थोडी कमी असते आणि एक ऑफिसर लेवलचा जॉब तुम्हाला तिथं भेटू शकतो. त्याच्यानंतर आरआरबी एसओ, आता आरआरबी मध्ये जो स्पेशलिस्ट ऑफिसर असतो तो सुद्धा बीएससी अॅग्रिकल्चर वाला असतो. त्याच्यानंतर एसबीआय ज्युनियर असिस्टंटचे पद निघतात अॅग्रिकल्चर वाल्यांसाठी, ते सुद्धा असतात. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये सुद्धा जायचं असेल तर ह्या फक्त बीएससी अॅग्रिकल्चर वाल्यांसाठीच्या संधी आहेत. आणि जर त्याच्यानंतर जो दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टर. आता प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा जे काही कृषीसाठी जे काही इनपुट्स लागतात, आदाने लागतात, तर याच्यामध्ये फर्टिलायझर कंपन्या झालं, सीड कंपन्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला वाव असतो, त्याच्यानंतर पेस्टिसाईड कंपन्या झालं, इरिगेशन कंपन्या झालं, फूड इंडस्ट्रीज झालं, याच्यामध्ये सुद्धा कृषी पदवीधरांना
भरपूर संधी येतात त्याच्यामध्ये. तुम्ही टेक्निकल ऑफिसर असता, मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर, फील्ड ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, क्रॉप ॲडवायझर्स, त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता. याच्यामध्ये MSc PhD झालेले, BSc झालेले आज चांगले जॉब त्यांना त्याच्यामध्ये भेटत आहेत. आता तिसरा

जर आपण एक विचार केला तर ज्यांना रिसर्च ओरिएंटेड विद्यार्थी आहेत, बीएससी अग्रिकल्चर केल्यानंतर आम्हाला रिसर्च करायचं आहे किंवा आम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, बरेचसे असतात की ज्यांना सायंटिस्ट व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यात संधी आहेत. कारण आपल्याला माहिती आहे बदलता हवामान आहे आणि या बदलता हवामानात जे काही पिकाचे वाणं असतील ह्याच्यामध्ये संशोधन करणं ही काळाची गरज आहे, तसं संशोधन सुद्धा होत आहे. मग असं सायंटिस्ट जर तुम्हाला अग्रिकल्चरमध्ये जर बनायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहेत. यामध्ये तुम्हाला एमएससी अग्रिकल्चर नेट वगैरे असाल, पीएचडी करावं लागेल. पीएचडी नंतर तुम्हाला अग्रिकल्चर सायंटिस्ट होण्यासाठी एक सेंट्रल लेवलला एक्झाम असते जे एएसआरबी नावाचं बोर्ड असते, ज्याला अग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतात. या बोर्ड मार्फत काय केलं जातं की अग्रिकल्चर सायंटिस्टची एक्झाम घेण्यात येते, ज्याला मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तुमचा एमएससी, म्हणजे एमएससी केल्यानंतर तुम्हाला देता येते, किंवा तुम्ही पीएचडी असाल तरी तुम्हाला ही एक्झाम देता येते. आणि या एक्झामच्या मार्फत तुम्ही अग्रिकल्चर सायंटिस्ट म्हणून अपॉइंटमेंट होऊ शकता. आता सोबत बीएससी अग्रिकल्चर केल्यानंतर जर हायर ग्रॅज्युएशन काही विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल याच्यामध्ये, तर त्या सुद्धा अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत. म्हणजे बीएससी अग्रिकल्चर आपण 4 वर्षाची डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला एमएससी असते, तर ही एमएससी तुम्ही डिफरंट सब्जेक्ट मध्ये करू शकता. ओके, आणि एमएससी 2 वर्षाची झाल्याच्या नंतर तुम्हाला हायर ग्रॅज्युएशन साठी पीएचडी ही 3 वर्षाची असते. बीएससी नंतर तुम्ही एमएससी करू शकता, पीएचडी करू शकता, किंवा मग तुम्हाला बीएससी नंतर एमबीए अग्रिकल्चर मध्ये करू शकता, किंवा एमबीए तुम्ही मार्केटिंग मध्ये करू शकता, एमबीए तुम्ही एचआर मध्ये करू शकता, किंवा तुम्हाला जर बाहेर देशामध्ये जर अग्रिकल्चर मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा अग्रिकल्चरला पीएचडी साठी एमएससी साठी तशा संधी आहेत आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप सुद्धा भेटतात. त्याच्यामुळे एक चांगलं क्षेत्र आहे. संशोधनामध्ये जर तुम्ही गेले तर क्रॉप इम्प्रूव्हमेंट झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, क्लायमेट स्मार्ट अग्रिकल्चर हे झालंय, किंवा न्यू इन्सेक्ट अँड डिसीज रेजिस्टन्स व्हेरायट्या तुम्हाला डेव्हलप करायच्या, बायो फोर्टिफाईड व्हेरायट्या डेव्हलप करायच्या, तर संशोधनासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा अफाट संधी आहेत. त्याच्यानंतर जर टीचिंग, आता काही बरेच विद्यार्थी असतात की त्यांना टीचिंगसाठी करिअर करायचंय, तर टीचिंगसाठी करिअर करण्यासाठी तुम्हाला एमएससी अग्रिकल्चर नंतर नेट ज्यावेळेस तुम्ही केलेली असता त्यावेळेस तुम्ही इलिजिबल असता, त्याच्यानंतर तुम्ही पीएचडी केलेली असेल त्याही वेळेस तुम्ही इलिजिबल असता. याच्यामध्ये बरेचसे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अग्रिकल्चरचे कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहेत, अलग लक्षात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तर तिथं तुम्ही ऍज अ प्रोफेसर, ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुरुवातीला तुम्ही टीचिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अग्रिकल्चर ट्रेनर म्हणून सुद्धा वाव आहे. आणि भविष्यामध्ये आता आपण बघितलंय की न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अग्रिकल्चर हा विषय प्रायमरीपासून 12th पर्यंत कंपल्सरी करण्याच्या सूचना आहेत. तो आता जर सब्जेक्ट त्याच्यात अंतर्भूत झाला, काही प्रमाणात झालेला आहे, जर हा सब्जेक्ट त्याच्यात जर अंतर्भूत झाला तर त्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कृषी शिक्षक म्हणून काम करता येईल. आता हे तर आपण बघितलंय, तर पण याच्या व्यतिरिक्त काही कृषी पदवीधर असे आहेत की ज्यांना एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर याच्यामध्ये अफाट संधी आहे. कारण कृषी आणि अलाइड हे असं सेक्टर आहे, म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी खूप चान्सेस याच्यामध्ये आहेत. आता हे जे काही व्यावसायिक शिक्षण आहे, तर याच्यामध्ये आपण बीएससीच्या ज्यावेळेस तुमचं फायनल इयर असते त्यावेळेस तुम्हाला व्यावसायिक जे कोर्स येतं तर याच्याबद्दल काय केलं जाते, तुम्हाला नॉलेज दिल्या जातात, तर ते नॉलेज इथं महत्वाचं असतं. आता एंटरप्रेन्युअरशिप मध्ये जर तुम्ही म्हणलं तर तुम्ही सीड प्रोडक्शन, जसं की आता बरेचसे एफपीओ येतं म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या येतात, तर ज्या सीड प्रोडक्शन करतात त्याच्यात फाउंडेशन सीड असेल, सर्टिफाईड सीड असेल, ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर टिश्यू कल्चर झालं, आता टिश्यू कल्चर बनानामध्ये झालं, पोमेग्रेनेट मध्ये झालं, अलग लक्षात बरेच क्रॉप मध्ये आता टिश्यू कल्चर आलेलं आहे. या टिश्यू कल्चर मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला हायड्रोपॉनिक्स झालं, हायड्रोपॉनिक्स म्हणजे की बा जिथं जमीन नसतानी केली जाणारी शेती, तर हायड्रोपॉनिक्स सुद्धा तुम्ही एक प्लांट तयार करू शकता, याला शासनाच्या सबसिड्या सुद्धा आहेत. कृषी सेवा केंद्राचे तुम्हाला लायसन्स भेटतात. तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस चांगल्या पद्धतीने करू शकता. आज आपल्याला माहिती आहे बरंच ठिकाणी आज जे काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील किंवा बाकीचे क्रॉप्स असतील, याला बाहेर देशामध्ये खूप मागणी आहे, तर आपल्याला बाहेर देशामध्ये ह्या संधी शोधायच्या आहेत आणि ह्या संधी शोधून आपल्याला बाहेर देशामध्ये आपलं एक्सपोर्ट करायचं. यानं दोन होईल, एक तर तुमचा बिझनेस सुद्धा होईल आणि महाराष्ट्रातला शेतकरी, भारतातला शेतकरी हा एक आर्थिक दृष्ट्याने मजबूत सुद्धा होईल. त्याच्यामुळे एक्सपोर्टच्या संधी आहेत, त्या एक्सपोर्टच्या संधीमध्ये सुद्धा आपण

करतो. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग युनिट येतं, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात वाव आहे. आता जर ऍग्री बिझनेस आणि स्टार्टअप सेक्टरचा जर आपण विचार केला, तर आज जर आपण ऍग्रीटेक हा सर्वात वेगाने वाढणारं क्षेत्र आहे, आणि हे ऍग्रीटेक किंवा ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजी जशा बाकी इंडस्ट्रीमध्ये झाल्या आहेत, तशा ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आणि आज ऍग्रीकल्चर टेक्निकल व व्यावसायिक आणि स्किल बेस्ड जे आपण जे काही नॉलेज घेणार आहोत 4 वर्षामध्ये, तर याच नॉलेजचा फायदा आपण जसं की नर्सरी असल, नर्सरी आपण त्याच्यामध्ये फ्रूटची नर्सरी, व्हेजिटेबलची नर्सरी, फ्लावर्स असतात त्याची नर्सरी, ही एक उभी करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला बायो फर्टिलायझर प्रॉडक्शन्स, बायो इन्सेक्टिसाइड प्रॉडक्शन, बायो पेस्टिसाइड प्रॉडक्शन्स, हे जे काही आहेत, तर हे तुम्हाला 4th वर्षाला याचे मॉड्यूल्स असतात, आणि या मॉड्यूलच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्च्युअली ह्या गोष्टी तयार कराव्या लागतात. मग तुम्ही तिथं तयार केल्यानंतर तुम्ही तुमचं ऍग्री बिझनेसच्या स्वरूपात तुम्ही त्याला आणू शकता. ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंगचा आता आपल्याला माहित आहे की बऱ्याचशा देशाची डिमांड सुद्धा आहे, किंवा ऑर्गॅनिक फूड प्रोडक्शन्स असेल किंवा फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर हे ऑर्गॅनिक द्या, तर हा एक चांगला स्कोप राहू शकतो. पॉली हाऊस किंवा नेट शेती आहे, ज्याच्यात तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स जे असतात याचं तुम्ही लावून, हे पॉली हाऊस मध्ये शेड नेट मध्ये लावून, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अफाट असा आर्थिक टर्नओव्हर करू शकता. मशरूम प्रोडक्शन्स असेल, याचे सुद्धा मॉड्यूल तुम्हाला असतात, मशरूम प्रोडक्शन, डेअरी फार्मिंग असतात, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळ खत वगैरे तयार करणं. आज बरेचसे कृषी पदवीधर व्हर्मी कंपोस्टचा व्यवसाय करत आहेत. बी कीपिंग असेल, मधमाशी पालन, याचे सुद्धा ट्रेनिंग भेटल्या जातात. रेशीम शेती जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे, ज्याला सेरिकल्चर म्हणतो, फूड प्रोसेसिंग झाले, ऍग्रीकल्चर कन्सल्टन्सी झाली, ड्रोन स्प्रेईंग सर्व्हिसेस झाले, आणि हे जे काही मी तुम्हाला ह्या अफाट जे काही ऍग्री बिझनेस सांगितले, तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, स्टेट गव्हर्नमेंट कडून यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. आता तुम्ही जर ड्रोन स्प्रेईंग साठी जर बघितलं, तर आज 60% तुम्हाला शासन अनुदान देत आहे. म्हणजे आज ऍग्रीकल्चर मध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही तुमचे स्टार्टअप तुम्ही चालू करू शकता. त्याच्यानंतर जर आता कृषी क्षेत्राचं भविष्य काय आहे, आता बघा AI जे आहे, जसं जे बाकीच्या क्षेत्रामध्ये आलं, मेडिकल मध्ये आलं, इंजिनिअरिंग मध्ये आलं, तसं त्याने ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि ऍग्रीकल्चर मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता येणारे 10 वर्षामध्ये, अजून 5 वर्षामध्ये जी काही आपली शेती राहील, ही AI बेस्ड शेती राहणार आहे. याच्यात तुम्ही प्रिसिजन फार्मिंग असाल, प्रिसिजन फार्मिंग म्हणजे तंतोतंत शेती म्हणतो आपण याला, काटकोर शेती म्हणतो, म्हणजे अचूक अशी शेती आपल्याला आता करायची आहे. त्याच्यानंतर AI इन ऍग्रीकल्चर, बरेच वेळा आपल्याला जे काही हवामानाचं प्रेडिक्शन्स वगैरे असते, तर हे AIच्या माध्यमातून भेटल. जमिनीमध्ये मॉइश्चर्स किती आहे, हे तुम्हाला त्याच्यातल्या सेन्सर जे असतील त्याच्यामधून भेटल. तुम्हाला खतं किती टाकायचे, कोणतं खत जमिनीत कमी आहे, सध्या क्लायमेट कंडिशन्स काय आहेत, तर हे जे काही वेगवेगळे सेन्सर्स असतात, या सेन्सरच्या माध्यमातून तुम्हाला याची पूर्वकल्पना भेटल. पूर्वकल्पना भेटल्याच्यामुळं तुम्हाला त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता येईल. म्हणजे ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये AIचा जो काही आता प्रवेश झालाय, यांना ऍग्रीकल्चर जे काही पदवीधर येतं किंवा जे पदवी घेणार येतं, यांच्यासाठी चांगल्या संधी राहणार आहेत. सोबत ड्रोन टेक्नॉलॉजी मध्ये आपण बोललेलोच आहोत, तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून आपण हे करू शकतो. आणि याचे प्रशिक्षण असतात, जसं की तुम्हाला ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहेत, तिथून तुम्हाला, किंवा काही NGO आहेत, तिथून तुम्हाला ते प्रशिक्षण देतील. 4 महिन्याचं 6 महिन्याचं प्रशिक्षण राहते. इथं जर आपण बघितलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झालं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ झालं, हे तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून तुम्हाला संधी देत आहे. ऑर्गॅनिक फूड मार्केट भारतासाठी तर डिमांड आहे, पण बाहेर देशात सुद्धा तुम्हाला डिमांड आहे. तर ही डिमांड आपल्याला ओळखायची, युरोपियन कंट्रीज झालेले आहेत, त्याच्यानंतर अमेरिका वगैरे हे देश झालेले आहेत, तर या देशांना ऑर्गॅनिक फूडचा डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ही डिमांड ओळखून आपण आपेड्याच्या मार्फत प्रशिक्षण घेऊन, नाबार्डच्या मार्फत सबसिड्या घेऊन, आपण ह्या संधी आपल्याला अवेलेबल असणार आहेत. त्याच्यामुळं हे एक मोठं मार्केट आहे. आणि एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर, एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर मध्ये तुम्हाला बोललेलोच आहे, आपेडा काय करते, आपल्याला प्रशिक्षण देते, आणि कोणकोणत्या संधी आहेत आपल्याला एक्सपोर्टच्या, तर याचं एक प्रशिक्षण देऊन, ऍग्रीकल्चर बिंग ॲज अ ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट, म्हणजे आपण ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळं त्या आपल्याला ऍग्रीकल्चरशी संबंधित ज्या काही एक्सपोर्टच्या संधी आहेत, फ्रुट्स मध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये, त्याच्यानंतर तुमच्या फ्लावर्स मध्ये, अलग लक्ष अफाट संधी आहेत बाहेर देशामध्ये, तर हे सुद्धा आपण चालू करू शकतो. आता जर जस्ट आपण जळगावचं एक उदाहरण घेतलं, जळगावमध्ये बनाना जास्त प्रमाणात पिकतो. आता जळगावमध्ये जर बनाना असेल, तर आपल्याला माहित आहे केळीचे भाव असतात, फ्लक्च्युएशन्स होते, मग यालाच केळीच्या भावाला जर आपण एक्सपोर्ट केलं बाहेर, किंवा याचे प्रोसेसिंग मोठ्या प्रमाणात केली, सध्या बनाना ऑरची जी प्रोसेसिंग आहे 1

टक्क्याच्या वरती प्रोसेसिंग नाही. मग ही प्रोसेसिंग जर आपण जास्त केली तर इथल्या बनाना शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि ऍज ए बिझनेस म्हणून तुम्हाला सुद्धा फायदा होईल. म्हणजे देशाची इकॉनॉमी वाढवण्यासाठी ऍग्रीकल्चरला मजबूत करण्यासाठी बीएससी ऍग्रीकल्चर मध्ये चांगल्या संधी म्हणजे अफाट संधी अशा आहेत. तर त्याच्यामुळं मी जे काही आजच्या करिअरच्या संधी सांगितलेल्या आहेत जे स्वर्गीय एम एस स्वामीनाथन सर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे ते आजच्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं आहे की द फ्युचर्स बिलॉंग टू द नेशन्स विथ ए ग्रेन्स नॉट अ गन्स. म्हणजे ते म्हणतात ज्या राष्ट्रांकडे बंदुकांपेक्षा धान्याचा साठा अधिक आहे भविष्य त्यांच्याच हातात आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण एक पॉझिटिव्ह बघितलं या क्षेत्राकडे तर याच्यात खूप साऱ्या संधी आहेत आणि या संधीचा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं मेडिकल इंजिनियर सायन्स किंवा इंजिनियर्स ज्या पद्धतीने तुम्ही या क्षेत्राकडे बघता त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्राकडे बघाव. कारण कृषी क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे कधीही बंद होणार नाही. करिअर इन ऍग्रीकल्चर यामध्ये मला बोलवलेलं आहे कृषीशी संबंधित क्षेत्रासाठी. त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि आज इथे थांबतो.

0: मित्रांनो, तर कार्यक्रमात आता वेळ झालीये की तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवा बरं का नक्की.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार,
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित. 6:00 आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: गदी माडगुळकरांचं हे गीत आशा भोसले यांनी गायलेलं होतं आणि संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. याबरोबर श्रोतेहो गीत बहार कार्यक्रम संपला. प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृत मधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार.
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती। 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम। 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती।

0: खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. राज्यातल्या देवस्थान जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवं विधेयक सभागृहात मांडलं जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळं या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं. 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं. रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात, पालघर इथं जिल्हा परिषद कार्यालयात, परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कानेश्वर इथं हिंदायन क्रीडा विज्ञान अकादमीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एकसमान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलवियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसाखेर 3-368 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर KL राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुथर तर अफगाणिस्तानकडून नंगेयालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं नुकतीच आपली 12 वर्ष पूर्ण केली. या काळात भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली भरारी आणि निर्माण केलेली आत्मनिर्भरता तसंच बँकिंग, वित्त आणि आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा जनसामान्यांना झालेला लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं असून देशात पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यावर विशेष भर दिला आहे. यात अंतराळ संशोधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच आज नागरिकांना आभा सेवा, टेलिमेडिसिन यासारख्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होणं शक्य झालं आहे. याविषयी आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक योगीराज प्रभुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: गेल्या 12 वर्षात तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अधिक जवळ आलेली आहे. आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे, वेगवान झालेली आहे. ती अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने जगभरामध्ये जे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताने केलेली कामगिरीही अधिक उल्लेखनीय आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भारतीय आरोग्य सेवेत जे आमूलाग्र बदल घडलेले आहेत त्यापैकी डिजिटल तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका आहे. आभा हेल्थ आयडी मुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवता आली आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात उपचार करताना तुम्हाला मेडिकल हिस्ट्री सहज उपलब्ध होते. त्यामुळे उपचाराचा वेग तर वाढतोच पण त्याची परिणामकारकताही वाढते. कोरोना काळात टेलिमेडिसिनची ताकद आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आज दुर्गम गावातील व्यक्तीलाही मोबाईलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. लाखो नागरिकांना घर बसल्या वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जाते. त्यामुळे वेळ तर वाचतो, पैसा, प्रवास आणि सगळ्यात मोठा आहे की मानसिक त्रास आपल्याला कमी होतो. कोविड लसीकरणाची मोहीम आठवते का तुम्हाला? त्यात कोविन प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला होता. नोंदणीपासून ते लसीकरणाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला मिळत होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हे तंत्रज्ञानामुळे अधिक सोयीस्कर झालं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची याच्यामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. कोविडच्या काळात स्वदेशी लस असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, भारतीय संशोधकांनी जगासमोरची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आज भारत आरोग्य तंत्रज्ञानात अग्रेसर देश म्हणून एक जगासमोर आपली प्रतिमा पुढे येत आहे.
0: श्रोतेहो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं राबवलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या अभियानांचा राष्ट्राच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आहे. यात UPI क्रांती, 5G ची केलेली सुरुवात हे डिजिटल व्यवहारांना बळ देणारे ठरले. याविषयी अर्थतज्ञ आणि बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: डिजिटल क्रांती, UPI आणि 5G या तिघांवर बोलायचं म्हटलं तर 5G आणि UPI हा डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. डिजिटल क्रांती म्हणजे काय? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई कॉमर्स आणि ई बिझनेस. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 12 वर्षात भारताने खूपच प्रगती केली आहे. पूर्वी आपण फोनवर आवाज ऐकायचो, आता आपल्याला व्हिडिओ कॉल करता येतात. ते पण व्हॉट्सअपवर जर का व्हिडिओ कॉल किंवा साधे कॉल केले तर ते ऑलमोस्ट फ्री असतात. तर हे जे बदल आहे हा एक मोठा बदल आहे. तसं UPI म्हटलं तर पूर्वी कुठलेही आर्थिक व्यवहार हे बँकेच्या अकाउंटवर बेस असायचे. म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगितल्याशिवाय कुठलाच व्यवहार आर्थिक व्यवहार व्हायचा नाही. पण आता काय झालंय की फोन नंबरवर सर्व आर्थिक व्यवहार आपण UPI माध्यमातून करू शकतो आणि कधी कधी तर QR कोड स्कॅन करून पण करू शकतो, ज्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की त्या QR कोडच्या नक्षेत आहे तरी काय. तर हे जे सगळे बदल झाले त्याच्यासाठी 5G किंवा हे आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजी ती पण आवश्यक आहे. तर 5G म्हणजे काय असतं बाबा? तर टॉवर असतात, वायरी असतात, काही सेमी कंडक्टर्स असतात. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भारताने खूप प्रगती केली. आता त्याच्यामध्ये रिलायन्स आणि एअरटेल, भारतीय एअरटेल ह्या दोन्ही मोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत. अजून एक UPI म्हणजे फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये हे व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे ज्याच्या त्या क्षणी होत आहेत ही पण एक क्रांतिकारक गोष्ट.

0: आहे. आणि 5G बद्दल अजून एक अभिमानाची म्हणजे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे जिथे 5G सक्सेसफुल झालंय. म्हणजे त्याचा वेग, त्याच्या युजर्सचं असलेलं सॅटिस्फॅक्शन आणि डेटाची प्युरिटी, या तिन्ही गोष्टींमध्ये भारत दुसऱ्या नंबरचा मोठा देश आहे जिथे 40 कोटी लोक हे वापरतात. अजून 2 आकडेवारी सांगते की 17% डिजिटल एनेबलिंग इंडस्ट्री या 10 वर्षात वाढल्या आणि कोर शेअर इन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे जे असतं ते 9% वाढलं. आता हे नक्की काय आहे तर ह्या इंडस्ट्रीचा भारतीय इकॉनॉमीमध्ये असलेला वाटा जो असतो ना तो वाढला. याच्यावरनं सगळ्यावरनं सिद्ध होतं की आपण या 12 वर्षाच्या एका टप्प्यामध्ये अचाट प्रगती केली जी अभिमानास्पद आहे.
1: श्रोते हो, भारत सरकारनं वित्त क्षेत्रात जाम त्रिसूत्री अर्थात जनधन बँक, आधार आणि मोबाईल तसंच थेट लाभ हस्तांतरण याबाबत राबवलेल्या धोरणांमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. याविषयी डॉक्टर मनीषा सबनीस म्हणाल्या.
0: वित्त क्षेत्रामध्ये JAM म्हणजे जॅम ही जी त्रिसूत्री आहे त्यांनी ट्रान्झॅक्शनचे म्हणजे व्यवहारांचे आयाम काहीच्या काही बदलून टाकले, जॅम बदलून टाकले. J फॉर जनधन, A फॉर आधार कार्ड आणि M फॉर मोबाईल नंबर. म्हणजे काय झालं, मोबाईल हा 10 आकडी 1 नंबर, आधार हा 12 आकडी 1 नंबर, ह्या फक्त 2 नंबरवर सगळी आर्थिक गणितं करता यायला लागली आणि ती सुद्धा कुठे घरी बसून, त्याच्यासाठी कुठेही जायला लागणार नाही. मोदी सरकारने जे जनधन योजना सुरू केली त्याच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट राबवली तर DBT, डी फॉर डायरेक्ट, बी फॉर बेनिफिट, टी फॉर ट्रान्सफर. ह्याच्यामुळे सरकारच्या ज्या काही सबसिडी किंवा ज्या काही योजनांमध्ये पैसे तळागाळापर्यंत पोहोचवायला लागत होते त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर होती, ती आता एकदम छोटी क्षणार्धात होऊन गेलेली आहे या जॅम ट्रिनिटीमुळे. त्याचं काय झालं, थेट भेट सारखे थेट पैसे यायला लागले. त्याच्यामुळे पूर्वी बँक अकाउंट उघडण्यासाठी ज्या खूप साऱ्या कटकटी डॉक्युमेंटेशन होती ती आता एका आधारशी लिंक झाले. ह्या सगळ्या या त्रिसूत्रीच्या अतिशय यशस्वी वाटचालीमुळे 14 कोटी लोक जे आधी बँकर्स होते ते आता 54 कोटी झाले. 10 वर्षामध्ये एवढ्या कोटी लोकांची बँक अकाउंट वाढली. मोस्टली ही पब्लिक सेक्टर बँकमध्ये होती, सरकारी बँकांमध्ये होती. त्याच्यामुळे सरकारी बँकांचे नफे 2 लाख कोटींनी वाढले. सरकारी बँकांचे नफे म्हणजे इनडायरेक्टली आपले नफे, सर्वसामान्य माणसांचे नफे आणि इकॉनॉमीमध्ये येणारा पैसा. ह्याच्यामुळे जनधन आणि ह्या त्रिसूत्रीमुळे सर्वसामान्य लोक जी अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती ती अर्थव्यवस्थेच्या आत आली. तर हे सगळं जॅमनी केलेली क्रांती आहे आणि जॅममुळे बदललेली भारतीय अर्थव्यवस्था आहे जी फार छान आहे आणि आता ती एकदम सेट झालेली आहे.
1: श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेली आज अनेक क्षेत्र आहेत. अंतराळ संशोधन हे त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अंतराळ संशोधन क्षेत्राला प्राधान्य देऊन त्याचा विकास घडवून आणला, त्यामुळे या कालखंडात अनेक महत्वाच्या मोहिमांना मूर्तरूप देणं शक्य झालं. भारतानं या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याकडून जाणून घेऊया.
2: गेल्या 12 वर्षांमध्ये स्पेस सेक्टरमध्ये अनेक मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत इस्रोने भारताने, तर गेम चेंजरच आपण म्हणू शकतो. तर पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मंगलयान. तर आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि मंगल ग्रहाचा ऑर्बिटर आपण पाठवला आणि त्यामुळे सगळेच देश आणि सगळेच स्पेस एजन्सीज आता भारताकडे खूप मान देऊन बघत आहेत. त्यानंतर लगेच 104 सॅटेलाइट आपण एका फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एका झटक्यात पाठवले. तर भारताचे आणि आंतरराष्ट्रीय अमेरिकेचे, सिंगापूर, दुबईचे असे पण काही सॅटेलाइट होते. चांद्रयान 2 ला सक्सेस जरी मिळाला नाही तरी त्याचा ऑर्बिटर यशस्वी होता आणि मग लगेच आपण चांद्रयान 3 ही मोहीम खूपच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि ही सक्सेस स्टोरी सगळ्या जगातले सगळे देश आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट बघत आहेत आणि वी आर इन द टॉप इलीट ग्रुप ऑफ स्पेस एजन्सीज. मग त्यानंतर लगेच आदित्य L1 सोलार प्रोब झाला आणि सूर्याचा अभ्यास करायला आपण पाठवला. त्यानंतर लगेच आपण नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत, कॉन्स्टेलेशन, आपली स्वतःची GPS सिस्टम म्हणू शकतो. मग त्यानंतर रिसॅट जे डिफेन्स आणि संरक्षण साठी आहेत आणि भारताला कोलॅबोरेशन साठी नासाने बोलावलेलं आहे, त्यामुळे नासा इस्रो SAR म्हणजे निसार आपण पाठवली, ही कोलॅबोरेटिव्ह मिशन होती. आणि अनेक प्रकारचे आपण G2 सारखे हेवी सॅटेलाइट खूप वजनाचे पाठवले. आणि त्यानंतर महत्वाची म्हणजे Axiom-4 मोहीम जी नासा आणि इस्रोची कोलॅबोरेटिव्ह मिशन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आपण शुभांशु शुक्लाला पाठवलं. आय मीन त्यासाठी अमेरिकेने आपल्याला भाग घेण्यासाठी बोलावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असे अनेक

0: सरकारचे वेगवेगळे यशस्वी मोहिमा आपण 12 वर्षांमध्ये केलेल्या आहेत.
1: श्रोते हो, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं निर्माण केलेली आत्मनिर्भरता आणि या क्षेत्रातील आगामी मोहिमांविषयी बोलताना लीना बोकील म्हणाल्या,
0: भारताचं आत्मनिर्भर भारत ही आपली रेव्होल्युशन जी आहे आणि ही एक प्रकारची क्रांती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये. त्यामुळे आता आपण स्वावलंबी आहोतच आणि पूर्वी जे आपण इम्पोर्टेड कॉम्पोनंट वापरत होतो आता ते न करता सगळं संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड मोहिमा आपल्या सगळ्या भारतात करतोय आपण. स्मॉल कॉम्पोनंट टू बिग मेजर रॉकेट कॉम्पोनंट आणि रॉकेट सुद्धा. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे ही ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे मानवी मोहीम असेल. आणि 2018 साली 15 ऑगस्टला माननीय मोदीजींनी ही घोषणा केली होती आणि आपलं स्वतःच भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मोहिमेचं डिक्लेअर केल्यानंतर त्याची तयारी लगेच सुरू झाली आणि इंडिजिनस हे सगळं असेल त्यासाठी 4 अंतराळवीरांची निवड केली आणि त्यांची मॉस्कोमध्ये ट्रेनिंग झाली. तोच एक भाग सोडला तर सगळं बाकीचं आपलं संपूर्ण स्वदेशी आहे. डीआरडीओ, इस्रो आणि एचएल ही जॉईंट मिशन असणार आहे. ही अतिशय महत्वाकांक्षी आणि अम्बिशियस मोहीम असेल भारतासाठी कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे इंटरनॅशनल एजन्सीजचं आहे, स्पेस एजन्सीजचं आणि भारताचं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल जस्ट लाईक चायना. तर आपण पहिल्या 3 ते 4 नंबरमध्येच आहोत आता इलिट स्पेस ग्रुपमध्ये आणि येणाऱ्या काळात शुक्रयान पण होणार आहे म्हणजे विनसचा स्टडी किंवा शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आणि चांद्रयान 4 जो रोवर असेल आणि त्याचसोबत मंगलयान 2 म्हणजे आता तो पण एक रोबोट आपण मंगळ ग्रहावर पाठवणार आहोत.
1: श्रोते हो, विविध क्षेत्रांप्रमाणेच अंतराळ संशोधनासाठीही आज खासगी क्षेत्र खुलं झालं आहे. यामुळे या क्षेत्रात नवउद्योजकांना आणि युवा वर्गाला अनेक संधी उपलब्ध होत आहेत. याविषयी लीना बोकील यांनी सांगितलं,
0: 2023 साली न्यू स्पेस पॉलिसी अशी आली आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत आपण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर म्हणजे स्टार्टअप किंवा खासगी कंपन्यांना आता आपण नव्या संधी द्यायला लागलेलो आहोत. त्यामुळे आता पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 400 स्पेस स्टार्टअप भारतात आहेत परंतु सध्या जास्ती कॉन्सन्ट्रेशन दक्षिण भारतात आहे. तर कायरू, अग्निकुल कॉस्मॉस, गॅलेक्साय आणि पिक्सेल असे खूप मोठ्या मोठ्या या छोट्या ज्या कंपन्या होत्या स्पेस स्टार्टअप आता त्यांचे टर्न ओव्हर आणि प्रोजेक्ट वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे डिमांड पण आहे आणि तसेच त्यांचे सप्लाय वाढायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता फूड फिजिओलॉजी म्हणजे स्पेस फूड किंवा अंतराळवीरांना आपण जेव्हा स्पेसमध्ये पाठवणार आहोत आता गगनयान मोहिमेतून तर त्यावेळेला स्पेसमध्ये काय जेवण खायचं फूड त्यासाठी एक डीआरडीओची एक विंग आहे किंवा डिपार्टमेंट स्पेस फूडचं बघत आहेत. मग स्पेस फिजिओलॉजी किंवा स्पेस मेडिसिन या गोष्टी सुद्धा आता या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आणि IIT मुंबई, चेन्नई, IISC इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी तिथून बाहेर पडणारे फ्रेश इंजिनियर सायंटिस्ट बीटेक आणि एमटेक करून आता स्वतःच्या कंपनी सुरू करायला लागलेले आहेत आणि त्यांना हे न्यू स्पेस पॉलिसीमुळे चांगला स्कोप मिळालेला आहे, संधी अशी मिळालेली आहे. युवा पिढी भारताच्या बाहेर न जाता भारतातच राहून आता संपूर्ण स्वदेशी आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काम करतील असं मला वाटायला लागलेलं आहे.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं अंतराळ संशोधन, बँकिंग क्षेत्रात UPIला प्रोत्साहन किंवा आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारनं याबाबत राबवलेलं धोरण आणि केलेलं संशोधन हे केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथ करता लाभदायक ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 102.7 MHz. श्रोतेहो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आता ऐकूया.

0: किसान वाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज शनिवार आहे. आज आपल्या कार्यक्रमात आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम राम राम पाहुणं आपण ऐकत असतो. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6, 7, 8, 9 व 10 जून रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6, 7, 9 व 10 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 8 जून रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 जून पर्यंत कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 82%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 59 ते 72%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 5, 6, 7, 8 व 9 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 6, 7, 8, 9 व 10 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 6, 7, 8, 9 व 10 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 10 जून पर्यंत कमाल तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 83 ते 86%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 65 ते 78%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 16 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 5, 6, 7 व 8 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 6, 7, 8, 9 व 10 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 6, 7, 8, 9 व 10 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 10 जून पर्यंत कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 83 ते 95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 73 ते 76%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये 5, 6, 7, 8 व 9 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.
2: अरे सुन तो.
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही है. हुँ?
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
4: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है.

0: और समस्या की हल का मैसेज भी आ जाता है। ये देखो आ गया।
1: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म।
2: हाँ।
1: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है।
3: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें। किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर।
4: मंडळी, आता कार्यक्रमात पुढे जाऊया। आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम राम राम पाहुणे आता ऐकूया। सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार।
5: राम राम पाहुणे ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत। भाऊचा राम राम
4: आणि अक्काचा नमस्कार।
5: मंडळी, आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला।
4: आणि नेहमीप्रमाणेच आम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत।
5: नक्कीच, तर सुरुवात करूया उशिरा आलेल्या पत्रांपासून।
4: हे पहिलं पत्र आपल्याला पाठवलंय अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे यळगुड रेवण अनिता राहुल भांबिष्टे कबनूर तुषार प्रसिंक एकता मेघना उत्कर्षा कांबळे विलास पाटील अरुण कांबळे अरुण यळगुडकर चंदूर इथून। तर यांनी आपण काजवा किड्याबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे।
5: काजव्याबद्दल अचूक उत्तर लिहून पाठवणारं हे पुढचं पत्र सुप्रिया बोलकेवाडीकर आनंदी मांगूरकर वनिता जत्राटकर रेखाताई यळगुडकर संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूरचे।
4: आणि हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय रामदास लोले दगडू बेडगे दिलीप कांबळे सागर कांबळे सुलेंद्र औटे दिलीप निगवे श्यामसुंदर जत्राटकर अरविंद कांबळे यळगुड काका पाटील सोमान बाळू बोडके मुक्काम पोस्ट चंदूर इथून। आणि यांनी देखील काजवा हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे।
5: अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र कागल तालुका बेलवळे खुर्दहून कृष्णात गीता सुहास आणि सुशांत कांबळे यांनी अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय।
4: तर हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक गणेश कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी औरंगाबाद वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद मेघराज युवराज कोलते रिधोरेदेवी रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथून। आणि भाऊ, यांची एकूण तीन पत्र आहेत बरं का आपल्याकडे। तर एका पत्रामध्ये हे असं म्हणतायत की भाऊ आणि अक्का यांनी मिळून एकूण 48 पत्रांना पोहोच दिली।
5: बर।
4: तो म्हणजे आपला 16 मेचा कार्यक्रम। आणि या कार्यक्रमामध्ये विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे।
5: बर।
4: पुढच्या पत्रात हे असं म्हणतात की प्रत्येक वेळी प्रसारित होणारा गीतसंवाद हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडतो। प्रत्येक वेळी अचूक माहिती मिळते। कुक्कुटपालनाविषयी अतिशय उपयुक्त आणि छान माहिती आपण प्रसारित केली त्याबद्दल धन्यवाद। असं म्हणत ते पुढच्या पत्रात असं म्हणतात की 22 मे रोजी जो गीतसंवाद प्रसारित झाला यामध्ये ऊस गुऱ्हाळ घरामध्ये घ्यावयाची काळजी याविषयी जी माहिती प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली। यासोबतच 23 मेचा रामराम पाहुणे आणि 24 मेचा शेतकऱ्यांची आवड हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडले असं म्हणत त्यांनी काजवा हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे।
5: वळतोय पुढच्या पत्राकडे। जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी सायराबानो दस्तगीर फैजन बी बाबा सिमर इलान आणि करिश्मा शेख सानिया शकील पठाण चांदणी आयुब सय्यद बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद यांचं पत्र यांनी काजवा हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय।
4: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी गंगाधर गजानन संजय आशिष पृथ्वीराज साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर यांनी। तर यांनी काजवा हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय। यासोबतच हे असं म्हणतायत की मी आपल्या कोल्हापूर केंद्राचा नियमित श्रोता असून आपले सर्वच कार्यक्रम खूप आवडीने ऐकत असतो। सर्वच कार्यक्रम श्रोत्यांच्या मनाला भावतील अशाच पद्धतीने सादर केले जातात। सर्व श्रोते एकदम खुश होतील याची दखल प्रत्येक उद्घोषक मंडळी हा घेत असतो। यामुळेच सर्व श्रोत्यांना कोल्हापूर केंद्र खूप खूप खूप आवडतं।
5: वा, वळतोय पुढच्या पत्राकडे। सुप्रिया ओमकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी तालुका राधानगरीचे हे श्रोते काजवा या हुमानाच्या अचूक उत्तरासोबत त्यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय। ते म्हणतायत की मंगळवारी प्रसारित झालेला गाणं मनातलं हा कार्यक्रम खूप आवडला कारण या कार्यक्रमात माझा फोन लागला आणि हे ऐकून खूप बरं वाटलं।
4: तर भाऊ, वळूयात पुढच्या पत्राकडे। आणि हे पत्र आपल्याला पाठवलंय श्रीनिवास कांबळे नंदूभाऊ काजवे दत्ता लाड पी रामजी मौजे ठिकपुरले इथून। आणि यांनी काजवा हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे।
5: आजच्या कार्यक्रमातलं उशिरा आलेलं हे शेवटचं पत्र

0: शेतीविषयक कार्यक्रमातल्या माहितीमुळे शेतकरी आपली शेती करत असतो आणि त्या माहितीच्या आधारे शेतातून भरघोस पिकं घेण्याचा प्रयत्न करत असतो, असा अभिप्राय त्यांनी पत्रात लिहिलाय. यासोबत काजवा हे हुमानाचं अचूक उत्तर या श्रोत्यांनी लिहून पाठवले. आणि पत्रप्रेषक आहेत आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, बालिंगे तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे.
1: तर भाऊ, आजच्या कार्यक्रमात उशिरा आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती गेल्या आठवड्यातल्या हुमाना दाखल आणि अभिप्राय दाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची.
0: नक्कीच, पण गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं ते सांगूया. गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं, माझा आकार मी रोज बदलतो, रात्री मी तुम्हाला प्रकाश देतो, लहान मुलांचा मामाही मी बनतो, तर ओळखा पाहू मी कोण.
1: आणि मंडळी, या हुमानाचं अचूक उत्तर आहे चंद्र, म्हणजे आपल्या लहान मुलांचा लाडका चांदो मामा.
0: आणि हे हुमान आपल्याला लिहून पाठवलं होतं स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगलेहून महादेव.

0: पाहू मी कोण.
1: आणि मंडळी, या हुमानाचं अचूक उत्तर आहे चंद्र, म्हणजे आपल्या लहान मुलांचा लाडका चांदोमामा.
0: आणि हे हुमान आपल्याला लिहून पाठवलं होतं स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगलेहून महादेव, अरुणा, प्राजक्ता, पल्लवी आणि तुषार कोत, त्याचबरोबर शची आणि गार्गी पाटील यांनी.
1: तर भाऊ, आता एक एक करून आपण या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच देऊयात.
0: नक्कीच.
1: तर कार्यक्रमातलं हे पहिलं पत्र आपल्याला लिहून पाठवलंय श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून लक्ष्मण भाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, पूनम, नम्रता, सीमा, अंजली, स्नेहल, शीतल, भूमिका, हरी, संकेत, शौर्य, राजवी, आनंदा, संभाजी, तानाजी, गणेश, अभिनव, सर्वेश, रामचंद्र, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगनूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, शंकर मोरे, रंजना वरद, वैदही, स्नेहल, सुवर्णा पाटील, नेर्ली तामगाव इथून. याचबरोबर सुवर्णा पाटील तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आणि आम्हाला आपल्या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आवडतात असं देखील कळवलेलं आहे. यासोबतच एक हुमान त्यांनी लिहून पाठवलं आहे.
0: पुढचं पत्र आहे माझ्या हातात. चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर देणार श्रोते आहेत जांभरून तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज आणि साध्वी जोशी, तसंच परभणीहून गणेश हारगावकर यांचं.
1: हे पुढचं पत्र पाठवलंय मेघनाथ प्रकाश पाटील, शंकर पांडुरंग पाटील, धनाजी साताप्पा परीट, ज्ञानदेव परीट, ज्ञानदेव महादेव खराडे, धनाजी पांडुरंग खराडे, दिनकर मारुती कानुगडे आणि राजाराम सोनबा पाटील यांनी हसूर दुमाला इथून. आणि यांनी चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की रविवार दिनांक 31 मे रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमातील सर्वच गीतं खूप छान होती.
0: अर्धचंद्र पूर्ण चंद्र रेखाटून हुमानाचं अचूक उत्तर पाठवणार आहे पत्र. श्रोते आहेत दे दणादण ग्रुप, सुवर्णा कांबळे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, विठ्ठल डेळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा आणि बापू डेळेकर, तसंच सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोलीचे हे श्रोते. याशिवाय अभिप्राय दाखल ते म्हणतायत की शेतकऱ्यांची आवड गाणं मनातलं गप्पा गाणी, हॅलो किसान आणि सकाळी प्रसारित होणारा अमृतधारा हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात, प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत.
1: तर कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत राजाराम गायकवाड, श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभी, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशीला, विलास दावणे, कागल, सुभाष मिळचे, शिरढोण, श्रीनिवास कांबे, यड्राव, सचिन किल्लेदार, भडगाव आणि शशिकांत पाटील, कुरुंदवाड इथून. तर हे असं म्हणतायत की गेल्या आठवड्यात प्रसारित झालेला आपला कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला. जास्तीत जास्त पत्रांना पोहोच देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक कार्यक्रमात आम्हा असंख्य श्रोते मंडळींना जाणवतो असं म्हणत त्यांनी चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
0: बर, आता बोलतोय पुढच्या पत्राकडे. पत्रप्रेषक आहेत वीरभद्र आप्पा जंगम, मुक्काम पोस्ट बस्तवाड, तालुका शिरोळ, तसंच हिम्यान धर्मेंद्र ग्रुपचे सर्व श्रोता आणि मित्रपरिवार, शिवप्रसाद जंगम, बाजीराव वाघमारे, केरूर, गजबर अत्तार, कुरुंदवाड या श्रोत्यांनी हे पत्र पाठवले. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे विविध कार्यक्रम दर्जेदार असतात, अनेक कार्यक्रमांबद्दल त्यांनी अभिप्राय लिहून पाठवलेला आहे आणि सोबतच चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा त्यांनी लिहून पाठवलंय.
1: चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिले. श्रोते आहेत अर्श अली सनदी, सदीन अली सनदी, कबनूर, दक्ष मुर्गी मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना, शब्बीर नायकवडे रुई इथून. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की 30 आणि 31 मे रोजी प्रसारित झालेला आपकी पसंत आणि आपली आवड हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमातील गाणी खूपच छान होती. या कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे.
0: पुढचे पत्रप्रेषक आहेत किरण राजपूत, विनू, पवन, विनायक, महेश, नजाकत, सलमान आणि बाबासाहेब बबलू आणि कलर श्रोता संघ. आणखी काही नावं आहेत यामध्ये किरण शिंदे, अरुण लोंढे, गडिंगलचे हे श्रोते आहेत. या श्रोत्यांनी चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवले. तर तंबाखू मुक्त जीवनाबद्दल जो कार्यक्रम प्रसारित झाला होता गेल्या आठवड्यात तो आवडल्याचं कळवलंय आणि यासोबतच त्यांनी चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा लिहून पाठवलंय.
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, शीतल, अंजली, स्नेहल, सीमा, भूमिका, संकेत, हरी, राजवी, अभिनव, सर्वेश, आनंदाय संभाजी।

0: तानाजी गणेश मल्लू शेवाळे लक्ष्मी शेवाळे लिंगनूर कापशी इथून संजय मोरे संगीता मोरे आणि नेरली तामगाव इथून शंकर मोरे रंजना वरद वैदेही आणि स्नेहल मोरे यांनी तर यांनी चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र सैनिक टाकळीहून वसंतांना अजित अमर जीवन पवन तुषार आदर्श मनीषा ज्योती सारिका श्रावणी प्रियांका सुप्रिया हर्षदा अर्पिता वैष्णवी राजश्री जयश्री माहेश्वरी आणि श्राव्या विविध कार्यक्रम आवडत असल्याचं सुद्धा त्यांनी पत्रामध्ये कळवलेलं आहे.
0: बर तर या कार्यक्रमातलं पुढचं पत्र आणि श्रोते आहेत संपत्ती खेमलापुरे राणी अंकिता तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्वाडीथून आणि यांनी हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: चांदोबा कंसात चांदोमामा असं हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवणारं पत्र स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजेडी गवळी गणेशनगर बांबवडेचे तर वारणा कापशी तालुका शाहूवाडीहून कीर्ती अहिल्या स्वरा आदिराज सीमा उमा आणि उत्तम पाटील प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं गायन क्षेत्रात एक वेगळीच पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी पत्रातून अर्पण केली
0: आहे. अशाच आशयाचं हे पुढचं पत्र आहे भाऊ. या पत्रामध्ये सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे आपल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना आणि विशेष म्हणजे एक चित्र रेखाटून त्यांनी पाठवलेलं आहे. लिंबोणीचं झाड काढलंय आणि झाडाच्या मागे लपलेला चांदोमामा आणि सुमन कल्याणपूर यांनीच गायलेलं लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लागवाई ह्या गाण्याच्या काही ओळी त्यांनी लिहून पाठवले म्हणजेच चित्र स्वरूपात हुमानाचं अचूक उत्तर त्यांनी लिहून पाठवलं आहे. आणि हे श्रोते आहेत विजय सुतार शिवतेज सुतार शैला दिलीप पोद्दार शोभा रवींद्र मिस्त्री डॉक्टर युवराज मोटे विशाल दिगंबर सुतार बाबासो पाटील राधाई रेसिडेन्सी मीराबाग रंकाळा कोल्हापूर इथून.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. हरिभक्त श्रोता संघ पांडुरंग शोभा रूपा श्याम आणि राम साठे छाया आणि तानाजी चौगले अंजू आणि शनिराज रवी उजळाईवाडी तालुका करवीरचे हे श्रोते यांनी चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तीभूषण नामदेव आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे अंजनी शिवाजी पाटील गीतांजली सयाजी वरुटे हसूर दुमाला कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे कंदलगाव तेजस तुषार दीक्षा सीमा दगडू सुतार श्रुतिका भाटणवाडी कोमल सागर आरव सरकार राधिका दयानंद कांबळे आमचाई भरवडे इथले श्रोते. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतात की आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे शेतीविषयक कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. हे कार्यक्रम उपयुक्त आणि दर्जेदार असतात यासोबतच छान माहिती आपल्या या कार्यक्रमातून आम्हाला मिळत असते.
1: अभिप्राय दाखल हे श्रोते म्हणतायत की रोज प्रसारित होणारा चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. सद्गुरू वामनराव पै यांचे विचार स्फूर्तीदायक असतात. यासोबतच त्यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलेलं आहे आणि एक ओळ त्यांनी लिहिलेली आहे चंद्र आहे साक्षीला. या ओळीतून त्यांना बरंच काहीतरी सांगायचं आहे असं दिसतंय.
0: नक्कीच.
1: आणि हे श्रोते आहेत प्रणिता मनीषा अभिषेक अमोल आणि शशिकांत मुसळे वसंत कॉलनी इचलकरंजीचे.
0: हे पुढचे श्रोते आहेत सुप्रिया बोलकेवाडीकर एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे तुषार प्रसिंग कांबळे रेखाताई येळगुडकर संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथून आणि यांनी चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर आणि जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या शुभेच्छा देणारं हे पत्र श्रोते आहेत बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली इथले.
0: हे श्रोते आहेत विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर तर यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतात की मागील आठवड्यातील आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ज्ञानवर्धक आणि आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा असाच होता. यासोबतच ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सादर झालेले ललितबंध खूप सुंदर होते असं म्हणत त्यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: शब्बीर आटपाडे फैजुल्ला इजाज इरशाद जुबैर इम्रान हैदर जाफर राहत माहिरा शाहिदा आयशा अहमद सुफियान लोमान अरमान आणि सोनू मोनू चांदोबा अर्थात चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर या श्रोत्यांनी लिहून पाठवलंय.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगले इथून महादेव खोत अरुणा प्राजक्ता पल्लवी तुषार खोत गार्गी आणि शची

0: पाटील यांनी, तर यांनी चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. हे असं म्हणतायत की 30 मे रोजी प्रसारित झालेला राम राम पाहुणा हा कार्यक्रम आम्हाला खूप खूप खूप खूपच आवडला. या कार्यक्रमात आपण उशिरा आणि वेळेवर आलेल्या भरपूर पत्रांना अभिप्रायासहित पोहोच दिले, त्याबद्दल भाऊ आणि अक्काला धन्यवाद. पुढे ते असं म्हणतात की 1 जून रोजी सकाळी 9 वाजता प्रसारित झालेला गीतबहार हा कार्यक्रम देखील आम्हाला खूपच आवडला. हा कार्यक्रम सुमन कल्याणपूर यांना समर्पित होता. या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांनी इतर गायकांबरोबर गायलेली गाणी बहारदार अशी छान होती, जी आपण प्रसारित केली. यासोबतच त्याच दिवशी सकाळी 10:30 प्रसारित झालेला माझे जीवन गाणे हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला.
1: तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगले दोनवडे तालुका करवीरचे हे श्रोते यांनी चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय.
0: चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा लिहून पाठवलंय. श्रोते आहेत बेळगुंदी इथून मालती दातार. पुढे ते असं म्हणतायत की 8 जून रोजी आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा लिहून पाठवल्या आहेत.
1: चांदोबा अर्थात चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवणार हे पत्र श्रोते आहेत श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी, मौजी ठिकपुरलीचे.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय संगीता, काशीनाथ, रेशमा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, पंचशीलनगर, वरणगे इथून, आणि यांनी चांदोबा हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत 31 मे रोजी सकाळी 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये गाई म्हशींचं प्रजनन व्यवस्थापन याविषयीची जी माहिती आपण प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली. या कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे.
1: रामदास लोले, दगडू बेडगे, दिलीप कांबळे, सागर कांबळे, सुलेंद्र आवटे, श्यामसुंदर जत्राटकर, अरविंद कांबळे, येळगुडचे हे श्रोते यांनी चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, येळगुड, रेवण, अनिता, राहुल भांबिष्टे, कबनूर, अरुण कांबळे, चंदूर, काका पाटील, सोमान, बाळू बोडके, अरुण येळगुडकर, चंदूर इथून. तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: अभिप्राय दाखल आलेलं हे पत्र राजेंद्र शेंडगे, देवराज ठ्रे, तालुका कडेगाव इथून आले. प्रिय आकाशवाणीस, ते पत्रात म्हणतायत की आकाशवाणीचा महिमा काय वर्णावा हेच उमजत नाही. आकाशवाणीवरील कार्यक्रम दर्जेदार आणि माहितीपूर्ण असतात, बस एवढंच, असं पत्रात त्यांनी लिहिलेलं आहे.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, रेखासागर साबळे, अलका दयानंद साळवी, छाया शामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, अर्चना सावंता मगदुम यांनी तमनाकवाडा इथून, आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर चंद्र हे लिहून पाठवलंय. त्यासोबतच गुरुवार दिनांक 28 मे रोजी प्रसारित झालेला हॅलो किसान हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं देखील त्यांनी कळवलं आहे.
1: निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ महे इथून एकनाथ इंगोले, ओंकार इंगोले, उदय माने, विजयकुमार स्वामी, रमजान डफेदार आणि अर्चना सावंत मगदुम यांचं पत्र आहे. चंद्र अर्थात चंदामामा असं त्यांनी पत्रात उत्तर लिहून पाठवले आणि हुमान ही जुनी लोककला आपण जतन करून आमच्यापर्यंत पोहोचवता त्याबद्दल त्यांनी आकाशवाणीचे धन्यवाद मानले आहेत. आणि गेल्या शनिवार रविवारचा रामराम पाहुणं शेतकऱ्यांची आवड हे कार्यक्रम बेहद लाजवाब होते असा देखील अभिप्राय दिलाय.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय धूमधडका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक, इचलकरंजी. यासोबतच हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे बेडगिहाळ तालुका निपाणी इथून. तर हे असं म्हणतात की 1 जून रोजी सकाळी ठीक 9 वाजता गीतबहार या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या गाण्यांचा कार्यक्रम आपण प्रसारित केला, तो आम्हाला खूप आवडला असं म्हणत त्यांनी चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र श्रोते आहेत रमेश घोरपडे हुपरी, शिवानी कांबळे अलाहाबाद, शीला, स्वप्नील कोंडीराम परीट, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव तालुका कागलचे.
0: भाऊ, आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत महादेवराव डोंगळे, शरण्या, आदित्य डोंगळे राहणार घोटवडे, रेयांश खतकर, शिवतेज आणि रश्मीन खतकर राहणार गोकुळ शिरगाव इथले श्रोते. तर यांनी काजवा आणि चांदोमामा ही हुमानाची उत्तरं एकाच पत्रात लिहून पाठवली आहेत.
1: वा, तर अक्का आजच्या कार्यक्रमात आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे
0: आणि आता वेळ आहे ती हुमानाची.

0: तर मंडळी, या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. 3 वर्षांनी एकदाच माझं आगमन होतं. पंचांगात मला विशेष स्थान मिळतं. दान, जप, पूजा यांचं महत्व माझ्यात वाढतं. धार्मिक कार्यांनी वातावरण पवित्र होतं. तर सांगा पाहू मी कोण.
1: भाऊ, हे हुमान सुद्धा काही इतकं अवघड आहे असं मला तरी नाही वाटत आहे.
0: खरंय,
1: कारण माझ्या मते आपल्या बऱ्याचशा श्रोत्यांना या हुमानाचं उत्तर हे मिळालं असेल, कारण सध्या सगळीकडं हेच वातावरण आहे.
0: अगदी खरंय, तू बोलता बोलता क्लू सुद्धा दिलीस.
1: पण आता मी हुमान पुन्हा एकदा सांगू का.
0: नक्कीच.
1: 3 वर्षांनी एकदाच माझं आगमन होतं. पंचांगात मला विशेष स्थान मिळतं. दान, जप, पूजा यांचं महत्व माझ्यामुळे अधिक वाढतं. आणि धार्मिक कार्यांनी वातावरण पवित्र होतं. तर सांगा पाहू मी कोण.
0: तर मंडळी, या हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता,
1: रामराम पाहुणं, किसानवाणी विभाग द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिनकोड 416003.
0: तर या हुमानाचं उत्तर आणि तुमचे अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा, कारण आम्ही तुमच्या पत्रांची वाट पाहत आहोत. पण कार्यक्रमात आता या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
1: आणि अक्काचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींचा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची. शेतकरी बंधू भगिनींचा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा आपण भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीने सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz. श्रोते हो, यापुढचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन। आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टा

मुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे. 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळं बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता, असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं. महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या बोलिव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या अॅनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे.

इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबनॉनच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवस अखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद BCCIनं श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिष्णोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूजपेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासनगृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या या रचनेबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. थोड्याच वेळात समाचार संध्या, न्यूज ऍट 9, स्पॉटलाइट, राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती आणि अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत आणि अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात आजचे कलाकार आहेत ऋषिकेश गांगुर्डे, यांचं गायन आपल्याला ऐकता येणार आहे. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.